पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाले. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प घनश्याम अपार्टमेंट दत्त बेकरी समोर चितळे रस्ता अहिल्यानगर.
2: नमस्कार, मी अनिल कुमार दापशिडे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचा अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकता स्नेहलयाचं लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: सुप्रभात मंडळी, नगरचे अंतरंग या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि आज आहे 13 ऑगस्ट 2024. आजची तारीख आणि वार आहे गुरुवार. आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर आपण आपल्या दिवसाची सुंदर सुरुवात करणार आहोत सुंदर अशा एका छान श्लोकानं. यावत जीवेत सुखम जीवेत, ऋणं कृत्वा घृतं पिबेत, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुतः. जोपर्यंत आपल्या मनुष्याच्या सगळ्या जीवनामध्ये मनुष्य जगतो तोपर्यंत त्यांना आनंदानं जगायला हवं, आनंदानं एन्जॉय करायला हवं. कर्ज काढून का होईना, पण तूप घ्या आणि त्या तुपाचा आनंद घ्या असं या श्लोकामध्ये सांगितलंय. कारण आपलं शरीर एकदा भस्म झालं की ते पुन्हा परत येत नाही, येणारही नाही. आणि या श्लोकात जीवनाचा उपभोग घेण्यावर भर दिलेला आहे. अगदी कर्ज काढून सुद्धा का होईना, पण तुम्ही मात्र तुमचं आयुष्य आनंदाने जगा. कारण हे आयुष्य जीवन अल्पकाळाचं आहे. एकदा का मरण आलं तर शरीर पुन्हा परत ते येणार नाही आणि त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढा आयुष्याचा आनंद घ्या असं सुचवलेलं आहे या श्लोकामध्ये. म्हणजेच अर्थात ऋणं कृत्वा घृतं पिबेत असं सुचवलेलं आहे. श्रोते हो, आपल्या दिवसाला सुंदर आपण सुरुवात करत आहोत, प्रसन्न सुरुवात करत आहोत. थोड्याच वेळामध्ये पुन्हा येथे भेटायला. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

तर तुझ्यावरच्या माझ्या प्रेमात शक्ती तर आहेच पण भक्ती सुद्धा आहे। निषेधी।

0: नमस्कार, आपण ऐकता स्नेहालयाच लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी आर्जन तुमच्या सोबत आहे. तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे. श्रोते हो, नगरचे अंतरंग या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. सार्थ दासबोधातील काही सुंदर अशा निरूपणानं आपण आपल्या दिवसाला सुरुवात करूयात. नाही न्याय नाही नीती, ऐसे हे लोक वर्तती, आणि अवघेच सार म्हणती विवेकहीन. आपल्या समाजामध्ये काही लोक न्याय नीती सोडून वागत असतात. बऱ्याच वेळा त्यांचा स्वभाव आहे असं आपल्याला वाटत असतं, पण तरी सुद्धा न्याय आणि नीती सोडून वागणारे आहेत. पण तरी सुद्धा अशी काही विवेकहीन माणसं आहेत की या सगळ्या गोष्टीचं सार आहे असं ते म्हणत असतात. आणि म्हणूनच इथं म्हटलेलं आहे, अवघेच सार म्हणती विवेकहीन. श्रोते हो, सार्थ दासबोधातील या निरूपणानं, विवेक निरूपणानं आपण आपल्या दिवसाला सुरुवात केली. अनु आहे तुमच्या सोबत.
1: शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज, आणि मी आर्जन तुमच्या सोबत आहे. नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये सार्थ दासबोधातील काही निरूपणानं आपण आपल्या दिवसाला सुरुवात केली आहे. धोंडे सांडून सोने घ्यावे, माती सांडून अन्न खावे, आणि अवघेची सार म्हणावे बाष्कळपणे. सामान्य माणूस धोंडे टाकूनही सोने घेतो, माती न खाता अन्न खातो. म्हणजेच काय तर त्याला सार आणि असार हे कळतंय, चांगलं आणि वाईट या गोष्टी कळत आहेत, काय बरोबर काय चुकीचं आहे हे कळतंय, पण तरी सुद्धा बाष्कळपणा

0: सगळंच सार आहे असं म्हणणं सुद्धा किती मूर्खपणाचं आहे असं हे विवेक निरूपण हे आपल्याला सांगतं. श्रोते हो, सार्थ दासबोधातील काही निरूपण आपण जाणून घेतो आहोत. अगदी थोड्याच वेळात काही गाण्यानंतर आपण पुन्हा भेटूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम.
1: माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय. स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये. ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अनु, तुमच्या सोबत नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये. आणि सार्थ दासबोधातील काही निरूपण आपण जाणून घेतोय. म्हणून हा विचार करावा, सत्य मार्ग तोची धरावा, लाभ जाणो न घ्यावा विवेकाचा. सारासार विचार आपण मनुष्य जात कशी करतो आहोत हे आपण जाणून घेत आहोत. आणि सारासार विचार करून सत्य मार्गाचा अवलंब करावा आणि विवेकानं आपला लाभ करून घ्यावा असं या सार्थ दासबोधातील निरूपणामध्ये सांगितलेलं आहे. श्रोते हो, थोड्याच वेळामध्ये दिनविशेष महत्वाच्या घटना आणि नोंदी आकडे ओळ्यात एकत्र. हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय F ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहमदनगर.

आपण ऐकताय स्नेहाला याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अनुरुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहाला याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा. 13 ऑगस्ट आजची तारीख आणि आजच्या महत्त्वाच्या घटना. इसवी सन 1642 मध्ये ख्रिस्टियन हायगेन्स या शास्त्रज्ञानं मंगळाच्या दक्षिण ध्रुवावर बर्फाच्या टोप्यांचा शोध लावला. काल गुस्ताव वीट यानं 433 इरोस या पृथ्वीजवळच्या पहिल्या लघुग्रहाचा 1898 मध्ये शोध. बायरिसचे मोटरने वेरके एजी BMW ही सगळ्यात जास्त सार्वजनिक कंपनी म्हणून 1918 मध्ये स्थापित. रेडिओ पाकिस्तानवरून कौमी तराणा हे पाकिस्तानचं राष्ट्रगीत आजच्या दिवशी 1954 मध्ये प्रक्षेपित झालं होतं. आपल्या नागरिकांचे पश्चिम जर्मनीत होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पूर्व जर्मनीनं आपल्या सीमा 1961 मध्ये बंद केल्या. कन्नड साहित्यिक प्राध्यापक विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार 1991 मध्ये जाहीर. तर 2004 मध्ये ग्रीसमध्ये अथेन्समध्ये 28व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली होती आणि सुमारे त्या काळामध्ये 300 दूरचित्रवाहिनी वाहिन्यांवरून अंदाजे 4 अब्ज लोकांनी हा उद्घाटन सोहळा पाहिला होता. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज त्यांचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचा अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी आहे आरजेन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहलयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। 13 ऑगस्ट आजची तारीख आहे आणि आजचे दिनविशेष। स्कॉटिश अभियंता दूरचित्रवाणीचे संशोधक जॉन बेअर्ड यांचा 1888 मध्ये जन्म। त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी यांचा 1890 मध्ये जन्म। लेखक, कवी, शिक्षणतज्ञ, संपादक, राजकीय नेते, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि वक्ते प्रल्हाद केशव तथा आचार्य अत्रे यांची आज जयंती। चित्रपट दिग्दर्शक सर अल्फ्रेड हिचकॉक 1899 मध्ये जन्म। लेखक आणि दिग्दर्शक विनायम चिंतामण अर्थात विश्राम बेडेकर यांचा 1906 मध्ये जन्म। क्युबाचे क्रांतिकारक आणि पंतप्रधान फिडेल रूज यांचा 1926 मध्ये जन्म। चित्रपट अभिनेत्री वैजयंतीमाला बाली उर्फ वैजयंतीमाला 1936 मध्ये जन्म। भारतीय इंग्लिश क्रिकेटर रॉबिन जॅकमन यांचा 1945 मध्ये जन्म। भारताचा नवा ग्रँडमास्टर संदीपन चंदा यांचे 1983 जन्म। पाकिस्तानचे क्रिकेटपटू शोएब अख्तर यांचे 1975 मध्ये जन्म। पद्मश्री पुरस्कार प्राप्त अभिनेत्री श्रीदेवी यांचा 1963 मध्ये जन्म। अमेरिकन सार्जंट मेडल ऑफ ओनर विजेते रँडी शुकर्ट यांचा 1958 मध्ये जन्म। भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रोहिंटन फलिनरीमन यांचा 1956 मध्ये जन्म। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवन कथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात। या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात। सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: तेहो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर संतरंग. हा कार्यक्रम आपण ऐकतोय. आज आहे 13 ऑगस्ट आणि आजचे महत्वाचे जन्मदिवस. इटालियन उद्योगपती आणि संस्थापक FPA या कंपनीचे जिओवानी अग्नेली यांचा 1866 जन्म. फ्रेंच वास्तुविशारद आणि शहरी नियोजक स्टेट डी गेरलँड यांची रचना टोनी गार्नियर यांचा 1969 जन्म. जर्मन आणि स्विस रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार रिचर्ड विल्स्टारर यांचा 1872 जन्म. पनामा देशाचे 17वे राष्ट्राध्यक्ष राजकारणी जोस रॅमन गुडजाडो यांचा 1899 जन्म. कॉन्व्हेंट्री कॅथेड्रलचे रचनाकार बॅसिल स्पेन्स यांचा 1907 जन्म. अमेरिकन जाहिरातदार DTB वर्ल्ड वाईडचे सहसंस्थापक विल्यम बर्नबॅच यांचा 1911 जन्म. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे आर्जन तुमच्या सोबत आणि आज आहे 13 ऑगस्ट. आजचे नगरसंतरंग या कार्यक्रमामध्ये आपण आजच्या दिनविशेषकडे वळतो आहोत. देशातील अनेक महत्वाच्या तीर्थक्षेत्रातील देवळांचा ज्यांनी जीर्णोद्धार केला, मालवा राजघराण्याच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांचं 1795 निधन. आज आहे त्यांची पुण्यतिथी. स्टेथोस्कोपचे शोधक रेने लॅनेस्टर्क यांचं 1826 निधन. आधुनिक शुश्रूषा शास्त्र अर्थात नर्सिंगचा पाया घालणाऱ्या ब्रिटिश परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगल यांचा 1910 जन्म. आंबवण्याच्या प्रक्रियेसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं, जर्मन रसायनशास्त्रज्ञ एडवर्ड बक्नर यांचं 1917 निधन. मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचं 1936 निधन. विज्ञान कथांसाठी प्रसिद्ध असणारे इंग्रजी लेखक एच जी वेल्स यांचं 1946 निधन. बेंटले मोटर्स लिमिटेडचे संस्थापक डब्ल्यू ओ बेंटले यांचं 1971 निधन. मेरिओट कॉर्पोरेशनचे संस्थापक विलार्ड मेरिओट यांचं 1985 निधन. FTII चे पहिले संचालक गजानन जहागीरदार, चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक 1988 निधन. पाकिस्तानी पॉप गायिका नाजिया हसन यांचं 2000 निधन. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM.

नमस्कार, मी सौ निलिमा प्रकाश शिंदे. तुमच्या आनंदात समाजातील उपेक्षित मुलामुलींनाही सहभागी करा. प्रत्येक सण आणि उत्सव प्रसंगी त्यांचीही आठवण ठेवा. ऐकत रहा स्नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM.

नमस्कार नगरकर, माझे नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचं मी आहे आर्जन तुमच्यासोबत. श्रोते हो, महत्त्वाचे दिनविशेष 13 ऑगस्टचे आपण जाणून घेतो आहोत. जपान देशाचे 58वे पंतप्रधान वकील राजकारणी हायतो इकेड 1965 निधन. पोर्तुगालचे 14वे राष्ट्राध्यक्ष जनरल आणि राजकारणी अँटोनिडो स्पिनोला यांचं 1996 निधन. न्यूझीलंड देशाचे 32वे पंतप्रधान वकील आणि राजकारणी डेव्हिड लँके यांचं 2005 निधन. बांगलादेशी पत्रकार आणि सिनेमॅटोग्राफर मिशुक मुनीर यांचं 2011 निधन. बांगलादेशी दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथा लेखक तारेक मसूद यांचं 2011 निधन. तर हिरो सायकलचे सहसंस्थापक ओम प्रकाश मंजाल 2015 निधन. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरजेन तुमच्या सोबत. श्रोते हो, राज्यामधल्या मोटर कॅब आणि परमिट नियमांमध्ये काही महत्वाचे बदल करत आता वाहन चालक आणि परमिट धारकांना सुद्धा मराठी भाषेचं ज्ञान असणं राज्य शासनानं बंधनकारक केलं आहे. मराठी भाषा जर ज्ञात नसेल तर ती मिळवण्यासाठी 1 महिन्याची मुदत दिली जाईल असंही राज्य शासनानं स्पष्ट केलंय. अन्यथा परवाना 3 महिन्यांसाठी निलंबित केला जाईल. परमिट नूतनीकरणासाठी सुद्धा मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक असून नियमांचं सातत्यानं उल्लंघन केल्यास अधिकृतता रद्द करण्याची तरतूद राज्य शासनानं केलेली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे. श्रोते हो, गेल्या 5 वर्षांच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामधून 36,211 ज्या खासगी कंपन्या आहेत त्या बंद पडल्या आहेत. केंद्रामध्ये लोकसभेमध्ये याची माहिती दिली आहे. केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानं लोकसभेमध्ये दिलेल्या एका लेखी उत्तरामध्ये ही आकडेवारी समोर आली आहे. 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 36,211 खासगी कंपन्या बंद पडलेल्या आहेत. शहरांमध्ये जिल्ह्यांमध्ये या बंद झालेल्या कंपन्या होत्या. विविध क्षेत्रानुसार सुद्धा बंद कंपन्यांचा हा फटका बसलेला आहे. सेवा आणि इतर क्षेत्रातल्या काही हजारो कंपन्या आहेत. शेती क्षेत्राशी संबंधित 1178 कंपन्या आहेत. बांधकाम क्षेत्रासंबंधी 2356 आणि व्यापार क्षेत्रासंबंधीच्या जवळपास 4,196 कंपन्या या बंद पडल्यात. कंपन्या बंद पडण्याची कारणं आणि त्याचा रोजगारावर झालेला परिणाम सुद्धा बघायला मिळतो आहे. खासदार राजाभाऊ वाजे यांनी महाराष्ट्रामधल्या कंपन्यांच्या सध्याच्या स्थितीबाबत लोकसभेमध्ये हे प्रश्न उपस्थित केले होते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
3: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी.
1: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
3: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी.
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता. ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी.

0: नमस्कार, मी बालगायिका कुमारी स्वराली रमेश जाधव. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. श्रोते हो, नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये आपण महत्वाच्या काही अपडेट जाणून घेतो आहोत. टाटा सन्स या कंपनीचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. प्राप्त माहितीनुसार चंद्रशेखरन या अध्यक्षपदावर पुनर्निवडीची मागणी करणार नसून ते आपला सध्याचा कार्यकाळ पूर्ण करतील असं सांगण्यात आलंय. टाटा सन्सनं फेब्रुवारीमध्ये चंद्रशेखरन यांना अध्यक्षपदी पुनर्निवड करण्याचा निर्णय पुढे ढकलल्याचं रॉयटर्स यांनी आधी नमूद केलं आहे. 1987 टाटा समूहामध्ये चंद्रशेखरन सहभागी झाले होते. 2017 टाटा सन्सचे अध्यक्षपद त्यांना विराजमान झालं होतं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

माझे नाव अखिलेश आदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी 6 वाजता।
1: स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग या कार्यक्रमात श्रोते नमस्कार। महत्वाच्या काही जागतिक जगामधल्या घडामोडींकडे वळूयात। भारतातून UAE ला जाणाऱ्या जहाजावर पाकिस्तान जवळ क्षेपणास्त्र हल्ला झालाय। ओमानच्या आखातामध्ये एका कंटेनरशिपवर हा हल्ला झाल्याचं युनायटेड किंगडम मॅरिटाईम ट्रेड ऑपरेशन्सनं सांगितलं आहे। मरीन ट्रॅफिक वेबसाईटनुसार हे जहाज भारतातून UAE कडे जात होतं। सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार पनामाचा ध्वज असलेल्या वेला नोवा या कंटेनर जहाजावर पाकिस्तानच्या किनारपट्टीपासून साधारण 71 सागरी मैल अंतरावर क्षेपणास्त्र पडल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। जहाजाला लागलेली आग ही विझवण्यात आली असं सांगण्यात आलं आहे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज
2: रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी

विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी अनु आहे तुमच्या सोबत. नगरसेंतरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो नमस्कार. मुंबई पुणे एक्सप्रेसवर मिसिंग लिंकच्या पुणे मुंबई मार्गिकेवर देखभाल आणि दुरुस्तीसाठी आणि मॉकड्रिलच्या कामामुळे काल 3 तास ही वाहतूक बंद करण्यात आली होती. 12 ते 3 या वेळेमध्ये काल वाहतूक बंद राहिली होती आणि या 3 तासांच्या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहनं जुन्या मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या घाट विभागातून वळवली जातील. मात्र मिसिंग लिंकची मुंबईहून पुण्याकडे जाणारी मार्गिका या काळात वाहतुकीसाठी पूर्ववत खुली राहील असं सांगण्यात आलं होतं. पर्यायी मार्गाचा सुद्धा काही प्रवाशांनी वापर केला होता. ऐकत रहा रेडिओनगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
2: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी.
1: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी.
2: मनोरंजनात्मक माहितीपर, वैविध्यपूर्ण, बहारदार आणि सुमधुर गाणी.
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर. आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालय असं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरचे अंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. दूध, पनीर आणि अन्य पदार्थांमध्ये भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात आता मकोका अंतर्गत अजामीन पात्र कलमाखाली कठोर कारवाई करण्याच्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. या अन्न आणि औषध प्रशासन FDA ला दिल्या आहेत. आज सह्याद्री अतिथीगृह यामध्ये बैठकीमध्ये बोलताना त्यांनी या सूचना केल्या. अशा गुन्ह्यांमध्ये कायदेशीर त्रुटी राहू नयेत म्हणून विशेष लीगल टीम सुद्धा तयार करण्याचेही आदेश त्यांनी दिले आहेत. विकसित महाराष्ट्र 2047 संदर्भात बैठकीत बोलताना उपमुख्यमंत्री यांनी याबाबत अधिकृत सूचना दिल्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: तर आपण ऐकता स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे आर्जन तुमच्या सोबत। तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम। शासकीय वाहनांना अनेक वेळा आकर्षक आणि त्यांच्या पसंतीचे आरटीओ नंबर्स मिळतात, पण आता हे मिळवण्यासाठी जो होणारा अनावश्यक खर्च आहे त्याला राज्य शासनानं चाप लावला आहे। शासकीय वाहनांसाठी विशेष क्रमांक घेण्याची तरतूद नसतानाही काही कार्यालयांकडून त्यासाठी खर्च केला जातो आहे। विशिष्ट क्रमांकासाठी केलेला खर्च शासन मंजूर करणार नाही असं शासनानं सांगितलं। वाहन खरेदी, देखभाल, इंधन आणि चालकांच्या वेतनावर आधीच मोठा खर्च होतो आहे, त्यामुळे काटकसरीच्या दृष्टीनं फॅन्सी नंबर हवा असेल तर खिशातून पैसे भरा। शासकीय वाहनांवरच्या खर्चाला आता इथून पुढे चाप बसणार आहे। हा आदेश केवळ मंत्रालयीन विभागापुरता नाहीये तर अधीनस्थ यंत्रणा, ग्रामीण, नागरी, स्थानिक स्वराज्य संस्था, युनिव्हर्सिटीज, शैक्षणिक संस्था, वैधानिक मंडळ, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, मंडळे आणि महामंडळे यांच्यासाठी सुद्धा लागू राहणार आहे। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज।
3: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: श्रोते हो नमस्कार. आपण ऐकता स्नेहाला याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहाला याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भूसंपादन पुनर्वसन आणि पुनर्स्थापना करताना दिल्या जाणाऱ्या मोबदल्याला विलंब झाला तर त्यावर दिल्या जाणाऱ्या व्याजामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलाय. हा व्याजदर रिझर्व्ह बँक व्यावसायिक बँकांना व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणारा असेल आणि त्यापेक्षा 1% अधिकचा व्याजदर असणार आहे असं सांगितलं आहे. राज्य मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतलाय. ॲग्रीस्टॅक योजनेच्या अंमलबजावणीसाठी 4 पदांनाही मान्यता दिली. हदगाव या ठिकाणी जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय उभं राहील असंही यावेळी सांगण्यात आलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, हक्काचा आवाज. अनु आहे तुमच्या सोबत नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात पुन्हा एकदा मनापासून गुड मॉर्निंग. आणि यस, आज एक वेगळाच उत्साह आहे. का माहिती आहे का? कारण आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. आणि श्रावण म्हटलं की आपसुकच या ओळी येतात, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटेचो हिकडे, असं आपोआपच आपल्या तोंडामध्ये येतं, आपण म्हणतो. आणि हे खरं आहे, म्हणजे हे उगाचच नाही आहे किंवा या उगाचच ओळी नाही आहेत, तर खरंच सणासुदीचा व्रतवैकल्यांचा हा महिना आहे. म्हणजे श्रावण सुरू झाल्यानंतर ना जे वेद लागतात ते व्रतवैकल्यांचे, मग श्रावणी शुक्रवार असेल, श्रावणी सोमवार असेल, श्रावणी मंगळवार असेल, मंगळागौरीचे ते खेळ असतील, पारंपरिक मंगळागौरीचे ते कार्यक्रम असतील, यांची रेलचेल जी आहे ना ती सुरू होते. श्रावणामधला पहिला सण येतो तो म्हणजे नागपंचमीचा. आणि नागपंचमीनंतर तर हळूहळू सगळे व्रतवैकल्यांचे दिवस सुरू होतात. आणि अक्षरशः जसं या ओळींमध्ये म्हटलेलं आहे ना, तसं हिरव्या रंगाची उधळण असणारा हा सगळा संपूर्ण हिरवागार महिना आपल्याला वाटतो, नाही का? आणि श्रावण महिन्याला फायनली आजपासून सुरुवात झालेली आहे. आणि मराठी वर्षामधले सगळेच महिने खरं तर खास आहे भारतीय, असं मी म्हणेन. कारण प्रत्येक महिना काही ना काही आपल्याला सांगून जातो, देऊन जातो. हवा हवासा वाटणारा त्यामधला श्रावण हा मनभावन म्हणून ओळखला जाणार आहे. आपल्या प्रत्येक स्त्रीच्या मनामधल्या काही गोष्टी हितगुज ओळखणारा हा महिना आहे. आणि त्यातून साजरे होणारे हे सण व्रतवैकल्य खूप छान वाटतं श्रावण महिना सुरू झाल्यानंतर. आणि हाच उत्साह आहे माझ्यामध्ये सुद्धा. अनु आहे तुमच्यासोबत, गुड मॉर्निंग.

नमस्कार, माझं नाव तृप्ती भोईर, म्हणजे तुमची लाडकी अगडबम नाजुका. तुम्ही मला ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: हो नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आर्जन तुमच्या सोबत आहे. पक्ष्यांना जसा किलबिलाट त्यांचा आवाज आपल्याला येतो, आनंद त्यांना जो वाटतो ना, तसाच अक्षरशः तुफान आनंद मला होतोय, कारण आजपासून सावन महिना अर्थात श्रावणाला सुरुवात झालेली आहे. विविध छटा असणारा हा महिना, ऊन पावसाचा लपंडाव आणि त्याचबरोबर छान ग्रामीण भागामधलं वातावरण, पावसामधलं पण आभाळगच्च दाटून आलेलं, मध्येच उन्हाचा तो असणारा प्रभाव जो आहे, हे सगळं वातावरण जे आहे ना ते खूप काही देऊन जातं. आणि श्रावण महिन्यामध्ये सणांची, व्रतवैकल्यांची रेलचेल असते, त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये खास तयार केले जाणारे पारंपरिक पदार्थ असतील, ते पदार्थ खाणं, त्याचं महत्त्व, हे खूप छान वाटतं. म्हणजे मी असं म्हणेन की पशुपक्ष्यांसह निसर्गातली जी पानं फुलं वेली आहेत ना, त्या निसर्गातल्या प्रत्येक घटकाला सुद्धा चैतन्य देणारा हा श्रावण महिना आहे. जुनं ते सोनं असं म्हटलं जातं. आणि श्रावणामध्ये ना रानभाज्या येतात आणि या भाज्यांचं महत्त्व या दिवसांमध्ये आहे. तुम्ही बघा, श्रावण महिन्यामध्ये पालेभाज्या आपल्याला भरपूर बाजारामध्ये उपलब्ध दिसतात आणि त्याचबरोबर काही रानभाज्यासुद्धा येतात की ज्यांची ओळख आपल्याला या श्रावणामध्ये होते. आणि प्रत्येक घरोघरी या रानभाज्या आवर्जून केल्या जातात आणि या रानभाज्या खाणं, शरीराला सेवन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्या बाजारपेठेमध्ये जर बघितलं, चितळ रोड परिसरामध्ये बघितलं, तर इथे रानभाज्या तुम्हाला आवर्जून या महिन्यामध्ये दिसतील. आणि त्याचबरोबर सध्या या श्रावणाचं महत्त्व ना टेलिव्हिजनवर सुद्धा वाढत चाललेलं आहे. म्हणजे तुम्ही जर बघाल तर सिरियल्स असतील, टी व्ही मालिका असतील, यामध्ये मंगळागौरीचे खेळ दाखवले जातात. मंगळागौरीचं महत्त्व, श्रावणाचं महत्त्व तिथे दाखवलं जातं. आणि काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी आलेला बाईपण भारी देवा या सिनेमातून तर मंगळागौर प्रत्येक घरामध्ये पोहोचली असं म्हणायला हरकत नाही. सो छान हा श्रावण महिना सगळीकडे सर्वदूर पोहोचतो आहे. आणि या श्रावण महिन्याबद्दल आपण बोलतो आहोत. अनु आहे तुमच्या सोबत, गुड मॉर्निंग.
1: माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं. तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोक मध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी अनु आहे तुमच्यासोबत नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. गुड मॉर्निंग. आणि फायनली 11 वाजत आलेले आहेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये, आणि श्रावण महिन्याला आजपासून सुरुवात झालेली आहे. म्हणजे दीप अमावस्या होते आणि त्यानंतर वेद लागतात ते श्रावणाचे, आणि फायनली श्रावण सुरू झालेलं आहे. आणि श्रावण महिन्यामध्ये जसे वेगवेगळे सण व्रतवैकल्य साजरे केले जातात, त्याचप्रमाणे ना वेगवेगळ्या गोष्टीसुद्धा फॉलो केल्या जातात. म्हणजे कोणी चातुर्मास पाळतं, जे आरोग्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि ते गरजेचंसुद्धा आहे. त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये सध्याच्या काळामध्ये जर बघायला गेलं तर श्रावण महिनासुद्धा पाळला जातो, काही गोष्टी पाळल्या जातात. पण खरं सांगू का, हा महिना किंवा हे सगळे दिवस आपल्याला खूप एनर्जी देतात. नवी ऊर्जा, नवचेतना आणि सृजनात्मक दृष्टी देणारा अतिशय आनंदाचा महिना सुरू झालेला आहे. वेगवेगळे उपक्रम, प्रत्येक दिवस खास आहे आणि असा हा श्रावण आहे. प्रत्येकाच्या अंतर्मनामध्ये खरं तर खूप आठवणीत राहिलेला ज्याचा त्याचा श्रावण असू शकतो, माझ्याही मनामध्ये तो आहे. आणि श्रावणाचा आणि माझंही अनोखं नातं आहेच आहे, आणि हे जोडणार आहेच रेडिओ नगर तुमच्यासोबत एक अनोखा संगम घेऊन. श्रावणाचा मनमुराद आनंद तुम्ही रेडिओवर सुद्धा ऐकू शकणार आहात. सो आज मी निरोप घेते आहे, श्रावणाबद्दल भरभरून बोलते आहे, कारण फायनली श्रावण सुरू झालं आहे. अगदी थोड्याच वेळामध्ये ऋतू तुम्हाला भेटायला येते आहे. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतु सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतु तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, गोष्टी तुमच्या आमच्या हा शो घेऊन आली आहे मी तुम्हाला भेटायला। आज आपण खूप साऱ्या गोष्टींवरती चर्चा करणार आहोत, खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत। मंडळी, आजपासून सुरू झालाय आपल्या सगळ्यांचा आवडीचा महिना आणि निसर्गाचा आणि त्याचसोबत भक्तीचा लाडका महिना म्हणजे श्रावण। श्रावण म्हणले की डोळ्यांसमोर येतो तो रिमझिम पाऊस, चारी बाजूंना पसरलेली हिरवळ आणि आल्हाददायक गारवा। पण श्रावणाचं वेगळेपण फक्त वातावरणात नाहीये बरं का, तर आपल्या संस्कृतीत सुद्धा। या एकाच महिन्यात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, गोकुळाष्टमी हे कितीतरी एकापेक्षा एक असे सुंदर सण येत असतात। आणि शास्त्रानुसार मंडळी हा महिना आत्मसंयमाचा आहे, भक्ती आणि निसर्गाशी जोडले जाण्याचा सुद्धा हा महिना आपला मानला जातो। सोमवारी मस्तपैकी महादेवाच्या मंदिरामध्ये जाणं असतो की घरात होणाऱ्या छान छान पूजा असो। श्रावणामध्ये संपूर्ण वातावरण अगदी पवित्र आणि उत्साही बनून जातंय। निसर्ग असा जुनं सोडून नवीन रूप घेतोय, तसंच आपण सुद्धा मंडळी श्रावणामध्ये मनातील सर्व नकारात्मकता काढून टाकूयात आणि सकारात्मकतेची नवी हिरवळ मनात रुजवूयात। मंडळी, याच सुंदर अशा विचारासोबत, सुंदर अशा श्रावणाच्या महिन्यासोबत आपण एक सुंदर असं गाणं ऐकूयात आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात। भेटूयात याच म्युझिकल ब्रेक नंतर। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, लवकरच भाऊ बहिणीच्या प्रेमाचा सण म्हणजेच रक्षाबंधन येतोय. दरवर्षी आपण तीच पारंपरिक राखी आणि मिठाईची देवाणघेवाण करतो, पण या रक्षाबंधनला काहीतरी युनिक आणि खास करायचंय का? यंदा नेहमीच्या प्लास्टिक किंवा आर्टिफिशियल राख्यांऐवजी बाजारामध्ये मिळणाऱ्या किंवा स्वतः घरी बनवलेल्या इको फ्रेंडली किंवा सीड राख्या वापरा, ज्या रक्षाबंधनानंतर मातीत रुजवून त्यामधून छानसं रोप उगवेल. भावाला मिठाई देण्याऐवजी त्याच्या आरोग्याची काळजी घेणारे ड्रायफ्रुट्स असतील किंवा होममेड हेल्दी स्नॅक्सचा बॉक्स द्या. आणि भेटवस्तूंच्या बाबतीमध्ये फक्त वस्तू देण्याऐवजी भावाला एखादा छान अनुभवाचा गिफ्ट वाउचर द्या. आता तसं म्हटलं ना तरी भावाने सुद्धा बहिणीला काहीतरी द्यायचं असतं बरं का? तर मंडळी, माझ्या भावांनो, तुम्ही बहिणीच्या नावानं एखादं छोटंसं झाड लावा, अथवा तिच्या भविष्यासाठी SIP किंवा मस्तपैकी इन्व्हेस्टमेंट सुरू करून द्या तिला. आणि हेच सुरक्षेचं खरं वचन आहे. मंडळी, थोड्याशा कल्पकतेनं यंदाचं रक्षाबंधन आठवणीत राहील आणि काहीतरी स्पेशल उपयोगी सुद्धा पडेल पुढच्या व्यक्तीला, आपल्या व्यक्तीला. तर असं काहीतरी करूयात. आणि मंडळी, अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत राहूयात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: रेडिओ नगर, जग बदलतंय तसा आपला नगरही बदलतंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज तुमच्याशी संवाद साधताना मला एक अत्यंत प्रेरणादायी आणि मनाला एकदम स्पर्शून जाणारी गोष्ट सांगावीशी वाटते. बरं का, आजच वृत्तपत्रामध्ये ही बातमी आली होती आणि म्हटलं की माझ्या श्रोत्यांना सुद्धा मला ही सांगायची. मंडळी, आसाममधील निवृत्त प्राध्यापक पन्नालाल आणि नंदिता भट्टाचार्य गोस्वामी या दाम्पत्यानं आपल्या संपूर्ण आयुष्याची कमाई म्हणजेच तब्बल 1 कोटी रुपयांची बचत विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी दान केली आहे. सुमारे 40 वर्ष महाविद्यालयामध्ये अध्यापन केल्यानंतर ही रक्कम स्वतःसाठी ठेवण्याऐवजी त्यांनी कुमार भास्कर वर्मा संस्कृत आणि प्राचीन अध्ययन विद्यापीठाला देण्याचा हा निर्णय घेतला. संस्कृत, प्राचीन भारतीय ज्ञान आणि इतिहासावरती अधिक संशोधन व्हावं तसंच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी हा यामागील त्यांचा प्रामाणिक उद्देश आहे. आपली आयुष्यभराची पुंजी समाजाला आणि ज्ञानाच्या प्रसारासाठी परत देणं ही किती मोठी आणि उदात्त गोष्ट आहे मंडळी. खरंच अशा दातृत्वाला आणि त्यांच्या विचाराला आपल्या रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून, आपल्या श्रोत्यांकडून खरंच मनापासून सलाम आहे. मंडळी, यातून आपणही काहीतरी शिकलं पाहिजे की आपणही आपल्या समाजाचं काहीतरी देणं लागतो. त्यामुळं थोडं ना थोडं आपल्याच्याने जेवढं होईल तेवढं आपण समाजासाठी सुद्धा केलं पाहिजे. काही वंचित घटकांसाठी सुद्धा आपण केलं पाहिजे. जसं की आपली ही स्नेहालय संस्था आपल्या अनेक वंचित घटकांसाठी, मुलांसाठी कार्य करते, महिलांसाठी कार्य करत असते. तर मंडळी, यातून खरंच आपण आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये शिकलं पाहिजे. आणि मंडळी, अशाच नवनवीन गोष्टी तुम्ही ऐकत राहा. मी येते तुम्हाला भेटायला एका म्युझिकल ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्यविषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: तसं पीर्तीच वाढतंय बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ, हगन हे बघून दुश्मन जळ.

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आपलं कुटुंब हे एका नावेसारखं असतं जी संसार रूपी सागरामध्ये प्रवास करत असते. जसं नावेला कधीतरी एखादं छानसं लहानसं छिद्र असतं, तसंच कुटुंबात सुद्धा कधी कधी गोड मतभेद होतात किंवा कधी कधी चुका होतात, एखादी वाईट सवय सुरू शकते. पण एका समंजस नाविकासारखं आपण ते जर चुकीचं पाणी वेळेमध्ये चोपसून बाहेर टाकलं तर आपली नाव कधीच बुडत नाही. मंडळी, कुटुंबातील नाती जपताना थोडी सतर्कता आणि समंजसपणा खूप महत्वाचं आहे. लहान मोठ्या चुका घडल्या तरी एकमेकांना सावरून घेत मार्ग काढला की कुटुंबातील आनंद कायम टिकून राहतो. कुटुंबातली ही आपुलकी ना अगदी फुलांच्या सुगंधासारखी असते बरं का. ती डोळ्यांना दिसत नाही पण संपूर्ण आयुष्याला एक सुंदर अशी तृप्ती देऊन असते. मंडळी, आपल्याही कुटुंबातील आपुलकीचा हा सुगंध असाच जपत राहूयात आणि ऐकत राहूयात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4.
1: वेलकम बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आजकाल आपण म्हणतो ना की आजची तरुण पिढी फक्त मौज मजा करण्यासाठी किंवा फिरण्यासाठीच पैसे उडवतीये, पण आज एका ताज्या अभ्यासातून एक खूप छान आणि कौतुकास्पद गोष्ट समोर आली आहे. बरं का, 5.2 लाखांपेक्षा जास्त पगारदार UPI युजर्सच्या अभ्यासानुसार आपली जेन्सी जी आहे, म्हणजेच आजची तरुण पिढी जी आहे, ती पूर्वीपेक्षा खूप जास्त जबाबदार झाली आहे. त्यांच्या एकूण उत्पन्नापैकी तब्बल 70% जास्त खर्च हा किराणा, वीज, पाण्याचं बिल, आर्थिक सेवा आणि दैनंदिन गरजांवरती हा खर्च होतोय. शॉपिंग असेल, फिरणं असेल किंवा सबस्क्रिप्शन असेल, यावरती होणारा खर्च तर आता खूप कमी झालेला आहे. वयोमानानुसार जबाबदाऱ्या वाढल्या की तरुण पिढी आपल्या अनावश्यक खर्चाला आवर घालते आणि मूलभूत गरजांना प्राधान्य देत असते, हे यातून स्पष्ट होते. आणि मंडळी, बरोबरच आहे की जेव्हा आपण लहान होतो तेव्हा सुद्धा आपले आई वडील पहिल्यांदा आपल्या गरजा भागवायचे. त्यांच्या, समजा आता माझ्या वडिलांची एकदा चप्पल तुटली होती बरं का, आणि मला नेमकं माझी शाळा सुरू झालेली आणि तेव्हा त्यांनी त्यांची स्वतःची चप्पल घेणं साईडला ठेवलं, त्यांची तुटलेली असून सुद्धा पण मला एक्स्ट्राचे त्यांनी शूज घेतले, ड्रेस घेतला शाळेसाठी. खरंच जेव्हा आजची मुलं सुद्धा आपण त्यांना बोलतो की यार तुम्ही काय पैसा वाया घालवताय वगैरे, पण जेव्हा ते मोठे व्हायला लागतात ना मंडळी, तेव्हा ॲटोमॅटिकच त्यांच्याकडं ती मॅच्युरिटी येते की आपला जो खर्च आहे, आपले जे पैसे आहेत, ते कुठे खर्च करायचे किंवा कुठे ते पैसे यूज करायचे आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांची जास्त काळजी करू नका मंडळी. जेव्हा त्यांच्यामध्ये ही मॅच्युरिटी हळूहळू वाढेल ना, तेव्हा ते ॲटोमॅटिकली आपल्यासारखंच मॅच्युरिटीने वागतील, जबाबदारीने वागतील. त्यामुळे मंडळी, मुलांची काळजी करणं सोडा, फक्त जे व्यसन असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्याकडे फक्त आपलं लक्ष देणं गरजेचंच आहे. तर मंडळी, अशाच गोष्टींसह भेटूयात आपण थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या शोमध्ये. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. जगी

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू।
2: हाय हॅलो नमस्कार मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत। मंडळी, मला एक तुम्हाला गोष्ट शेअर करायची, बरं का? हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे, आठवण आहे, आणि म्हणून ती मला तुम्हाला शेअर करावीशी वाटते। तर आता श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावणातलीच एक लहानपणीची गोष्ट मला आठवली की जेव्हा मी शाळेत होते ना मंडळी, तेव्हा आमच्या शाळेमध्ये असं होतं की श्रावणातला जो शेवटचा शुक्रवार असायचा ना, तर तेव्हा तो श्रावणी शुक्रवार म्हणून साजरा केला जायचा। आधीच खूप तयारी सुरू असायची, आम्हाला सांगण्यात यायचं की तुम्ही तक्ते बनवा। मोस्टली आता कसं आहे की त्यानिमित्ताने आमचा अभ्यास व्हायचा, मग तक्त्यांमध्ये पाढ्यांचे तक्ते असायचे, खूप सारे वाक्प्रचार असतील, समानार्थी शब्द असतील किंवा गणितातले काही फॉर्म्युलेज असतील, तर असे तक्ते बनवायचे आणि प्रत्येकाला कामं वाटून द्यायचे की हा तुमचा ग्रुप आहे ना, तुम्ही तक्ते बनवा, तुम्ही डेकोरेशनचं सामान आणा किंवा तुम्ही झुरमुळ्या लावा वगैरे। खूप छान दिवस होते ते। तर मला ते आठवलं की यार श्रावण महिना सुरू झाला ना, तर माझी शाळा संपून लगभग 10 वर्ष पूर्ण झाली आणि अजूनही मला श्रावणामध्ये त्या गोष्टींची आठवण येते। आणि श्रावणी शुक्रवार म्हणजे असं वर्ग वगैरे सजवून झाला की शेवटी संध्याकाळी 4 दरम्यान सरस्वती मातेचं पूजन व्हायचं आणि आम्हाला गुळ फुटाणे द्यायचे। आणि ज्यांचा वर्ग जास्त सजलेला असेल म्हणजे तक्त्यांनी, बरं का, झुरमुळे तुम्ही कमी लावले तरी चालेल पण तक्ते जास्त पाहिजेत, तर जे ज्यांचा वर्ग जिंकायचा म्हणजे ज्यांच्या वर्गामध्ये जास्त तक्ते असायचे तो नंबर काढला जायचा त्या वर्गाचा। आणि त्या वर्गाला जे आवश्यक सामान असेल म्हणजे शाळेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला युनिफॉर्म नसेल किंवा शाळेमध्ये तो समजा तुमचं कपाट तुटलेलं आहे किंवा कपाटाची एक्स्ट्रा गरज आहे, वह्या आहेत किंवा गोष्टींची पुस्तकं आहेत, तर जिंकणाऱ्या वर्गाला ती पुस्तकं दिली जायची किंवा ते गिफ्ट दिलं जायचं, तर खूप सुंदर दिवस होते मंडळी। तर आता तुमचीही अशी एखादी श्रावणातली किंवा तुमच्या लहानपणीची कोणतीही आठवण असेल ना मंडळी, तर आपल्या रेडिओ नगरला तुम्ही नक्की शेअर करा 90111923 90 या संपर्क क्रमांकावरती। माझ्याशी नक्कीच तुम्ही संपर्क साधू शकता। आपण अशाच आपल्या स्टोरीज रेडिओच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवूयात। तर मंडळी, ही होती माझी कथा आणि ही होती माझी लहानपणीची आठवण। तुमच्याही आठवणी अशाच शेअर करा। आणि आता याच आठवणींसोबत एक जुन्या काळातलं एक गाणं आहे जे माझं फेवरेट गाणं आहे, लग जा गले भाई। ती जी फिलिंग आहे ना त्या गाण्याची खूप बेस्ट आहे। तर हे गाणं तुम्ही ऐका, एन्जॉय करा। भेटूयात आपण याच म्युझिकल ब्रेक नंतर। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज आहे जागतिक अवयवदान दिन. आयुष्यामध्ये आपण एकमेकांना खूप साऱ्या भेटवस्तू देतो, पण एखाद्याला नवीन आयुष्य देणं ही या जगातली सर्वात मोठी भेट आहे. आपल्या एका निर्णयामुळं 8 वेगवेगळ्या लोकांचे प्राण वाचू शकतात आणि 50 अधिक लोकांचं आयुष्य बदलू शकतं. हृदय, मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुस किंवा डोळे, मृत्यूनंतर आपले हेच अवयव कोणाचे तरी उजळलेले भविष्य बनू शकतात. मंडळी, अवयवदानाबद्दल आज समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत, पण खरा धर्म आणि खरी मानवता हीच सांगते की आपल्यानंतरही कोणाच्या तरी रूपामध्ये जगणं हीच खरी ईश्वर सेवा आहे. आणि म्हणूनच मंडळी, आजच्याच दिवशी अवयवदानाचा संकल्प करूयात, आपल्या कुटुंबाशी यावरती मनमोकळेपणानं चर्चा करूयात आणि या महादाना एक भाग बनूयात, कारण तुमची एक स्वाक्षरी कोणाचा तरी श्वास बनू शकते. चला तर मग जीवनाचा हा सुंदर दिवा तेवत ठेवूयात आणि मंडळी ऐकत राहूयात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज आहे 13 ऑगस्ट. आजचा दिवस एका अशा माऊलीच्या स्मरणाचा आहे जिन्ह स्त्री शक्तीचा आणि कुशल प्रशासनाचा एक सोनेरी इतिहास घडवला. आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी. 18व्या शतकात जेव्हा स्त्रियांचं जग फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित मानलं जायचं तेव्हा अहिल्याबाईंनी हातामध्ये तलवार आणि राजदंड दोन्ही सुद्धा अत्यंत एकदम लिलया पेरलं. मंडळी, पती आणि सासऱ्यांच्या निधनानंतर खचून न जाता त्यांनी माळवा प्रांताची धुरा अत्यंत कुशलतेनं सांभाळली. संपूर्ण भारतभरामध्ये मंदिरं, नदीवरचे घाट, धर्मशाळा आणि विहिरी बांधून त्यांनी एका दूरदृष्टीच्या लोककल्याणकारी राजकीर्तीचा आदर्श जगासमोर ठेवला. अहिल्याबाईंचा हा प्रवास आपल्याला हेच सांगतो की संकट कितीही मोठी असली तरी स्त्री आपल्या प्रबळ इच्छाशक्तीनं आणि बुद्धिमत्तेनं कोणत्याही परिस्थितीवरती मात करू शकते. आजच्या या पावन दिवशी म्हणजेच 13 ऑगस्टला या महान लोकमातेला आपण सर्वांनी मिळून विनम्र अभिवादन करूयात. ऐकत राहूयात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्यविषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आर जे ऋतू सोबत. चला तर मग

तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: काफी हूँ।
1: जिंदगी कैसा गम।
2: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास। रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या। यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत। चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या। सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर।

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, चेहऱ्यावरती सतत येणारा तेलकटपणा, चिपचिपाणी, पावसामुळे होणारे पिंपल्स, ऑइली स्किन असलेल्या प्रत्येकाची हीच मोठी डोकेदुखी असते. पण मंडळी, काळजी करू नका. काही अतिशय सोप्या टिप्स वापरून आपण ही समस्या सहज हाताळू शकतो. पहिली टीप म्हणजे दिवसातून फक्त 2 वेळा माइल्ड फेस वॉशनं चेहरा धुवा. जास्त वेळा चेहरा धुतल्यानं त्वचा कोरडी पडते आणि त्वचा अधिक तेल करू लागते. मंडळी, ऑइली स्किन आहे म्हणून मॉइश्चरायझर वापरणं सोडू नका. फक्त ते ऑइल फ्री किंवा जेल बेस्ड असावं याची काळजी घ्या. त्याचसोबत आठवड्यातून एकदा मुलतानी माती किंवा बेसन हळदीचा घरगुती फेस पॅक नक्की लावा. हे त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेण्यास मदत करतं. त्याचसोबत सर्वात महत्वाची टीप म्हणजे दिवसभरामध्ये भरपूर पाणी प्या आणि तेलकट तिखट खाणं जितकं टाळता येईल ना मंडळी, तितकं टाळा. या छोट्याशा गोष्टी रोजच्या रोज तुम्ही ट्राय करा मंडळी आणि तुमची पुन्हा हवी तशी चांगली स्किन, हेल्दी स्किन मिळवा. अशाच टेक्निकसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज आहे इंटरनॅशनल लेफ्ट हँडर्स डे. तुम्हाला माहिती आहे का, जगातल्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त 10 ते 12% लोक डावखुरे असतात. लहानपणी डाव्या हातानं लिहिताना किंवा जेवताना उजव्या हाताने कर असं आपण अनेकांना ऐकलेलं असतं, पण खरं सांगू का, डाव्या हातानं काम करणारी माणसं खूपच खास असतात. आता अनेक लोकांच्या मतानुसार डावखुऱ्या लोकांचा मेंदूचा जो उजवा भाग असतो ना, तो जास्त सक्रिय असतो, ज्यामुळे त्यांची क्रिएटिव्हिटी, आर्ट आणि म्युझिकली आवड जबरदस्त असते. अगदी अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यांच्यापासून ते अल्बर्ट आइन्स्टाईन आणि लिओनार्दो दा विंची यांपर्यंत अनेक महान व्यक्ती डावखुऱ्याच होत्या. तर मंडळी, कॅची किंवा उशी वापरण्यापासून ते संगणकाचा माऊस वापरण्यापर्यंत उजव्या हाताच्या लोकांसाठी बनवलेल्या जगामध्ये जुळवून घेत हे लोक आपली वेगळी ओळख निर्माण करतायत. आणि म्हणूनच मंडळी, आजच्या या दिवशी तुमच्या आसपास असलेल्या किंवा स्वतः जर तुम्ही डावखुरे असाल ना, तर या युनिकपणाचा अभिमान नक्कीच बाळगा. तर मंडळी, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. आज भरपूर साऱ्या गप्पा मारल्या, खूप साऱ्या चर्चा आपण केल्या, धम्माल मस्ती केली आणि खूप सारी गाणी ऐकली. मंडळी, असंच तुम्हाला गाण्यांचा आणि विविध कार्यक्रमांचा आस्वाद दिवसभरामध्ये घेता येणार आहे. त्यामुळे मंडळी, तुम्ही असंच स्टे ट्यून रहा. आपण भेटूयात उद्याच्या भागामध्ये ठीक सकाळी 11 वाजता आपल्या लाडक्या शो मध्ये, म्हणजेच गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, थोड्याच वेळामध्ये आर्ज वैशाली येते तुम्हाला भेटायला स्नेहवार्ता हा शो घेऊन. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. ऐका आता हे जाता जाता सुंदर असं गाणं.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: वेलकम बैक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अर्जे वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे। या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय स्नेहस्पर्श हा एक प्रकल्प आहे। तर आज आपण संवाद साधणार आहोत स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये हाऊस फादर म्हणून कार्यरत असलेले युवराज भीमा बनसोडे सरांशी आपण छानसा संवाद साधणार आहोत। मुलांच्या आयुष्यात आई वडिलांची माया, आधार आणि योग्य संस्कार देण्याचं महत्वाचं काम ते करत आहेत। त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल, कामातील अनुभवाबद्दल आणि मुलांसोबतच्या नात्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। त्यांच्याशी आपण छानशा गप्पा मारणार आहोत। नमस्कार सर, आपण स्नेहालय संस्थेशी कसे जोडले गेले, आपल्या स्नेहस्पर्श प्रकल्पाविषयीचा थोडक्यात प्रवास आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल।
3: मी युवराज भीमा बनसोडे दक्षिण सोलापूरला राहत होतो। मग तिथे पहिले ग्रामपंचायत क्लार्क म्हणून काम करत होतो।
2: अच्छा,
3: मग काय झालं, असं झालं होतं की गाडीवर माझा ऍक्सिडेंट झाला। ऍक्सिडेंट झाल्यानंतर दोन्ही हात फ्रॅक्चर झाले, मग रॉड असल्यामुळे मी घरात एक वर्ष भर राहिल्यानंतर ते काम पण गेल्यानंतर गेल्यानंतर घरीच होतो। मग हे माझे सासरवडे आहे ना घरी, मग त्यांची मम्मी पण शिक्षक होती, तिथे काय तर प्रोग्राम होतो काय तर, मग तिथे आले होते। मग त्यांनी सहज असं 8 दिवस बघितल्यानंतर सांगितलं घरच्यांना तुम्ही जर केलं तरी होईल म्हणून। मग त्यानं मग आलो होतो कसाठी, फक्त मॅडमच्या जॉबसाठी आलो होतो मी, पहिल्यांदा आलो होतो। मग गेल्यानंतर मग समाधान सर आणि संजय सरांची भेट झाली, ते म्हणले दोघं पण करा इथं। मग त्यानंतर संजय सरांनी मुलाखत घेतल्यानंतर मग आम्हाला स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये केअरटेकर म्हणून टाकलं होतं जॉबसाठी तिकडे।
2: तर सर, अगोदर ग्रामपंचायतीमध्ये क्लार्क म्हणून तुम्ही वर्कआउट करत होता, परंतु आता इथे स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये काम करताना तुम्हाला काय वाटतंय?
3: काय नाही, उलट भारी वाटते। तिथे विशेषतः काय धावपळ भरपूर होते, धावपळ नाही होत आता, कारण एका ठिकाणी प्रकल्पातच काम असते। बालकल्याण अधिकारी नसेल तरच आम्हाला बाहेरचे काम करावं लागतं।
2: मग हे 5 महिन्यातील काही अनुभव असेल?
3: 5 महिन्यात काय नाही, आम्ही काय मुलांची पूर्ण सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजे मुलं झोपवतो, त्यांची दैनंदिनी किंवा बाहेर हॉस्पिटल वगैरे असेल किंवा त्यांचं काय त्यांची असेल ते दैनंदिनी पार पाडते एवढंच।
2: अच्छा, तर सर आपण जसं की स्नेहालय संस्था ही सामाजिक कार्यकर्ते संस्था आहे, तर तुम्हाला आवड होती का समाजासाठी काहीतरी करण्याची?
3: पहिल्यांदा टायगर ग्रुप माहित असेल तुम्हाला, टायगर ग्रुप संस्था पूर्ण ऑल महाराष्ट्र आहे ते पण, मग त्याच्याशी जोडलेलं गेलेलो। पहिल्यापासून मी काम करतच होतो, पण ह्या संस्थेचं मी ऐकून पण नव्हतं कारण, पण ह्या मॅडमनं जॉबसाठी आल्यानंतर मग कळालं, मग हा मग चांगला संबंध जुळला ना, पुढे काम करायला बघ काय काय होईल।
2: अच्छा, तर तुम्हाला सामाजिक कार्य करण्याची आवड होती
3: पहिल्यापासूनच?
2: म्हणजे कशी निर्माण झाली?
3: निर्माण म्हणताना तानाजी बाबू जाधव टायगर ग्रुपचे अध्यक्ष, मग त्यांचे कसं होतं, आम्ही पहिले 2009 जोडलो होतो मी त्या संस्थेपासून टायगर ग्रुपच्या, मग आता समजा ऍक्सिडेंट झाले, रोडवर ऍक्सिडेंट होत होते किंवा मुलींना कोणी छेड काढलं अशा काही गोष्टी होत्या ना, मग त्यांच्या संपर्कात असल्यामुळे आम्हाला ते त्यांच्याशी काम करण्यात काम करत होतो मी त्यांच्यासोबत।
2: स्नेहालय संस्थेमध्ये स्नेहस्पर्श संस्थेमध्ये सुरुवातीला आल्यावर तुमचा अनुभव काय होता?
3: सुरुवातीला आल्यापासून असं मला काहीच माहित नव्हतं, म्हणजे कसं दैनंदिन मुलांचा काय अनुभव, कारण का इथं कसं मुलं वेगवेगळ्या प्रयोगात आलेले असतात, आपले कसे फॅमिली असले की आपण गबरे म्हणलं तर गबरे, पण ह्यांना रागवता येत नाही किंवा मारता येत नाही काय, मग ते एवढं म्हणजे थोडं जड जात होतं पहिल्या वेळी, मग ते नंतर सरांच्या सोबत बसून बसून मुलांसोबत राहून राहून राहून गोष्टी शिकत गेलो पहिले।
2: अच्छा, हाऊस फादर म्हणून काम करण्याचा निर्णय घेताना मनात काही भावना होत्या का की हे जॉब मी केला पाहिजे किंवा नाही?
3: कसं होतं माहिती का, सध्या मी घरातच बसून होतो आपलं काम, ते मॅडम काय मॅडम साठी जॉबसाठी फक्त आलतो मॅडमच्या जॉबसाठी, मग सर काय बोलले काय अडचण येणार नाही तुला, जर काय अडचण आली तर मला, आम्ही कधी केलंच नव्हतं हा विषय, म्हणजे हा जॉब नवीनच होतो, मी कधी आयुष्यात असल्या गोष्टी केल्याच नव्हत्या। मग तरी थोडा वेळ पहिल्यांदा ऍडजस्ट होण्यात गेलं, पण नंतर ते मुलांसोबत कंटिन्यू राहिल्यामुळे काय वाटलं नंतर काम करायला काय वाटत नाही, कारण मुलं माझ्या छोटी नाही मग मोठे आहेत मुलं, मग त्यांच्यात हसत खेळत नाही मला।
2: अच्छा, तर म्हणजे तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली की हो केलं पाहिजे, की एक तुम्ही जॉब संदर्भात आलाय ठीक आहे, परंतु एक आत्मिक भावना अशी वाटते की हो मी तर जॉब केला पाहिजे, एक जॉब न म्हणता एक सामाजिक कार्य म्हणून, तुम्हाला कसं वाटलं?
3: आता हे जे मुलं आहेत ना मॅडम, आपल्या आपल्या सामान्य माणसासारखी मुलं नाहीत, प्रत्येक वेगवेगळ्या प्रयोगात ना मुलं, मग आपल्याला बरं ना उलटं आपलं काय आपल्यामुळे जर त्यांना काय झालं तर मुलगा शिकला तर आपल्याला थोडी बरं वाटणार ना असल्या गोष्टीतनं मुलगा आलेला आहे मग आपण त्याला थोडं मोटिवेशन केलं तर मुलगा भविष्यात आपलं नाव काढो ना काढो माणसाला मानसिक समाधान तर भेटेल ना.
2: नक्की सर. मग सर आपल्या इथं कोणत्या प्रकार मुलं असते?
3: आता बघा स्नेह बालगृहातून आलेले मुलं आहेत थोडी पुन्हा स्नेहाशामधून आलेले मुलं आहेत माझ्याकडे. हा असे स्नेहपरीचे आहेत आता बघू छोटे मुलं स्नेहपरी ज्यांना आई वडील वगैरे असतात ना ते पण मुलं आहेत.
2: तर तुम्ही जसं की म्हणताय मुलांमध्ये राहून तुमचा दिवस कधी निघून जातो हे तुम्हाला समजतच नाही. तर या मुलांमध्ये राहून तुम्हाला स्वतःमध्ये काही बदल जाणवले का?
3: कारण आता कसं झालं पहिलं कसं आम्ही घर जसं फॅमिली मध्ये फिरत कंटाळत राहत होतो ना तसं आता इथे कंपनीत गेलं तर 8 घंटे काम केलं कंटिन्यू कामच मग इथं कसं मुलांसोबत हसत खेळत कधी दिवसाचं कळतच नाही.
2: मग स्वतःमध्ये काय बदल झाले तुमच्या?
3: मग स्वतःमध्ये म्हणताना मी 1 वर्ष घरात बसूनच होतो ना एकदम आळशी झाल्यासारखंच होतं जॉबला पण जाऊ शकत नव्हतो काय नाही उलट ह्यामध्ये आलं तर उलट मन प्रसन्न राहतं ना कंटिन्यू आता आपण घरातून निघालो आता जॉबसाठी जायला धडपड करत काय म्हणतो हा बाबा 8 आपण तिथं पोहोचलंच पाहिजे तिथं नाही ना असं आमिर स्थायिक तिथंच आहे मुलं पण किती जायचं मग कुणाला धावपळ जमत नाही काय नाही फक्त मुलांची 6 वाजता बसून झोपेपर्यंत दैनंदिन तिथल्या तिथं होते बाहेर जायचं नाही काय नाही आळसीनासारखा संबंधच येत नाही ना.
2: अच्छा त्या मुलांसोबत तुम्ही ऍक्टिव्हिटीज रन करतात?
3: जर रविवारी त्यांना क्रिकेट असं क्रिकेटला घेऊन जातो सकाळी डेली तर क्रिकेट असतं संध्याकाळी पुन्हा नंतर कधी हॉलीबॉल खेळतो कधी पिक्चर असते शनिवारी पण जातो त्याच्यामध्ये.
2: तर मग एखादा असा प्रसंग सांगू शकताय का की इथं तुम्ही वर्कआउट करताय तेव्हा तुम्हाला असं वाटलं की हो मी इथं आलोय तर ही एक बेस्ट जागा आहे किंवा नाही की मी हे काम केलंय यापासून मला एक प्राऊड फील होतोय स्वतःबद्दल असं काही जाणवलं?
3: मॅडम पहिले मुलं लवकर उठत नव्हते खेळायला मला पण क्रिकेट चांगले खेळले ते असं नाही की मग ते त्यांच्यासोबत खेळल्यानंतर मग ते मुलं काय म्हणले सर तुम्हाला येते म्हणलं आम्ही पण येतो तुमच्यासोबत.
2: अच्छा
3: असं विषय झालं मग त्यानंतर त्यांच्या मग भारी खेळताना काय करत होतो आम्ही पहिले मुलं काय म्हणणार तुम्ही खेळा म्हणत होते पण ते नंतर काय केलं मी म्हटलं तुम्ही खेळा त्यानंतर मी खेळतोच ना म्हणणार मी आम्ही खेळायला लागल्यानंतर ते मुलं जर रविवारी मी उठायच्या अगोदर उठून तयार राहते सर सकाळी जायचं खेळायला फुटबॉल वगैरे असलं तर सर संध्याकाळी आपण बॉक्स लावून खेळू म्हणते ना ठीक आहे आम्ही साऊंड लावून संध्याकाळी खेळतो.
2: अच्छा प्रसंग आठवतोय का तुम्हाला मुलं आपल्याशी शेअर करतात सबोध जर काही गोष्टी असल्या तर एक तुम्ही त्यांना कशा प्रकारे समुपदेशन केलं की हा एखादा मुलगा म्हणतो की आम्ही हे केलंय सर नाही का तर त्यातून ते चांगलं आहे किंवा वाईट आहे तुम्ही त्यांना ते कसं समजावून सांगता?
3: आता कसं असतं आम्ही रोज संध्याकाळी डेली बसतो म्हणजे दिवसभर आपण काय केलं कुठली चूक केली काय नाही इथून पुढे करायचं नाही म्हणजे अशी कोणती बायचान्स कोण शर्ट घेतो कोणाचा आपल्या कप्यात नेऊन ठेवतं सरांच्या पर्यंत जाते गोष्टी सर म्हणतात तुम्ही जरा बघा मग म्हटल्यानंतर ते मुलं काय करतात माझ्याकडे नाही माझ्याकडे नाही असं करतात प्रत्येक आणि ठेवलेलं असं एकच मुलांनी ठेवलेलं असं.
2: अच्छा
3: मग त्यानंतर ते एका मुला नवीनच मुलगा होता तो आला होता आमच्याकडे मग त्याचे कपडे एका मुलांनी काय केले कपड्यात ठेवले आता पहिल्यांदा आम्ही लक्ष दिलं नाही एवढं राहू दे म्हणलं कोणतरी घेतलं असेल देते रिटर्न मग तो मुलगा रोज यायचा रोज यायचा मग आम्ही पण काय केलं दुर्लक्ष केलं पहिल्यांदा मुलांना कसं आम्ही टॉर्चर काय केलं त्यांच्या तिथे भांडण लागतात आम्ही डॉमिटर असो किंवा नसो मग मग त्यानंतर मग एक दिवस काय केलं बाबा ठीक आहे बघू म्हणलं मग बघा म्हणलं मग पहिल्यांदा भेट पोहोचलो आम्ही पहिल्यांदा एक पहिल्या रात्री की बाबा मुलं कोणी घेतलं असेल ना नाव आपण सगळेजण मिळून आपण 13 जण राहतो आम्ही मुलांना मला पकडून 14 जण डॉमेट्री मध्ये त्यांना काय सांगितलं आपण सगळेजण मिळून एक कुटुंबासारखं राहतो ना तर असेल तर जिथून घेतला तिथं तू ठेव विषय मग त्या मुलांनी रात्री तो ठेवला शर्ट ठेवल्यानंतर त्याला भेटला मग तो मुलांनी मला नंतर येऊन सांगितलं सर मी असं असं घेतलं होतं मी इथून पुढे कोणती चूक असं करणार नाही.
2: त्यानंतर त्याच्यात काही चेंजेस झाले
3: बरोबर पण ते गोष्टीला आम्ही जे सांगाल ना आता रूम असते हॉल असते खेळायला प्रत्येक ह्याच्यात येतो मी त्याला एकदा सांगितलं बघ अशा गोष्टी केल्या तर तू हे ठीक आहे 8 वर्षानंतर आपण तुम्हाला आफ्टर केअरला टाकतो तिथं आम्ही नाही भेटणार सांगायला स्वतः करायचं होतं पण तिथं समाजामध्ये राहताना तुला ह्या प्रत्येक गोष्टीची अडचण येणार आता आम्ही सांगतो सर सांगतात मग तुला प्रत्येक गोष्ट स्वतः मेहनत करून घ्यायची आणि तू तिथं शर्ट चोरी केला तर तुला असं समजून सांगणार कोण नाही भेटणार तुला तुझं तुला फोकस करायचं मग तेव्हापासून तू पोरगा आता व्यवस्थित झालं काय नाही.
2: तर मग मुलांशी तुम्ही मैत्रीपूर्ण नातं निर्माण करण्यासाठी काय
3: निर्माण झालेलंच आहे नाही असं नाही ते पहिल्या सुरुवातीला कसं जड झालं कारण पहिल्यांदा कसं आपण आता बाहेरले मित्र असते कार्यतोरे असं आपण करतो ह्यांना कार्यतोरे करता येत नाही प्रेमानेच घ्यायला लागते मग ते पहिल्या सुरुवातीला जड गेलं मग ते जसं जसं पोरं आता क्रिकेट म्हणा किंवा अभ्यास म्हणा पिक्चर वगैरे म्हणा सगळ्या गोष्टी त्यांच्या घेताना मग ते एक एक एक एक एक सगळे 13 जुळत गेले ना त्यामुळे काय वाटलं नाही नंतर.
2: तर सर स्नेहालय आणि स्नेहस्पर्श प्रकल्पाबद्दल तुम्हाला काय वाटतं?
3: प्रकल्पाबद्दल स्नेहस्पर्श प्रकल्प एवढा भारी आहे ना कशामुळे की एवढ्या लहान मुलांना ज्या गोष्टी भेटत नाही त्या आपण पटकन उपलब्ध करून देतो मग त्या मुलांना मग अजून काय पाहिजे आहे का नाही. बाहेर तुम्ही बघा सर, आपल्या घरात जरी म्हणलं तर मुलाला आपण काय म्हणतो उद्या आणून देऊ, परवा आणून देऊ, अशा गोष्टी बोलतो आपण. तिथे कसं आहे सर, हा सांगितलं ना सर उद्या, किंवा आपल्याला लगेच पटकन नाश्ता जेवण सगळ्या गोष्टी आपल्या मुलांना चारचा नाश्ता देतो आपण का? देतच
2: नाही.
3: त्यांना सकाळी सहाला उठून आंघोळ करून ब्रश म्हणा कोलगेट कपडे जे दैनंदिन ते पूर्ण जेव्हा मागेल तेव्हा आपल्याला पटकन आपण प्रकल्प सगळ्या मुलांना पटकन पुरवतो. आपल्या इथं आपल्या घरात जरी असलं तरी आपल्याला 8 दिवस बाजार येऊ दे, कुठे गेलो बाहेर गेलो नंतर असं होतं. पण इथं कसं आहे मागितल्या मागील सगळ्या गोष्टी भेटतात. मुलांना मी हेच सांगतो, तुम्ही आमच्या समाजात गेलात ना तुम्हाला गोष्टी भेटत नाहीत लवकर. तुम्हाला ज्या गोष्टी भेटतात ना शिक्षण, म्हणजे शिक्षण पण आता आमच्यात सरांनी सांगितलं हा मुलांना क्लास लावायचा, हा सर लगेच 2 दिवसात मुलांना क्लास लाग. पण आपल्याच मुलांना म्हटलं तर आता माझ्याच लिहायला सांगत नाही, माझाच मुलगा अजून छोटा आहे, तो म्हटलं मला क्रिकेट, अजून मी त्याला क्रिकेट क्लासेस लावला नाही कारण का फक्त लांब आहे म्हणतात. मग आता इथंच आपल्या प्रकल्पमधले मुलं म्हटलं तर लगेच ऍडजस्ट करून तो मुलगा अजून गेला पण आता 4 महिने झाले पण असं आहे ना प्रकल्प, मग भेटलं सगळ्या गोष्टी भेटतात ना.
2: अच्छा, तर या मुलांकडून तुम्हाला काय शिकायला मिळेल?
3: मुलांकडून शिकायला भेटलं असं की बाबा समाजातले ह्या गोष्टी म्हणजे ह्या मुलांमध्ये भरपूर फरक आहे. समाजातले मुलं कसं वेगळ्या दृष्टिकोनाने विचार करतात आणि ह्या मुलं जे आहेत ते दृष्टिकोन वेगळा विचार करतात.
2: म्हणजे कसं नेमकं?
3: आता नेमकं म्हणताना आपण मुलांना विचारलं, आपल्या मुलांना कसं सांगतो, त्या मुलांना कसं सगळ्यात मिळून मिसळून राहायची विषय असते. ह्या मुलं अलग असतात, ह्यांना आपण काय सांगितलं त्यांच्या डोक्यात घुसतच नाही लवकर, त्याला गोष्टी प्रत्येक मोटिवेट करायला लागते. त्याला कमीत कमी 2-3 वेळा सांगितल्यानंतर त्या डोक्यात बसते. तो कधी घेत पण नाही डोक्यात, सर काहीतरी सांगायला लागले ते नकोच म्हणून असं डोक्यावरून सोडून टाकते. आपल्या मला एकदा दोनदा सांगितलं ना हा ते डोक्यात घेत. मग ह्यांना एवढं सगळ्या गोष्टी भेटतात म्हणताना त्यावेळी त्यांना हे वाटत नाही की व्हॅल्यू त्या काही गोष्टी भेटत. पण त्यांना बसून ज्यावेळी सांगतो ना की बाबा आपल्याला गोष्टी अशा घरून भेटत नाहीत, आपल्याला इथं पटकन भेटते, कसं राहायला पाहिजे, त्यानंतर आता कमीत कमी 50% तर मुलं सुधारलेत माझ्या अंदाजा.
2: अच्छा सर, असा एखादा प्रसंग आहे का एखादा मुलगा रागेट एकदम हट्टी असतो किंवा दुःखी असतो तर त्याला समजून घेताना तुम्ही म्हणजे त्या मुलाला कसं सांभाळते?
3: आहे मुलगा, पण विषय काय त्या मुलाचं काय जिद्द पहिल्यापासून आता 5 महिन्याच्या अगोदर कसं त्याला केलं मला माहित नाही. कारण मी आल्यापासून त्या मुलाला काय करतो थोडं निगेटिव्ह ठेवतो मी त्याला समजावं म्हणून, त्याला असं एकदम राग करत नाही, थोडं निगेटिव्ह काठी होतो की सगळ्या मुलांना घेतो मी, तू येऊच नको म्हणतो त्याला माझं, तू ह्या सगळी मुलं काय करते सगळ्या गोष्टी फॉलो कर, तू करतच नाही, तू नंतर येतो सर तुम्ही मला असं काय करता म्हणतो मला. मी काय त्याला म्हणतो तुला गोष्ट मी नाही म्हणलो का, म्हणलं ना गोष्टी, चल खेळायला म्हणलं की मी तुला सरांना सांगून तुला घेऊन जातो, चल तुला सर म्हणले निमळत हा सरांना घेऊन त्याला फिरून आणा म्हणले तुला मी फिरून घेऊन जातो. मुलांसोबत खोड्या करू नको आणि मुलांना त्रास देऊ नको आणि तू नंतर एकदम असं बसतो मला करायचंच नाही म्हणतो असं करणार का तू म्हणलं त्याला सांगितलं. मग परवाच त्याचं थोडं तुम्ही कूलरसाठी कूलर लावलं सगळ्यांना, मग तू काय म्हटलं मला एकट्याला, मी म्हटलं एकट्या मुलासाठी आपण कूलर आणलाय का सगळ्या मुलांना आणलंय, त्याला 5 मिनिटं समजून सांगितलं, मग त्याने स्वतःच लावला सगळ्यांना, मग तो स्वतःच बसला. हा एक मुलगा.
2: तर म्हणजे त्याच्यामध्ये कसे चेंजेस केले?
3: चेंजेस म्हणताना त्याला समजून सांगायला लागते एकदम शांत बसून, असं आपण आता बाकीच्या मला सांगतो ना असं करून घ्या रे पटकन असं म्हटलं तो तसं नाही ऐकत, त्याला एकदम प्रेमाने जवळ घेऊन असं केल्यावर अशा गोष्टी त्याला पूर्ण स्पष्टीकरण द्यायला लागते त्यावेळी तो ऐकतो.
2: आणि सर आता तुम्ही तिथे हाऊस फादर म्हणून वर्कआउट करताय, तर एखाद्या मुलाला एक वडील म्हणून किंवा एक मित्र म्हणून तुम्ही कशा प्रकारे तुम्ही हँडल करताय त्यांना?
3: तो एक मुलगा आहे माझ्याकडे ऍक्च्युअली, आता हाय समजदार आहे तो गोष्टी. मग त्याची इच्छा काय होती की मला घरी पाठवायचं, मग त्याला म्हणलं तिथं इथं काय फरक आहे त्याला समजून सांगितलं, तू तिथे गेलं त्याला आता व्हिजिट पण देऊन आलो मी परवा त्यांच्या घरी जाऊन देऊन, मग त्याची घरची परिस्थिती बघितली अजून एकदम गरीबच आहे तो असं नाजूकच आहे परिस्थिती, मग त्याला म्हणलं हे बरं का ते बरं तूच सांग म्हणलं दोन्यापेक्षा, मग तो काय म्हणला सर ते बरं, मग मी म्हणलं तू इथून थोडा आता ते विचार करायचं नाही म्हणलं, तू तुझ्या पायावर सेटल झाला ना तुला कोण अडवणार आहे का, मी पण अडवणार कोणच अडवणार, स्नेहालय पण नाही अडवणार म्हणलं, तुला उलट सपोर्ट करतील म्हणलं बाहेरून तुमचं काय असेल त्या गोष्टीचं. मग तो काय म्हणला सर मला 5 दिवस सुट्टी पाहिजे म्हणलं, मग सरांना बोललं ठीक आहे सर 5 दिवस सुट्टी देऊ त्याला, मग तो म्हणला ठीक आहे 5 दिवसांनी तुम्ही, आता त्याला विचारलं मी घरी जायचं का विचारलं तर नाही म्हणतो जायचं मला इथं
2: म्हणलं. अच्छा, जसं की तुम्ही मुलांमध्ये मिसळताय खेळ आता त्यांच्याशी ऍक्टिव्हिटी करतायत, परंतु त्या ऍक्टिव्हिटी रन करताना तुम्हाला काय स्वतःचा वैयक्तिक कोणता छंद आहे का जो आजपर्यंत तुम्ही जोपासलाय?
3: जोपासला म्हणजे क्रिकेटच खेळतो तुम्ही कसं लहानपणापासून होतं वडिलांचा मार पण कसं झालं त्यावेळी थोडं मोटिवेशन भेटलं असतं तर आज काहीतरी वेगळं झालं असतं, पण त्यावेळी भेटलंच नाही, मग त्यामुळे म्हणलं मुलांना पण सांगितलं मी बरोबर जिल्ह्यास्तर म्हणून स्वतः गेलतो म्हणलं, मग तुम्ही गेलेला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तेव्हा सांगितल्यापासून ते मुलं जर अजून जर खेळायला लागले.
2: तर तुम्ही तो छंद कसा जोपासला तुम्ही? आता जसं की गावाकडे होते तिकडे पण तुम्ही वर्कआउट करत होतात, त्याचबरोबर प्लस इथं आलात आता तुम्ही स्नेहस्पर्शमध्ये, तर तुमच्या छंदाला अजून वाव मिळतोय का?
3: हा मिळतोय ना. आता उलट कसं तिथं कसं आपल्याला मुलं गोळा करायला लागत होते घरी असताना, वापरून उद्या खेळायचं. इथं कसं आता मुलं मी उठायच्या अगोदरच चालत आहे रेडी राहते. बाबा मी त्यांना तेच म्हणलं, आता आपण इथे एसपीएल असते ना, मी म्हटलं पुढे विचारू म्हणलं जर मुलांची टीम एखादी घेतली तर तुम्ही आतापासून प्रॅक्टिस केलं तर आपल्याला घेतील म्हटलं, जर बघू जर बघितलं मुलं चांगली खेळतात तर ह्यातून एखादा मुलगा जाईल ना म्हणलं पुढं, तेव्हापासून ते अजून जरा खेळतात.
2: अच्छा, म्हणजे नेमकं आता आपला स्नेहस्पर्श प्रकल्प, जसं की स्नेहालय सामाजिक कार्य करते, तर तसं आपला स्पेसिफिक स्नेहस्पर्श प्रकल्प काय काम करतो?
3: पूर्ण प्रकल्प ना स्नेहाशा आणि स्नेहबाल छोट्या मुलांवर काम करतो. बाकी वैयक्तिक तिथं आमच्या बाजूला पूर्ण छोटे जे आहेत ना, स्नेहबालघर म्हणलं तर छोटी मुलं आणि स्नेहाशा म्हणलं तर ईआरटी गोळ्या चालू असलेली मुलं, मग त्या मुलांचे दैनंदिनवरच काम चालू असतं आमचं.
2: अच्छा, तर सर आतापर्यंतच्या प्रवासाकडे पाहिल्यावर तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटतं?
3: प्रवासाबद्दल स्वतः म्हणताना काय झालं, आता टायमिंग सेम नसते मॅडम, कधी काय होईल सांगते. याच्या अगोदर पण आता तिथं पहिले आम्ही छोट्या मुलांना पण आता भेट असतो वगैरे सगळं असं करत होतो, म्हणजे आता हे जाण्याविषयी ह्यांच्या मुलामध्ये राहून शिकायला भेटायला लागलं ना, की प्रत्येक कसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की प्रत्येक प्रवर्गातून मुलगा आलेला आहे, कोणाचे वडील आहेत, कोणाची आई नाही किंवा दोघं पण नाही ते, मी आता ते लालबत्ती भागातून आलेले मुलं आहेत, त्यांना त्यांच्यामध्ये जर ते हसत खेळत त्यांना बाहेर जीवन जगता येणार नाही ना बरोबर. आणि आपल्या समाजाचा दृष्टिकोन अजून बदलला नाही, कुठेच बदल नाही, आपण म्हणतो फक्त बदल आहे पण अक्षरशः त्या प्रवाहात गेल्यावर समजते की बाबा बदल आहे का नाही. मग तेच मुलं तिथं दुखी राहण्याच्या हिथं हसत खेळत राहते ना आमच्या प्रकल्पामध्ये, आहे का ना. मग आम्हाला अजून काय पाहिजे?
2: स्वतःबद्दल काय वाटतं मग तुम्हाला? स्वतःबद्दल
3: प्राऊड वाटते ना की बाबा आपण तिथपर्यंत जाऊ शोधत जावं लागत होतं, इथं काय आता सगळ्या समोर गोष्टी आहेत ना, मग त्यांच्यात मिळून राहिलं काय वाटतं.
2: अच्छा, तर असं एखादा प्रसंग सांगू शकताय की तुम्हाला इथं सामाजिक कार्य करण्यासाठी प्रेरित झाला? ते
3: मग तुम्हाला सांगू का मी? हा, निलावडे सर आणि मिलिंद सर आलते. हा, मग ते काय होतं त्यावेळी त्यांनी स्वतः मी बघितलं फावडा आणि टिकाव घेऊन झाड लावण्यासाठी ना स्वतः त्यांनी मेहनत घेतलेली. म्हटलं हे एवढे मोठं माणसं करू शकतो, आपण मुलांसोबत का नाही राहू शकत. त्याशी मी सरांना पण बोललो हे गोष्टी, मग सर म्हणले अरे त्यांचं कामच. मग म्हटलं मग आपण पण आपण उलट हे मुलांमध्ये राहून का करू शकत नाही, मग तेव्हापासून उलट अजून जरा भारी वाटायला लागलं करायला.
2: अच्छा, जसं की आता तुम्ही अनिल गावडे सरांचं सांगितलंय की मग त्याच्यानंतर तुम्हाला वैयक्तिक काय वाटलं की केलं पाहिजे किंवा नाही?
3: फक्त त्यांना बघून मोटिवेशन वाटलं की बाबा आपण मग ते एवढं करते तर आपण थोडं तर करू ना, असं थोडं तर करू, मग त्यामुळे अजून उलट वाटलं ना मला पण.
2: अच्छा, तर एखाद्या मुलांचा असा प्रसंग सांगू शकताय का, मुलांनी तुम्हाला ऍज अ हाऊस फादर म्हणून तुम्ही तिथं काम करतायत, तर एखाद्या मुलांनी तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारले, त्या क्वेश्चनचं तुम्ही आन्सर वगैरे दिले, तर त्यानंतर त्या मुलाने एक त्यांची लाईफस्टाईल योग्य पद्धतीने रन केली, त्याविषयी तुम्हाला काही सांगू इच्छित आहे का?
3: हा, मुलं विचारतात ना मला प्रत्येक गोष्ट, रोज विचारतात मला की बाबा सर असं केल्यानंतर कसं होईल. मी आता एक आर्मीमध्ये मुलगा ट्राय करतोय, तो अजून वय पूर्ण नाही, मग त्याच्यानंतर त्याला सांगितल्यानंतर अजून दोघं जण ते करायचं आता. सर म्हणते मी म्हणलं सगळ्यात जास्त व्हॅल्यू म्हणलं तर आर्मीला म्हणलं, आम्हाला सुद्धा तुमच्याकडे झोका लागतं म्हणलं त्यांना, आम्हाला पण सर करायचं, पण आता ते बघू त्यांच्या नशिबात असेल तर होतील.
2: अच्छा, नक्की सर. सामाजिक कार्य करण्यासाठी तुम्ही इतरांना कसं प्रेरित करता?
3: सामाजिक कार्य करण्यासाठी आता प्रत्येकाची आवड वेगळी असते मॅडम, आपण त्याला सांगितलं भाऊ कर म्हणलं त्याची इच्छा असेल तर तो करणार ना, जबरदस्ती आपण नाही करू शकत, मग ते स्वतःच्या स्वतःमध्ये तर निर्माण झाली पाहिजे ना, असे क्वचित असतील म्हणा. आता आम्ही कसं झालं, तानाजी भाऊ ना बघून आम्हाला पण वाटलं बाबा हा खरंच ते गरिबांना मदत करतात किंवा मुलींना छेडछाड करणार, स्वतः स्वतःमध्ये निर्माण झाले. मुलांना काय सांगायचं एवढं की आपली मनाची वैचारिकता व्यवस्थित असेल तर काम करू शकतो माणूस कुठला पण, ते त्याने केलं पाहिजे आता.
2: नक्की सर. तर एक जाता जाता शेवट आपल्या श्रोत्यांना काही मेसेज देऊ इच्छित आहे का?
3: पासून तर दूर राहिलेच चांगलीच गोष्ट आहे, पण सगळ्यात गोष्ट म्हणजे महिलांना प्राधान्य दिलं पाहिजे पुरुषांनी. आता तुम्ही बघितलं मध्ये 3 वर्षाच्या मुली, त्याच वेळी जर पुरुषांनी त्याला तिथं बघितलं होतं म्हणते, मी नाही बघितलं पण बातम्यावर ऐकलं, मग त्यावेळी त्या माणसाला पकडलं असतं किंवा काही एक्सपायर झालं असतं, तरी पण पुढच्या 4 माणसांना कळलं असतं ना बाबा की हा माणसाला त्याच ठिकाणी पकडलं असतं, बाकीचं पुढचा करणारा तो अकेला नसतं ना. मग ते सांगतो जर बघण्याचा दृष्टिकोन बदलला ना तर सगळ्या गोष्टी होणार. हे माणसांनी सगळेच नाहीत असं म्हणत मी, सगळ्याचा दोष देत नाही, क्वचित गोष्ट 15% माणसं आहेत अजून की त्यांचे विचार बदलले पाहिजेत. म्हातारे माणसं आणि जवान मध्ये पण फरक आहे, मग म्हातारे माणसाचे विचार एवढे चालले तर मग तरुणांचे पण विचार त्यांच्या माठीमग जाणार. घाण ह्याच्याकडे लगेच लक्ष होतं माणसांचं, चांगल्याकडे लवकर होत नाही. मग माणसाने एवढंच की चांगल्याकडे लक्ष थोडं केंद्रित केलं ना पर्यायच होणार नाही ना. आणि मलाही असं वाटतं की त्याच ठिकाणी त्या माणसाला जर सजा दिली असते तर 4 माणसांनी अजून पुढचे केलं नसतं ना, आपल्याला पोलीसपर्यंत जायची गरजच नाही ना. पोलीस असं पण आता त्यांच्या यंत्रणेनुसार चालतं ते त्या ठिकाणी जर 100 माणसं त्या माणसालाच मारून टाकलं असतं तर 2 माणसं पुन्हा 4 माणसं गुन्हेगार तयार झाले नसते ना भीतीपोटी हे का नाही पोलीस बघू पुढच्या पुढे झालं असतं पोलीस का 100 जोकांना काय देणार करणार पण ह्या मुलींना केलं पण त्या मुलीच्या आई वडिलांना आता काय भेटणार आहे का मुलगी नाही मग त्यावेळी त्याला तिथल्या तिथं ठिचून मारलं असतं ना तर पुढचे तयार झालं असतं ना नवीन गुन्हेगार
2: नक्की सर
3: सर्वांनी समाजामध्ये समंजसपणे राहिले पाहिजे
2: थँक्यू सर थँक्यू सो मच मंडळी खरंच माणुसकीची ऊब आणि प्रेमाचा स्पर्श मुलांच्या आयुष्यात किती मोठा बदल घडू शकतो हे आजच्या संवादातून आपल्याला जाणवलं असेल आपल्या सोबत होते युवराज बनसोडे सर हे स्नेहस्पर्श प्रकल्पात हाऊस फादर म्हणून कार्यरत आहेत सर तुमच्या कार्याला आणि पुढील वाटचालीला खूप खूप शुभेच्छा सर आज तुम्ही दिलेला वेळ आणि मनमोकळा संवाद साधला यासाठी मनपूर्वक धन्यवाद तर नगरकर इथे वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेकची कुठेही जाऊ नका ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा
4: आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे पण या सगळ्यात तुमच्या आवडी निवडी कुठे हरवल्यात का आता स्वतःला द्या फक्त 2 तास रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला घरबसल्या आर्थिक नियोजन फॅशन आणि ब्युटी टिप्स शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज मुलांचं शिक्षण मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत चला तर मग तुमची कामं आवरा रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार नगरकर, मी रुचिता ठाकूर आणि तुम्ही ऐकता आहात रेडिओ नगर 90.4 कम्युनिटी रेडिओ, आवाज तुमचा.

0: और फिर क्या होगा?
1: पार्टियां, दावतें।
2: Yeah!

0: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: ये रातें, ये मौसम.

श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडई आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, संवादक, प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्व, सतत सहकार्याची भावना असलेले आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख. खरं म्हणजे त्यांना विसरणं हे आपल्यासाठी खरंच खूप कठीण आहे. त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण, त्यांचं नगरवरचं असलेलं प्रेम, त्यांनी नगर बद्दल सांगितलेला इतिहास हा नेहमी आपल्या सोबत असेल आणि याच सगळ्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत. संचित अहमदनगरचं या मालिकेमध्ये त्यांनी अनेक नगरच्या दिग्गज व्यक्तींचे, कलाकारांचे, साहित्यिकांचे आणि विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करणारे व्यक्तिमत्व यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण याच मुलाखती ऐकत आहोत. ऐकूयात संचित अहमदनगरचं, ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या आठवणीमध्ये.

0: रसिक हो नमस्कार, स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे मुलाखतींची विशेष मालिका संचित अहमदनगरच. या मालिकेत आजचे पाहुणे आहेत ज्येष्ठ कवी श्रीयुत चंद्रकांत पालवे. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत भूषण देशमुख. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. ऐकूया संचित अहमदनगर.
1: नमस्कार नगरकर, मी आहे भूषण देशमुख आणि आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आज आपले पाहुणे आहेत प्रसिद्ध साहित्यिक कवी श्रीयुत चंद्रकांतजी पालवे सर. पालवे सर बरेच वर्ष MSEB मध्ये नंतर महावितरणमध्ये होते, पण त्यांचा सगळा कल होता साहित्य सेवेकडे. अनेकांना लिहितं केलेलं आहे आणि नगरमध्ये येणारी जी साहित्यिक मंडळी असतात त्यांच्या तोंडी पहिलं नाव असतं चंद्रकांतजी पालवे. मोठा मित्र परिवार आहे आणि MSAP म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुढे परिषदेचे ते कार्यकारी मंडळ सदस्य आहेत आणि नगर जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही ते कार्यरत आहेत. आज आपण पालवे सरांकडून अहमदनगर जिल्ह्याचं एकूण साहित्याचं संचित हे जाणून घेणार आहोत. सर, खरं म्हणजे आपल्याकडे आपला जिल्हा आकाराने मोठा आहे तेवढाच तो साहित्याच्या क्षेत्रातही मोठा आहे. अनेक दिग्गज लेखक कवी समीक्षक नाटककार आपल्याकडे होऊन गेले आणि अगदी नाथसंप्रदाय असेल महानुभव पंथ असेल त्या काळापासून आपल्याकडे लिखाणाची परंपरा चालत आलेली आहे.
2: आपण मला वाटतं संत ज्ञानेश्वर तत्पूर्वीचे निळा चरित्रकार माईम भटांच्या लिखाणाच्या कालावधीपासून आपण सुरू करूया. प्राकृतापासून मराठीचा उद्भव झाला असं म्हटलं जात आणि त्यामुळं हालाची गाथा सप्तशती काय किंवा नंतर माईम भटांनी केलं निळाचरित्र निळाचरित्रातली वर्णनं काय त्या सगळ्यांचा सांगोपांग इतिहास जर पाहिला तो नगर जिल्ह्याशी संबंधित आहे. बराचसा भाग त्यातला नगर जिल्ह्याशी आहे. ज्ञानेश्वरांनी तर नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं लेखन थावरे बाबांकडून सच्चिदानंद बाबा थावरेकडनं करून घेतलं तर तो काळ म्हणजे प्राकृत मराठीचाच काळ होता. परंतु ज्ञानेश्वरांनी जी भावार्थ दीपिका लिहिली असं ते आपण म्हणतो जे त्यांनी गीतेचं निरूपण त्या ठिकाणी 2 वर्ष राहून केलं तो खरा मराठीचा मराठीच्या नवीन उगमाचा सुवर्ण काळ होता.
1: आपण आद्य ग्रंथ म्हणूनही त्याचा उल्लेख करतो
2: त्यांना म्हणतो आणि त्या नेवाशाला आपण भुवनायक क्षेत्र म्हणजे जगातलं या भुवनातलं सगळ्यात पवित्र क्षेत्र असं म्हणतो. तर नगर शहराला आपण आता बोलल्याप्रमाणे नाथ संप्रदाय महानुभाव संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय याचा मोठा वार या नगर जिल्ह्याला प्राप्त झालेला आहे. या ठिकाणी निळा चरित्रकार हे डोमेग्रामचे सराळ्याचे माईम भट
1: लेखक ज्यांनी लिहिलं ते खरं
2: माईम भट हे सराळ्याचे ते नेवासे तालुक्यात
1: आपल्या नगर जिल्ह्यातले
2: नगर जिल्ह्यातलं. यानंतर विठा रेणू रेणू कवी जे होते ते देवी उपासक ते अकोल्याचे होते. ते सगळ्यात आद्य नगर जिल्ह्यातले कवी 16व्या शतकात होऊन गेले फारसे लोकांना माहिती नाही. आणि यानंतर महम्मद बाबा शेख यांचं योग संग्राम प्रसिद्ध लेखक जे आहेत लेखक आणि संत त्या काळातले महान संत तेही नगर जिल्ह्यातले. तसेच यदुमाणिक पाठक हे प्रॉपर नेवाशाच आहे. त्यांचा काळ 1725 महम्मद बाबांचा काळ 1568 ते 1620. यानंतर हरिदास आचरेकरांनी कपिल आणि सांख्यतत्व ज्ञानावर त्यांनी जे काम केलं आहे ते फार महत्वाचं काम 1750 झालं. मराठी चरित्रकाराचे मुकुटमणी असणारे संत कवी मैपती बापा मैपती महाराज ताराबादकर त्यांचा कालावधी 1715 ते 1790
1: आणि अनेक संतांची चरित्र त्यांनी लिहून ठेवलेली आहेत.
2: मैपतींचं वैशिष्ट्य असं की त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये भारतातल्या बहुतांश महाराष्ट्रातलेच आहेत माहिती असणारे नसणारे 288 संतांचे चरित्र कबीरांपासून त्यांनी पद्यामध्ये लिहून त्या काळातली सर्व दूरपर्यंत पोहोचवली. त्यांचं चरित्र त्यांचे 6वे वंशज संत नाना महाराज वनकुटेकर किंवा ताराबादकर यांनी लिहिलं आणि मला सुयोग असा आला की त्या सगळ्या चरित्राचं मला संपादन करता आलं. ते 2004 प्रकाशित झालं.
1: बरोबर.
2: तसेच पंडित कवी परंपरेमध्ये पण नगरचे भिंगारचे नागेश हे जे कवी आहेत ते पंडित परंपरेतले मोठे कवी 1618 ते 1693 हा त्यांचा कालावधी होता. शायरी परंपरेतले अनंत फंदीय संगमनेरचे त्यांचा कालावधी 1744 ते 1819 आणि रागोधोषा ही त्या काळातली माणसं नेवाशाची होती. अजून नाथपंथातली एकमेव स्त्री गंगाबाई ही त्या काळामध्ये सिद्ध कवयित्री होती. तिचा काळ 1608 ते 1644 आणि सगळ्यात महत्वाचं तिसगावचे दिनकर स्वामी
1: रामदास स्वामींचे भक्त होते, जवळचे अनुयायी होते.
2: दिनकर स्वामी जे होते तर ते त्यांनी दिन त्यांनी तिथे जो ग्रंथ लिहून ठेवला आहे. सध्या तिथे एक मठ आहे त्या ठिकाणी दिनकर त्यांच्या तिथे समाधी आहे, राम मंदिर आहे. फार मोठा ग्रंथ आहे तो. त्याचे त्या परंपरेमध्ये त्या ग्रंथाचं महत्व खूप मोठं सांगितलं जातं. हे झालं त्या काळातला आपल्या नगर जिल्ह्यातला इतिहास की मध्ययुगात साहित्य निर्मितीची केंद्रे बदलत गेली. नेवाशे नंतर रुद्धीपूर, त्यानंतर ती परंपरा पंढरपूर पासून सिद्धारामपर्यंत ती आली आहे. परंतु त्याही पुढे विठा रेणुकानंद यांनी आता सांगितलं ते अकोण्याचे होते. तसेच महंमद बाबांचा शिष्य जे आझम म्हणून होते ते 17व्या शतकातले होते. यदुमाणिक पाटकांत हे नावाशाचे होते. त्यांनी गणेश पुराणावर त्यांनी जी संजीवनी नावाची टीका लिहिली ती गणपत्य परंपरेतली आहे. हे लक्षात घेण्यासारखं आहे. हे अशा परंपरेनंतर 1861 ते 1909 पर्यंत रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचा बराचसा कालावधी नगरमध्ये गेला. त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आणि त्यानंतर त्यांनी बायबल हे मराठीमध्ये पद्य रूपात केलं.
1: ख्रिस्ताला मराठीत आणण्याचं मोठं काम रेव्हरंड टिळकांनी केलं.
2: जे अगोदरचे ख्रिश्चन कवी होते त्यानंतरचं हे दुसरं काम जे नगर जिल्ह्यातलं पहिलं.
1: आणि संत तुकारामांच्या अभंगांच्या धर्तीवर त्यांनी ही रचना सगळी केलेली.
2: त्या रचनेच्या चालीप्रमाणे आणि त्यांनी अभंगात्मक केलं आणि आजही ते चर्चेस मध्ये
1: म्हटल्या जातात.
2: पवित्र ग्रंथाच्या अनुषंगाने म्हटलं जातं. नगरात तो काळ मिशनरांचा एक मोठा काळ होता. नगरला त्या काळामध्ये मिशनरींचे हायस्कूल, शाळा, रेव्हरंड टिळकांसारखे माणसं तिथे होते. त्यांच्याकडे काही वर्ष राहत असणारे बालकवी हे जरी खूप पोर वयातले होते तरी तेही तिथे शिकवायचं. अमेरिकन मिशन स्कूल मध्ये ते शिकवायचं काम करायचे.
1: म्हणजे बालकवी खरं म्हणजे टिळकांमुळेच नगरला आले.
2: बालकवी टिळक
1: आणि त्यांच्या अनेक प्रसिद्ध निसर्ग कविता त्यांनी नगरसारख्या दुष्काळी भागात लिहिल्या.
2: लक्ष्मीबाई टिळकांची आई संबोधून त्यांच्याशी भांडायचे. पण लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतीचित्रामध्ये अनेक
1: स्मृतीचित्र एक फार महत्वाचं पुस्तक ज्यामध्ये लक्ष्मीबाईंनी अहमदनगरचा बराच उल्लेख केलेला आहे. तेव्हाचं वातावरण त्यात आलेलं आहे.
2: बालकवींचं जे पाटणकरांनी पुस्तक संपादित केलं आहे
1: हो,
2: तर मी फार वर्षापूर्वी म्हणजे जवळ 50 वर्षापूर्वी शाळा कॉलेजला असताना मी आणि एक नगरचे कवी विलास गीते आम्ही दोघे वर्ग मित्र. तर आम्ही कधी कधी नालेगावात किंवा सिद्धी वाडिया पार्कला फिरायला जायचो. तिथे एक महादेवाचं मंदिर होतं. त्या टिळक आता जो टिळक रोड आहे त्यापासून तिथे मंदिर होतं ते. तर त्या मंदिरात तिथे बालकवी येऊन कविता लिहित असत.
1: अरे वा.
2: आणि त्यांच्या बऱ्याचशा कविता नालेगावातून पुढे नेप्ती रोडला फिरतानाच आहेत असा पाटणकरांनी उल्लेख केला आहे.
1: अरे वा.
2: दुसरी गोष्ट, माझे एक मित्र पारनाईक म्हणून सिद्धी भाग साध्या गेलेच होते पाठक म्हणून. त्यांची बहीण तिथे राहत होती पारनाईक त्यांच्या वाड्यामध्ये. तर त्या पारनाईकांच्या वाड्यामध्ये बालकवी काही काळ राहिले आहे.
1: लग्न झाल्यानंतर मला वाटतं त्यांनी बिराड केलं होतं.
2: बिराड केलं तिथे. नंतरच्या अरवाचीन कवीमध्ये दत्तात्रय कोंडो घाटे हे नगरला आपल्या ज्याला आपण जुना बाजार म्हणतो त्या ठिकाणी त्यावेळेच्या सोसायटी हायस्कूलच्या प्राथमिक शाळेच्या बोळात राहायचे. आणि त्यांचं पण त्यांचा जन्मनगरचा कार्यकाल 1875 ते 1899 ते मोठे शिक्षण तज्ञ होते. त्यांची एक गाजलेली कविता त्यांचे जे वडील होते कवी दत्त
1: आणि नवी पेठेतही त्यांचं घर होतं. नंतर
2: नवी पेठेत आपण म्हणतो तर ते बा निजगडे दडीवाळा निज माझ्या बाळा ही दत्तांची कविता नगरची. यानंतर तर विध घाट्यांचे म्हातारे आणि एक म्हातारी असे दिवस होते.
1: त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी नगरचं खूप तेव्हा जेवणावाई कशा बसायच्या, तेव्हाचे संडास कसे होते, नगरचे पुढारी हे सगळं छान वर्णन त्यांनी करून
2: म्हातारी आणि मा एक म्हातारी त्यामध्ये त्यांनी एक वर्णन केलं आहे. ते वृद्ध झाल्यानंतर त्यांनी त्यांची आई फार लवकर वारली त्यामुळे त्यांच्या आईला त्यांनी मुलगी समजून लिहिलेलं पुस्तक लेखन आहे.
1: बरोबर.
2: ते खूप वृद्ध आणि संवेदनशील असे फार क्वचित अशा प्रकारचं जागतिक साहित्यात लिहिलं गेलं आहे. त्या अशा साहित्याचं खरं म्हणजे अन्य भाषेतही रूपांतर होणं गरजेचं आहे. यानंतर नगरला 1930-35 काळामध्ये नगर जिल्ह्यात नेवासे तालुक्याच्या बॉर्डरवर गल ठोकळांचं गाव होतं, कवठे बुद्रुक.
1: हो, एक मोठं नाव आहे गल ठोकळ.
2: नगरमधले ग्रामीण कवी गल ठोकळ यांचं मीठ भाकर हा नावाचा कविता संग्रह. त्या काळात ग्रामीण साहित्य चळवळी फारशा नव्हत्या. परंतु आजच्या ग्रामीण साहित्य चळवळीमध्ये गल ठोकळांचं नाव फार क्वचित घेतलं जातं. परंतु महाराष्ट्रामध्ये ग्रामीण साहित्य चळवळ फुफवली की आनंद यादव आणि वासुदेव मोलाटे जे काही काळ उपरगाव तालुक्यात होते त्यांनी ती ग्रामीण चळवळ उभी केली. परंतु तत्पूर्वी नगर जिल्ह्यामध्ये हे जे गल ठोकळ होते त्यांचा सुगी नावाचा एक जनपद गीतांचा संग्रह 1934 साली प्रकाशित झाला. त्यामध्ये सांगायचं म्हणजे वि स खांडेकर तरुण असताना त्यांनी त्यांना दिल्ली कविता त्यात आहे.
1: बरोबर.
2: आणि काय हो चमत्कार हा काय हो तो जो सिनेमा काढला गेला गाजले त्या काळात तो काय हो चमत्कार नावाचं खंडकाव्य शिवराम पंत गोरे यांनी लिहिलं. काय हो चमत्कार हे खंडकाव्य पहिलं खंडकाव्य मराठीत विकास लिहिलं गेलं आहे.
1: अरे वा.
2: त्यांनी संपादित केलं आहे.
1: कुसुमाग्रजांचा पण खरं म्हणजे सुरुवातीच्या कविता ज्ञानोदय मध्ये प्रकाशित झालेल्या दिसतात. गिजे अहमदनगर दर्पण जे सुरू झालं मराठीतलं पहिलं नियतकालिक 1832 मध्ये आणि ज्ञानोदय अहमदनगरला सुरू झालं 1842 मध्ये 10 वर्षानंतर म्हणजे पत्रकारितेमध्ये नगरचं नाव झळकायला लागलं आणि अनेक महत्वाचे लेखक त्या काळी ज्ञानोदय मध्ये लिहित असत.
2: काम करायचं तसंच नगर जिल्ह्यात अजून मोठं काम आमचे उत्तमराव पाटील सध्या पाहतात.
1: हो.
2: सत्यशोधक चळवळीचं ते जे मुखपत्र त्या काळात होतं
1: दिनमित्र.
2: दिनमित्र किती मोठा इतिहास आहे.
1: हो. त्यांची सगळी अग्रलेख वगैरे आता प्रकाशित झालेले
2: आहेत. यानंतर त्या काळामध्ये मुकुंदराव पाटील हे देखील वेगळ्या वळणाचे कुलकर्णी लीळामृत शेठजी प्रतापी ती निर्मिती त्यांनी केली. ॲलन ग्रेव्ज मृत्यू 1843 हे अमेरिकन मिशनच्या निमित्ताने नगर आले. बायबलच्या मराठी भाषांतराचे येसूस 1826 मध्ये ते 5 पैकी 1 भाषांतरकार होते. 1928 साली मराठीमध्ये नगर येथे वाङ्मय पासक मंडळ ज्याला आपण सनातन धर्मसभेचं कार्यालय म्हणतो त्या ठिकाणी त्याद्वारे नगरला प्रथम नगर नाशिक संमेलन झालं.
1: दोन्ही जिल्ह्यातले साहित्यिक एकत्र आले होते. खरं म्हणजे नगर नाशिक भांडत असतात नेहमी पाण्यावर.
2: नगर नाशिक एकत्र त्यांनी संमेलन केलं. दुसऱ्या व तिसरे संमेलन 1934 साली नेवासे या गावी झाले. 1934 साली नेवाशाच्या संमेलनात ज्ञानेश्वर दर्शन हा ब्रत ग्रंथ प्रकाशित झाला. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्वानांचे लेख मिळून ते प्रसिद्ध करण्याचे कार्यकारी मंडळाची चिटणीस श्री टेंभुर्णेकर यांनी केले आणि नुसती लेखांची जुळणी करून प्रसिद्धीपर्यंतची सर्व कार्यगिरी कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष श्री प्रियांग धनेश्वर यांनी स्वीकारली. नेवासे संमेलनाचे अध्यक्ष होते हबप लरा पांगार.
1: ते ज्ञानेश्वरीचे मोठे अभ्यासक होते
2: आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते नगरचे सरदार नानासाहेब मिरीकर.
1: हो सर. या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे जो जो 1500 पानांचा त्याच्यापेक्षा जास्त पानं कदाचित असतील एवढा मोठा ग्रंथ त्या काळी छापायला कोणी तयार नव्हतं. तर ही जबाबदारी सेनापती दादा चौधरींच्या मोहन मुद्रा मंदिरने घेतली आणि हे रात्रंदिवस त्यांनी काम करून हे आव्हान पूर्ण करून दाखवलं. आणि 75 लेखक ज्ञानेश्वरीच्या वेगवेगळ्या अंगांनी त्यांनी त्याचा अभ्यास करून त्यामध्ये ते लेख दिलेले. ते फार मोठं काम त्या काळी या मंडळाच्या सदस्यांनी केलं.
2: ज्ञानेश्वर दर्शनच पुन्हा आता नवीन स्वरूपामध्ये 2 खंडामध्ये
1: बरीच वर्ष तो ग्रंथ मिळतच नव्हता. आता तो उपलब्ध झाला.
2: उपलब्ध करून प्राध्यापक डॉक्टर शिरीष लांडगे या सरांनी ते पुन्हा संपादित
1: केलेलं.
2: पुन्हा ते बळवंत रामचंद्र हिवरगावकर नगरचे त्यांनी भास कवीच्या 12 नाटकांची भाषांतर केले.
1: हे म्हणजे मधुदंड त्यांचे आजोबा.
2: मधुदंड
1: त्यांचे वडील म्हणजे बाबासाहेब हिवरगावकर. ते हिवरगावकर आडनाव लावायचे आणि बाबासाहेबांचे हे वडील होते. तेही मोठे साहित्यिक होते.
2: त्यांच्या कन्या द्वारकाबाई हिवरगावकर कॉलेजमध्ये असताना कविता करीत पुढे त्यांचा प्रेम विवाह श्रीधर बाळकृष्ण रानडे यांच्याशी झाला.
1: ते रविकरण मंडळात होते.
2: रानडे यांनी श्री मनोरमा या नावाचा काव्यसंग्रह नगर येथे भरलेला 1939 सालच्या साहित्य संमेलनात प्रकाशित केला.
1: हो.
2: त्या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष राब हिवरगावकर हे. किती मोठी साहित्यिक परंपरा नगर शहरात आहे.
1: हे महिला पण साहित्य निर्मितीमध्ये पुढे होत्या.
2: पुढे होत्या.
1: आणि रविकरण मंडळामध्ये एकमेव त्या कवयित्री होत्या म्हणजे बाकी सगळे पुरुष होते.
2: 1960 साली मी ग्रामीण भागातून नगरला शिक्षणासाठी आलो. आमच्या आई वडिलांनी आम्हा 5 भावाला नगरला आणून सोडलं.
1: तुमचं कुठलं गाव सर?
2: माझं गाव रुद्रेश्वर देवस्थान जवळ
1: पाथर्डी तालुक्यात.
2: पाथर्डी तालुक्यात.
1: बरोबर.
2: पण आम्ही सगळे वडिलांबरोबर वडील तलाठी असल्यामुळे त्यांच्याबरोबर नेवाशाला फिरत होतो. त्यांनी आम्हाला नेवाशाला आणून बिराड आमच्या आजीच्या सुपूर्द करून आम्ही नगरमध्ये राहू लागलो. तर त्यावेळेस मी हायस्कूल कॉलेजला असताना अशोक थोरे नावाचा माझा एक मित्र होता. तर ते हायस्कूलला असतानाच कथा कादंबऱ्या लिहायला लागले. तर ते मोठं मला आश्चर्यकारक वाटायचं. आणि त्यांनी न्यूयॉर्क कॉमर्स कॉलेजला प्रवेश घेतला. त्या काळात मी नगर कॉलेजला होतो. पण आम्ही दररोज नव्या पेठेमध्ये आता जिथं म्युन्सिपॅलिटीचा दवाखाना आहे त्याच्या पाठीमागे गवळी वाड्यात ते राहायचे.
1: बरं.
2: ते कॉलेजच्या पहिल्या वर्षात असताना सुद्धा 1970-71 ला ते मुलांचे इंग्रजीचे मराठीचे क्लासेस घ्यायचे स्वतःची उपजीविका करायची.
1: आणि ग्रामीण कथालेखक म्हणून मोठं नाव आहे खरं म्हणजे
2: ग्रामीण कथालेखक मोठे. त्यांनी जवळजवळ 60 कविता 1500 ग्रामीण कथा आणि 800 कविता रहस्य कथा आणि 61 कादंबऱ्या त्यांच्या प्रकाशित.
1: अरे वा.
2: तर या शेवटी शेवटी दुर्धर आजाराने त्यांना ट्युबरक्युलोसिस झाला, क्षयरोगाने वारले आणि ते गेल्यानंतर प्रकाशकांनी त्यांना काही पैसे जगण्यापुरते पैसे दिले त्या काळात
1: फसवलं
2: अनेकांनी फसवलं आणि ते गेल्यानंतर त्यांची पुस्तकं अजून प्रकाशित होतात असं समजत. तर दुसरी गोष्ट अशी की ते गेल्यानंतर मग नगरला आमचे बिना दहा तोंडे मी शिजर आंबोरे आणि संजीनी खोजे होते आम्ही ट्रस्ट स्थापन करून त्या काळाच्या मानाने थोडे पैसे गोळा केले. त्यांची पत्नीची भांडे घासत असायची त्या घरी जाऊन त्या तट्टीदाराच्या शेजारी त्या छोट्याशा जागेत राहायचं त्यांना ते पैसे दिले.
1: आज त्यांचे चिरंजीव प्राचार्य आहेत पुण्यामध्ये.
2: हो तर त्यांना आम्ही ते पैसे त्या काळात दिले. तर अत्यंत हलाकीचे दिवस अशोक थोरांनी काढले. तर त्यांच्याविषयी मला जाणवतो. त्यानंतर मग मला जो काळ पुढचा येतो त्या काळामध्ये त्यावेळेस नगरमध्ये कवी संमेलन भरायचे. नगरमध्ये मला आठवणारं पहिलं कवी संमेलन 1963-64 ला मी जिल्हा वाचनात जायचो. जिल्हा वाचनात
1: दत्तपंत महाराष्ट्रातलं सगळ्यात जुन्या ग्रंथालयांपैकी एक आहे.
2: महाराष्ट्रातलं सगळ्यात जुनं ग्रंथालय परंतु काही कारणाने त्याला दुसरं म्हणतात. 1838 म्हणजे आज 186 वर्षापूर्वी ग्रंथालय. तिथे दत्तपंत डावरेंनी बालकवींच्या कवितांवर एक निबंध लेखन स्पर्धा केली.
1: बरं.
2: त्या निबंध लेखन स्पर्धेमध्ये मी प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे
1: बरं
2: त्याचं पुरस्कार वितरण त्या काळात 60-61-62 मध्ये सेनापती बापटांच्या असत.
1: बरोबर.
2: सेनापती बापट त्यावेळेस अगदी त्यांना डॉक्टर कानडे अजून दीक्षित सर त्यावेळेस तरुण होते
1: वसंत दीक्षित
2: सर त्यांनी त्यांना हाताळ धरून वर आणलं.
1: बरोबर.
2: आणि त्यांनी माझं कौतुक केलंच मला आठवत त्यावेळेस मी केवळ 9 ते 8
1: खरं म्हणजे बॉम्ब कसे बनवायचे किंवा भारतामध्ये पिस्तूल आणून सशस्त्र क्रांतीचं स्वप्न बघणारे सेनापती बापट आपल्या नगर जिल्ह्यातले तेही मोठे कवी संस्कृत पंडित होते आणि नंतर पूर्ण त्यांनी लोकांची सेवा ग्रामस्वच्छता सुधारणा या गोष्टींसाठी वाहून घेतलं होतं आणि नगरमध्ये अनेकांनी त्यांना असं रस्तोरस्ती झाडताना बघितलेलं आहे.
2: सेनापती बापटांचा त्या भाषणातला एक प्रसंग मला आठवतो. आम्ही मुलं शाळेची मुलं गेलो होतो मला पारितोषिक असल्यामुळे आम्ही शेजारच्या शाळेत शिकायचो दादा चौधरी हायस्कूलला. तर सेनापती बापटांना कोणती प्रश्न विचार तुम्ही इंग्लंडला गेला होता शिकायला किंवा काही चळवळीसाठी पण तुम्ही इंग्रजी चांगलं बोलता का तर ते म्हणे माझ्या पेहरावरून तुम्हाला तसं मुलांना वाटत नसेल विचारणार कोण म्हणे शिक्षक होते. तर ते म्हणे की आमच्या काळामध्ये माझे शिक्षक म्हणजे त्यांचे शिक्षक असे होते की ते आधी इंग्रजी येत दुसरी इंग्रजी दुसरे येत म्हणजे आत्ताच्या 8वी-9वी म्हणून मुलगा गेला त्याला म्हणायचे तू डिसिप्लिनचं स्पेलिंग लिहून दाखव आणि नंतर मेसा पोटे मेन सी चं स्पेलिंग लिहून टाक ज्याला येतं त्यालाच वर्गात बसवायचं बाकीच्यांना छाड्या नंतर मग स्पेलिंग कोणाचं विसरत नसेल. आणि त्या काळात इंग्रजी आमचं अगदी ब्रिटिश साम्राज्यामुळे इंग्रजी आमचं ते इंग्रज आलेलं इंग्रजी होतं परंतु आम्ही आमच्या पद्धतीने इंग्रजी बोलतो असं ते बोलले तेवढा मला प्रसंग आठवतो. आणि त्यावेळेस सांगायचं मला प्रसंग असा की त्या काळामध्ये त्या प्रेरणेनं रामभाऊ निसळ त्या स्वातंत्र्य सैनिक नगर मध्ये होते.
1: आझादी
2: चालू त्यांच्या शेजारीच आम्ही राहायचो मराठीमध्ये. तर मी त्या काळामध्ये घरचे अत्यंत दारिद्र्य त्यामुळे आम्ही पाची भाऊ कुठे ना कुठे पोट भरण्यासाठी शिक्षकांच्या घरी कामं करून आम्ही शिक्षण घ्यायचो. तर मी रामभाऊ निसळांकडे त्यांच्या त्या आझाद हिंदच्या साप्ताहिकाचं खेळ जोडण्याचं काम मी आणि आमचे सुरेश
1: कंपोजिंग
2: काम करायचो. तर मला ते म्हणायचे तू कविता वगैरे लिहित नाही मग मी कविता लिहून त्यांना दाखवायला लागलो.
1: बर.
2: तर त्यांना एक कविता लिहिली तर त्यावेळेस भारत रशिया मैत्री संघ होता त्यांच्याकडे ते सोव्हिएत देश अंक यायचे त्यात मला प्रथम पुरस्कार मला किंवा त्यांच्यामुळे मिळाला असेल परंतु त्यानंतर माझी ती कविता त्यावेळेस पुरकर नावाच्या नगरला संपादक होते ते लोकयुक्त काम पाहायचे त्यांचं ऑफिस वाड्यापार समोर त्यांनी माझी ती कविता आवर्जून छापली.
1: बरं.
2: आणि मग मी सर्वांना माहीत झालो त्यामुळे मी इयत्ता माझी पहिली कविता 1 जानेवारी 1966 रोजी दोजी माझे मित्र होते गोलांडे म्हणून वर्गातला मित्र होता 8वी-9वीतला.
1: बरं.
2: त्याच्यावर मी लिहिलेली कविता आहे. नंतर त्या वयामध्ये मॅट्रिक पर्यंत जे माझ्यावर हुशार विद्यार्थी होते अनंत गोपीनाथ कुलकर्णी विलास गीते अजून विकास जोशी किंवा चौधरी अशा चार पाच मित्र पंचरत्न म्हणून त्यांच्यावर मी शार्दूल विकृत मध्ये कविता
1: आठवतो एखादी कविता झाली.
2: हा मी त्या वृत्तात कविता राहायचो कारण त्यावेळेस आम्हाला शिक्षक होते मराठी शिकवायला सुप्रत कुलकर्णी. मी पहिली कविता मीन विलास गीते इयत्ता दहावीत असताना त्यांच्यावर घरी गेलो घेऊन त्यांना थरथर त्यातान दाखवले. ते तर म्हणणार तू एकाच विषयावर खंडकाव्य लिहिलं. त्या सगळ्या त्यांनी त्या कवितांचं त्यांनी मोठ्या कागदावर लिहायचं ड्रॉइंग पेपरवर त्याच्यावर विलासगीतेंनी चित्र काढले.
1: अरे वा वा.
2: आणि तो सगळा त्यांनी ते भित्ती पत्र त्यांनी सगळ्या शाळेमध्ये दाखवलं.
1: विलासगीते म्हणजे साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार ज्यांना मिळालेला
2: आहे. त्यावेळेस ते खूप सुंदर चित्र काढले त्यांनी. त्या खंड माझ्या खंडकाव्याला त्यांनी मोठं चित्र काढलं अगदी फ्रेम एवढं आणि आतमध्ये सगळी चित्र त्यांची आहेत.
1: तर काही ओळी ऐकवल्या तर आणखीन आपल्या रसिकांना आनंद होईल.
2: ओळी येतात ते काळ वृत्तात लिहिण्याच होत. भावनेशी गुंतता सार हे मिळे मला. तार तार तव स्वरांची समजेना मात्र मला. येऊन बर फुला वेळ जेव्हा फुलला जाहली स्मृती मला की गंध जेव्हा सुटला. असं साधं सरळ राहायचो मी आणि आमच्या कॉलेज शाळेमध्ये त्याचं कौतुक आहे.
1: सर आणखीन एक की आझादीन रामभाऊ निसळांकडे अनेक लेखक कवी पण यायचे.
2: हो, हो.
1: क्रांतिकारक स्वातंत्र्य हो, हो. सैनिकांचा तर आपला नेहमी असायचा. कवी निलय एक महत्वाचं नाव
2: सांगितलं आणि खरं म्हणजे कवी निलयांनीच आम्हाला प्रेरणा दिली. कवी निलय त्या काळामध्ये 28-30 वर्षाचे होते आणि असे मोठे टागोरांसारखे केस वाढवले पण देखणा तरुण होता. तर ते नगरमध्ये का आले कसं माहित नाही पण रामभाऊ निसळांनी त्यांना सांभाळलं. अत्यंत लहरी आणि देखणे कवी आणि त्यांच्या कविता त्यांच्या बॅग मध्ये असं. तर माझे थोरले बंधू त्या काळामध्ये 11वीला होते अशोक पालवे म्हणून. नंतर तो सर्व्हिस कमिशन मध्ये फार उच्च पदावर गेला कविता सुटल्या. तर अशोक पालवे हा माझ्यामुळं किंवा त्याच्यामुळे मी कविता चार ओळी खरडू लागलो होतो. तर त्यावेळेस विला कवी निलय माझ्या घरी आले. माझी आजी जी होती ती त्याला आपल्या नातवासारख्या मुलासारखं जीव घालीत असे. ते म्हणायचे रामभाऊ निसळात भेटले नाही आजी तू मला जीव घाल. एक दिवशी ते रात्री 11 आले दरवाजा खटखटत. त्यावेळेस मी नालेगावात राहायचो. रात्री नालेगावात राहणं त्या काळात म्हणजे माणसं नसायची. कुत्र्यांची फौज घेऊन ते आले. इतके कुत्रे असायची झपाटकरांपासून. तर कवी निलय आले रात्री आजी दार उघड आजी दार उघड. आमच्या आजीने खाली जाऊन दार उघड माडीवर राहत असो. ते रडू लागले म्हणे काही कर मला आज माझा मोठा अपमान झाला पण मी आत्महत्या करणे आजी तुझ्याकडे आलो. म्हटलं काय माझी आजी काय मेला तू जेवला नाही का म्हणून मला जीव घाल. माझ्या आजीने रात्री 12 त्यांना जेवण करून घातलं.
1: म्हटलं
2: झालं काय रामभाऊ निसळ मी उशीर झाला म्हणून दरवाजा उघडत नाही

0: मी पण गेलो कारण निलयांचा मी घरी व्हायला खूप लहान होतो तर त्यांचा एक चाहता होतो.
1: बरं.
0: त्या कार्यक्रम मी त्या ग्राउंडवर गेलो तिथे महिलांच्या मुलांसाठी एक बिल्डिंग बांधत होते. राज्यपालचे उद्घाटन कशा तरी आले होते भूमिपूजनाला. तर कवी निलयाने तिथं सांगितलं की मी अशा अशा कविता लिहितो. त्यांना त्या राज्यपालांना मराठी काय येत नव्हते, नॉन मराठी राज्यपाल होते. तर ते म्हणजे या कवितेचं मला अनुवाद कलेक्टर स्वतः करून सांगत होते. कलेक्टर जे होते आणि ते म्हणले की या कवितेत मी इतका भारावून गेलोय की मी कलेक्टर साहेबांना सांगतो की माझ्या कुठल्याही निधीतून नव्हे तर माझ्या स्वतःच्या पर्सनल पगारातून मी या बिल्डिंग साठी 10,000 रुपये.
1: अरे वा, कवीमुळे कवितेमुळे मिळालं सगळं.
0: हे मी तिथले नंतरचे ट्रस्टी नानासाहेब रोकलेंना पण सांगितलं.
1: हो हो,
0: या गोष्टी अनेक गोष्टी मला नगर.
1: सर खरं म्हणजे तुम्ही नगरमध्ये मधुकर तोरडमल, बालचंद्र नेमाडे असतील
0: त्या काळामध्ये
1: फार मोठी माणसं. नंतर म्हणजे
0: नेमाडे तर अगदी सिद्धार आंबोलेने आम्ही 80-81 मध्ये आधीम सुरू केलं नियतकालिक
1: लिटल मॅगझिन.
0: लिटल मॅगझिन
1: नियतकालिकाची चळवळ जी होती
0: अगोदर अरुण शेवते आणि आंबोरे रविराज गंदे, जे गंदे नंतर दूरदर्शनवर प्रोड्युस झाले, तिघं दिंडी चालवायचे. तर दिंडीमध्ये त्यांचा एकमेकाचं काहीतरी छापण्यावरून काहीतरी झालं असं काही माहित नाही. पण नंतर लगेच आदिम नावाचं मासिक 80 मध्ये सुरू आलं. तर सदाशिव आंब्रापूरकर, मी, वसंत दीक्षित, आंबोरे चित्र काढायचे. आम्ही महाराष्ट्रातले कवींचे चित्र गोळा करायचो आणि ते हस्तलिखित टंकलिखित त्या याच्यावर काढायचो. सायक्लोस्टाईल ते मॅगझिन काढायचो. तर ते मॅगझिन त्या काळामध्ये खूप गाजलं. त्याच्यावर त्यावेळेस अरुणा डेरे फार मोठ्या त्यावेळेस लिखाण कौतुक केलं आहे. अरुणा डेरेनी, डॉक्टर मसू पाटलांनी आणि दबा धामणसकर त्यावेळेस येऊन गेले.
1: बरं.
0: आणि त्यांनी आमच्यावर प्रचंड प्रेम केलं. त्या आदिम मध्ये कोणाच्या कविता नाही. आम्हाला स्मिता पाटील सुद्धा त्याच्यावर कविता
1: पाठवायच्या
0: आणि त्यांनी त्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे मला स्मिता पाटलांच्या लग्नासुद्धा पत्रिका आल्या माझ्याकडे. ह्या गोष्टी आंबोरे त्यांच्या वृत्तस्थ पद्धतीने काम करायचे, चित्र काढायचे. त्या काळामध्ये मी जे ललित लिहायचो कवींच्यावर कवित्रेवर, त्याला मला गंगाधर पाटलांनी फार सुंदर समीक्षा लिहिली. मला समीक्षा काय कळत नसायची, मी मुळात कॉमर्सचा विद्यार्थी. पण गंगाधर पाटलांनी लिहिलं की चंद्रकांत पालव्यांची ही संजीवनी भालसिंगवर लिहिलेली समीक्षा, या समीक्षेचा नवीन पायंडा पळत का सुंदर आहे.
1: अरे वा,
0: त्या कविताच मला सुंदर होत्या संजीवनीच्या आणि त्यामुळे मी ते कौतुकाने लिहिलं होतं. तर ते गंगाधर पाटील म्हणजे त्या काळात मला फार मोठ्याच माहित नव्हते. परंतु रायपूर संमेलनाच्या अध्यक्षावर मला ते भेटले.
1: बरोबर.
0: मग त्यांना आवर्जून सांगितलं की तो लिहिणार मीच. अरे तू इतका मुलगा माझा म्हटलं, तू कोणतरी साठीतला प्राध्यापक असेल.
1: संजीवनी खोजनी पण एक नियतकालिक ओवी नावाचं मला
0: दरम्यानमध्ये आदिम झालं, दिंडी झालं, आदिम झालं. नंतर त्याच काळामध्ये शेवगावला लहू कानडे आमचे शिक्षक मित्र होते, ते आज आमदार आहेत. त्या काळात ते दवंडी नावाचं मॅगझिन घालायचे. त्याच्या अगोदर आमच्या त्याच दरम्यान मी ज्यावेळेस कोपरवाल होतो 75 मध्ये, मी आणि प्राध्यापक माझा थोरात, ते उमा नावाचं आम्ही असं नियतकालिक काढायचो. आणि मग नगरला आदिम काही कारणानं थांबलं, कारण पुढे त्याचा खर्च.
1: सदाशिव आमरापूरकर पण त्यामध्ये होते.
0: सदाशिव आमरापूरकर आम्हाला बऱ्याचदा त्यांनी आम्हाला फायनान्स मिळून दिला. कमी वीज मंडळात असल्यामुळे MIDC नवीन होत होती, तिकडनं आम्हाला दिवाळी अंकासाठी काही जाहिराती मिळायच्या. पण ते त्या सायक्लोस्टाईल प्रकरणाला बरीच जण कंटाळले म्हणा किंवा मग आंबोरेंना पण थोडस आमरापूर फिल्म मध्ये सेटल झाले. त्यांचा अर्धसत्य सिनेमा खूप गाजला. ते वेळ देण्यासार आणि मग आंबोरेंचं पण त्यांना स्वतःच आणि आम्ही प्रपंचात गुंतून गेलो. संजीवनी खोजे, प्रतिभा टेपाळे आणि प्राध्यापक आपले हे कुराडे,
1: सुधाकर
0: कुराडे आणि संजीवनी खोजे यांनी एकत्र ओवी नावाचं मासिक सुरू केलं. त्याचं प्रकाशन माझ्या हस्ते त्यांच्याच हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या आनंदी भाकर झाले. तर त्या दरम्यान मग अरुण शेवते नगरला, ते नगरलाच होते, त्यांनी नगरच्या काही ठराविक कवींचं आपण चांगलं पुस्तक करूया म्हणजे. मग त्यांच्या मुंबईमध्ये ओळखी होत्या, यशवंतराव गडाख साहेबांचे स्नेही आणि अत्यंत जवळचे मित्र. अरुण शेवतेंनी नगरच्या 10 कवींचा एक संग्रह करू, औरंगाबादला गेलो, तिथले ते मोठे प्रकाशक जे आता संसुमंदाचे अध्यक्ष होते, ते म्हणले मी कविता छापत नाही, ते कोणी विद्यापीठ घेत नाही. मग तिथून आम्ही त्यांनी मुंबईला ते मेहताकडे गेले. मेहताने ते हो म्हटलं. मी अजून संजीवनी खोजे, संजीवनी भालसिंग, नरेंद्र काळे, अजून प्राध्यापक सुधाकर अशा नगरच्या 10 कवींचा कविता संग्रह मेहता पब्लिशरने काढला आणि तो अत्यंत गाजला. आणि प्रत्येक कवींच्या 5 कविता त्यांची माहिती त्यावर समीक्षणात्मक लिखाण विजयराज अध्यक्षापासून शांता शेळकेंनी केलं. माझ्या कवितेचं समालोचन शिरीष पैंनी केलं. त्यामुळे आम्हाला एक फार मोठा उत्साह. तो कार्यक्रम संकेत हॉटेलला खूप सुंदर कार्यक्रम झाला.
1: संजीवनी खोजेंचा एकोल असेल पहिला, नंतरचा

0: त्या गेल्यानंतर पहिल तीर असेल. आणि संजीवनीच्या मुळे शांताबाई शेळके असतील, नारायण सुर्वे, रामदासजी फुटाणे, ही सगळी मंडळी नेहमी नगरमध्ये यायची आणि नगरची कवी संमेलन लोक वाट बघायचे कधी होतात, त्यांनाही आनंद व्हायचा. या सगळ्या
1: अशी खूप प्रचंड प्रतिभावान असल्या मुलगी होती. कोपरगाव नगरला बदली आली 78 मध्ये. मी साहित्यामध्ये वसंत दीक्षित आमचे गुरुवर्य असल्यामुळे त्यांच्या साहित्य परिषदेत मला प्रवेश मिळाला. तर मी माझ्या मुलांना घेऊन सिद्धीभागेत आम्ही त्या लहान मुलांच्या ग्राउंडवर खेळत असताना संजीवनी खोजे 2-3 मैत्रिणीवर आले कॉलेजच्या, म्हणे की कवी पाहिले होते मीच का, म्हणलो हो. मग माझ्या मुलांशी ती खेळायला लागले. नंतर मी ऑफिसला गेलो की माझ्या बायकोबरोबर दिवसभर ती गप्पा मारायची आणि माझ्या घरातले 350 कविता संग्रह तिने वाचले.
0: अरे वा.
1: तर गंमत मग तोच नाही त्या खोजे कुटुंबाचा माझा पूर्वी होताच अण्णा खोजे मला ओळखायचे, दत्ता खोजे माझ्या धाकट्या भावांचे वर्गमित्र होते. मग संजूच्या घरी मी जायला लागलो. मग संजू आमच्या घरातलीच एक मुलगी झाली आणि मग संमेलनाला ती जायला लागली. मग आंबोरे वगैरे आजचा जो ग्रुप होता त्यामध्ये तशी तरुण व्हायला लागली. मी कॉलेज जायला लागली. मग तिचा कविता मी पाहायला लागलो. तर म्हणलं तू संजू कविता लिहि. मग तिच्या कविता संग्रह आम्ही तिला तयार करायला लावला आणि संस्कृती मंडळाला पाठवला. गंमत अशी की संस्कृती मंडळ असं त्या काळात हस्ते परहस्ते की तो कविता संग्रह आधी नामंजूर म्हणून कचोरी मार काढा. मग ते मला वसंत सावंत कवीनगरला येऊन येणार होते. सावंत म्हणून मी त्या कमिटीवर आहे. संजीवनी खोजे मी त्यांच्या कविता वाचतो. ती मुली काय करते म्हणलं कॉलेजला जनरल सेक्रेटरी आहे. ते आले नगरला. एका दिवसात मी आणि आंबोरे प्रकाश घोडके त्यांचा नगरच्या 5 कॉलेजला कार्यक्रम घेऊन त्यांना 100-500 रुपये त्या काळात मिळून दिले. त्यांचे कार्यक्रम केले. नगरकर खुश झाले. मला म्हणले पालवे आता तुम्ही मला चांगला सत्कार करा नगरमध्ये. संजीवनी खोजेच्या पुस्तकाचा मी आता माझ्यावर पुण्याला चाल. मी आणि लदो खराडे पुण्याला गेलो आणि तो संग्रह जिथं त्यावेळेस पुण्याला ऑफिस होतं संस्कृती मंडळाचं स्क्रुटिनी ऑफिस पुण्याला होतं. तिथे एक क्लरिकल स्टाफ मध्ये एक मुलगी शकुंतला नाव होती. तेव्हा सर हा कविता संग्रह रिजेक्ट म्हणून आलाय. ते कुणी रिजेक्ट करा आम्हाला माहित नाही म्हणे. मग त्यांनी लगेच शंकर वैद्यांना फोन लावला. अरे म्हणे शंकर वैद्य सर संजीवनी खोजे ही अगदी प्रतिभावान कवयित्री. मी तिला आत्ताच भेटून आलो नगरला आणि त्या कविता तू वाच एकदा आणि मला रिमार्क कळव. मला हे पुस्तक याच वर्षी निघायला पाहिजे. 15 दिवशी मला पत्र मला आणि संजीवनी खोजे की आपला संग्रह आमच्यासाठी पात्र ठरला असून पुण्याच्या प्रकाशनाला देण्यात आला. तो संग्रह
0: फार महत्वाची कवयित्री होती.
1: आणि त्यांचा कविता संग्रह नाव काय द्यायचं? वसंत दीक्षितांच्या घरी एक दिवशी रात्री 12 पर्यंत मी आंबोरे विरा जोशी ते पण आमच्या मध्ये होते प्राध्यापक. तर आम्ही सगळे त्याच्या कवितांना ज्ञानेश्वरी शोध खंडकोश शोध ते ज्ञानकोश शोधात नाव शोधत बसलो काय कविते नाव द्यायचं. तिच्या कवितांची चर्चा असं दीक्षित सरांकडे मग रात्री पार्टीचा कार्यक्रम भजे खा हे खा त्यांच्या मिसेस दीक्षित सगळं करून द्यायच्या. आणि रात्री 1 नाव सुचलं दीक्षित सरांना की एकोल नाव देऊ. एकोल म्हणजे कल्लो. आणि मग त्यांचे वडील आम्हाला शोधत होते
0: ज्ञानेश्वरीतला शब्द.
1: ज्ञानेश्वरीतला शब्द तो एकोल शब्द कायम करा.
0: अरे वा.
1: एकोल शब्द असा आणि त्या शब्दाला नंतर तिच्या मृत्यूपर्यंत राज्य पुरस्कार काव्यसंग्रह म्हणून देण्यात आला. तिच्या अशा सुंदर आठवणी असतात.
0: सर याच काळामध्ये डॉक्टर सदानंद मोरे असतील ते निवाडस कॉलेजला होते. भालचंद्र नेमाडे कोसला बिडार ही पण सगळी मंडळी तुम्ही बघितलेली असते.
1: आता मी माझा पहिला कविता संग्रह 77 मी कोपरावला नोकरीत असताना रुस्तेला सावल्या तर त्यांना मी दीक्षित सरांना इन्व्हाइट केलं. पण तिथे गंमत अशी होती की माझं नवीनच लग्न झालं. मी नगरी पद्धतीने माझ्या पत्नीला घेऊन संध्याकाळी माझं लग्न म्हणजे तसं घरी आमचं नियोजित लग्न होतं. तर मला पत्नी मला लग्नाच्या आधीपासून आवडायची.
0: बरोबर.
1: त्यामुळे तिला घेऊन फिरायला जायचो. हे सगळ्या कोपर गावकरांना 75 गावाचं आश्चर्य
0: वाटायचं
1: की हा माणूस
0: लग्नाच्या आधी
1: काम करतो. बायकांना लग्नानंतर आधी नाही लग्नाच्या नंतर हा माणूस आपल्या बायको घेऊन नदीला फिरायला जातो.
0: नदीला
1: नदीच्या घाटावर लोक आम्हाला पाहायला यायचे. मग ते मी एकदा सरांना सांगितलं. आमचे तिथे कवी मित्र होते प्राध्यापक माधव थोरात. मी होतो 20-25 ते होते 35 मध्ये. ते म्हणले उद्यापासून माझी बायको मी पण तुझ्याबरोबर येणार. ते त्यांच्या मेसेज घेऊन यायला लागले. मग खेळायला लागले. नंतर तिथे अशोक बनसोडे शिकत होते बीएडला. सीताराम गोसावी जे पुढे प्राचार्य झाले ते बीएड करत होते. ती सगळी मंडळी आमच्यावर फिरायला लागली. आणि लग्न झाले आमचे 2-3 जोडे असायच्या. मग ते नासे फरांद्यांना कोणते सांगितलं. नासे फरांदे त्या काळात अत्यंत उत्कृष्ट वक्ते आणि तिथल्या सोमय्या कॉलेजचे प्राध्यापक. ते म्हणणार तू कविता संग का निघाल तुझ्या कविता वाच. ते माझ्या 2 खोलाच्या घरी यायचे. मी पलंगावर बसून कविता वाचायचो आणि फरांदे सर सीताराम गोसावी अनिल सोनार खाली मांडली घालून कविता माझ्या ऐकायचं. हा माझ्या आयुष्यातला फार मोठा योग. मी बाहेर सांगत नाही कोणाला. घडलेला आहे लोकांना माहित आहे. मग असं फरंदे म्हणले की कविता संग्रहाच्या 500 कॉपीजला किती खर्च येईल तुझ्या. मग तिथे एक विधवा स्त्री होती कुलकर्णी नावाच्या बाई होत्या. त्या प्रेस चालू जाता येतात मला नमस्कार त्यांचा मुलगा करीत असे लहान होता मुलगा त्याला म्हणलं तुझी आई काय करते. ते म्हणे की प्रेस मध्ये प्रिंटिंग हँड प्रिंटर असायचं फिरवायचं. तर मी म्हटलं मी स्वतः प्रूफ तयार करून देईन, तुम्ही कविता संग्रह छाप नाही म्हणा आम्ही करून देऊ. पण त्या काळात ते प्रूफ रिडिंगचं काम मी केलं तिथे. आणि मग फरांदे सरांनी मला 500 रुपये देऊन 500 रुपयात 500 कॉपीजचा माझा कविता संग्रह पाहिला.
0: अरे वा वा.
1: दीक्षित सर येऊ शकले नाही त्या संग्रहाला. माझ्या संग्रहाचं प्रकाशन त्या काळात तिथल्या सोमय कॉलेजचे प्रिन्सिपल देशपांडे सर असं फरांदे सरांच्या हस्ते झालं. त्याचं सूत्रसंचालन आणि सोनारांनी केलं.
0: बरोबर.
1: आणि ही माझ्या आयुष्यातली फार मोठी घटना. अशोक बनसोडे जी यानंतर दलित चळवळीतले मोठे लेखक झाले किंवा सीताराम गोसावी यानंतर पुण्याच्या आंबेडकर महाविद्यालयाचे प्रिन्सिपल झाले, ही सगळी त्या काळातली तरुण मंडळी माझ्या भोवती होती. तर त्या काळामध्ये नासर फरांदेनी त्या पुस्तक प्रकाशनाला सगळ्यांना सांगितलं तिथल्या नगराध्यक्षांना तुम्ही या. संपूर्ण नगरपालिकेचा हॉल भरला. नगराध्यक्ष आढाव म्हणून होते, त्यांना सांगितलं की आढाव सर तुमचं तर वय 80 वर चालू आहे, कोपरगावच्या इतिहासात गुळ किंवा रसाचा वास आहे, परंतु साहित्याचं हे पहिलं पुस्तक प्रकाशित, तुमचं रेकॉर्ड करा साहित्याचं तुमचं. आणि माझ्या दृष्टीने त्या दिवशी गावामध्ये
0: इतिहास घडवला.
1: गावात तरुणांनी माझ्या गावाचे होर्डिंग हाताने लिहून लावले होते आज कवी चंद्रकांत. त्यामुळे गावातले सगळे सुशिक्षित मंडळी डॉक्टर वकील अशा मंडळी माझ्या कार्यक्रमात.
0: अरे वा.
1: एक व्यक्तिगत भाग झाला. तर त्यानंतर माझा दुसऱ्या कविता संग्रहाच्या वेळेस अरुण शेवते, सदानंद मोरे यांच्या ग्रुपमध्ये मी गेलो. सती डेरेकर, अरविंद ब्रामणे, त्यावेळेस रमेश दर्प नावाचा एक फार नगर चांगला कवी होता.
0: बरं.
1: किंवा एक फणसुधर सुधीर फणसळकर होते, किंवा पुरा देशपांडेंची कन्या पण कविता लिहिली
0: सुजाता,
1: हा सगळा ग्रुप त्यावेळेस तरुण होत होता. त्यांच्यामध्ये मी राहायचो. तसं मी तरुणच होतो पण त्यांच्यापेक्षा थोडासा 5-6 वर्ष मोठा. तर मग ही सगळी माणसं माझ्या प्रेमात असत, मी त्यांच्या प्रेमात असायचो. माझा दुसरा कविता संग्रह जो शासनाने काढला तर त्या संग्रहाच्या सगळ्या चित्रांचं काम श्रीधर आंबोळेंनी दत्ता खोजेन तो संग्रह छापला, शासनाने प्रकाशित केला. त्या संग्रहाच्या प्रकाशनाला सशी भावे सकाळतले पुणे विद्यापीठातले गाजलेले समीक्षक हे नगरला बाबा तोडमलांकडे आले. त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वसंत दीक्षितांनी केलं. कार्यक्रमाचे अध्यक्ष हकी तोडमल होते आणि सदानंद मोरेने माझ्या कवितेवर अर्धा तास तिथे समीक्षा केली. मेधाताई काळे बोलल्या आणि तो अत्यंत देखणा कार्यक्रम अहमदनगर जिल्हा वाचनालय झाला. हे माझं व्यक्तिगत सांगत असताना त्या काळामध्ये नगरमध्ये कवी संमेलन होत. कल्याणी दलाल नगरला कविता संमेलन कवी संमेलन घेतले. एकदा मी 67-68 दरम्यान कल्याणी दलाल गोविंदराव अधिक ह्या कंपनीनं जिल्हा अहमदनगर जिल्हा बँकेचं नवीनच ती बँक झाली होती त्यावेळेस, त्याच्यावरती त्या टेरेसवर आम्ही कवी संमेलन घेतलं आठवतं. संपूर्ण नगर जिथून दिसत असेल.
0: बरोबर.
1: अशा ह्या सगळ्याच्या मध्ये आदिम दिंडीचा प्रवाह झाला, अन्य साहित्य मासे झाले आणि मग नंतर नव्यानं नगरची पिढी लिहू लागली. नगरमध्ये होत असला शिक्षण विकास, शैक्षणिक माध्यम, त्यातून नवीन मुलं
0: नगर कॉलेजमध्ये अनेक लेखक घडले असतील त्या काळात.
1: माझ्या काळामध्ये तर नगर कॉलेजला मी जेव्हा कॉमर्सचा विद्यार्थी होतो, परंतु मी पिरियड कमी आणि मराठीच्या प्राध्यापक जास्त रमत असे, त्यामुळे तिथल्या हॉकी ग्राउंडवर कविता म्हणणे, कधी कधी टी बार्न बसवर सकाळी जर उशिरा कॉलेजला गेलो तर त्या ग्राउंडवर ते फेऱ्या मारत असत. ते सगळ्या मुलांना असा हाताने करायचे, जॉईन युअर क्लास, मला म्हणायचं इकडे या. आणि माझ्या खांद्यावर हात टाकून मला म्हणायचे यू आर पोएट नो, म्हणायचं हो मी कवी आहे. मग एखादी कविता म्हणतो पण आपल्या ग्राउंडला रोन राऊंड होती, नाही तर तू पहिला पिरियड अटेंड करत नाहीस म्हणून असं. आणि ते माझी छान गप्पा मारायचं. तर ती वारंवार बसतो माझ्या आयुष्यात. त्यांची त्यांची शिस्त, त्यांचा देखणेपणा, त्यांनी माझ्यावर केलं प्रेम. मी बीकॉम
0: नेमाड्यांची भेट झाली होती.
1: कोणाची?
0: भालचंद्र नेमाडे.
1: नेमाड्यांची माझी भेट म्हणायचं नगर कॉलेजला झाली नाही, परंतु मी जेव्हा नवलेखक शिबिराला आम्ही औरंगाबाद वेरूळला गेलो, 15 दिवस नवलेखक शिबिर, सीताराम गोसावी, मी, पुरुषोत्तम बोरकरजी आता एक्सपायर झाले, एमपी दिवाण, आम्ही त्या संमेलनामध्ये 15 दिवस त्या शिबिराला होतो. तर आम्हाला तिथे कोच म्हणून भालचंद्र नेमाडे, कुमार केतकर अशी मंडळी होती.
0: अरे वा.
1: तर भालचंद्र नेमाडे यांनी तिथल्या तहसील कार्यालयाच्या हॉलमध्ये त्यांनी आमच्या कवितेचा वर्ग घेतला. त्यांनी समाजशास्त्री भाषेत कविता कशी असावी त्या भाषेत खूप छान बोलले आणि ते माझ्यावर हिंडले. मग भालचंद्र नेमाडे, नारायण सुर्वे, नारायण सुर्वे तर तुम्हाला खोटा, अरविंद रामणे होते माझ्यावर. आम्ही ते विरूळची लेणी पाहत असताना नारायण सुर्वे माझ्या गळ्यात हात टाकून आणि ब्राह्मणांच्या गळ्यात हात टाकून संपूर्ण लेण्या पाहत पाहत मग थोडेसे टिंगल टावळा करता आम्ही ते संमेलन अरेंज केलं. तर ते फार मोठी माणसं होती. तर त्या एक मोठं तिथं शेकोटी कार्यक्रम होता, तर त्यावेळेस मी जरी तरुण होतो तरी सगळे म्हटलं की चंद्रकांत पालवेंना अध्यक्ष करा. मग त्या रात्रीच्या कार्यक्रमात भालचंद नेमाडे, कुमार केतकर, अनुराधा पाटील, अजून डॉक्टर भोसले, प्राचार्य रानडे जी इतिहासाचे विद्यापीठाचे मुख्य, सगळ्या कवी संमेलनाचा मी अध्यक्ष होतो. आणि ते संमेलन मग खूप टिंगल टवाळ आणि अण्णात कवींच्या आनंदात झालं. ते संमेलन पहाटे संपल्यानंतर तिथले भालचंद नेमाडे मराठवाड्यातल्या मुलांना म्हटले की अरे तुम्ही मुलं कोणाशी बोलत नाही पहा, नगर पुण्याची मुलं आले आमच्याशी बोलले, गप्पा मारले, आम्हाला बसवून घेतलं म्हणे, तुम्ही नुसते लांब लांब थांबता हे चालणार नाही. हे मला अजून आठवतं की त्यांचं प्रेम, त्या भागातलं प्रेम फार सुंदर.
0: सर, लहान मुलांचं साहित्य पण नगरमध्ये निर्माण झालं, म्हणजे अगदी ज्ञानोदयची एक पुरवणी असायची, पहिल्यांदा मुलांसाठीची बालबोध मेवाची पुरवणी सुरू झाली, आणि नंतरच्या काळात पण अनेक लेखक कवी अहमदनगरमध्ये,
1: बाळोद्यान नावाचं जे
0: आणि प्रसिद्ध गाणी पण जी आता रेडिओवर ऐकू येतात त्याविषयी तुम्ही एकदा मला सांगितलं होतं की ती पण लिहिणारी मंडळी नगरची होती.
1: नगरची होती, नगरला विश्वास गायकवाड म्हणून जी होते, देवा तुझे किती सुंदर आकाश,
0: हो हो हो,
1: किती पोपटावरची किती पोपट पोपट गळतोच गोड, खायला तो पेरूची फोड, त्या कविता नगरच्या विश्वास गायकवाडात.
0: बरोबर
1: बरोबर. इथे नगरला रिटायरमेंट नंतर होते पण ते नेवाशाला मला शिक्षक.
0: बरोबर.
1: अत्यंत देखणा कवी होता, पण आर्थिक दारिद्र्यामुळे पिचले आणि नोकर गेले. त्यांच्या कविता असत, कवितांची कविता असेल, आणि त्या काळामध्ये नगरमध्ये कवितेच गल ठोकळांच्या कविता आम्हाला असतात. आणि त्या काळामध्ये आता आपण बालभारती जसं आहे त्या काळात आचार्य अत्रे, वि स खांडेकर, कुसुमाराज यांना पूर्ण मुभा असे की शालेय पुस्तक लिहा, त्यांनी संपादित केली पुस्तकं आम्ही शिकलो.
0: बरोबर.
1: त्यामुळे त्यांनी निवडलेल्या कविता, त्यांनी लिहिलेल्या कविता आजच्या पिढीपर्यंत आम्ही 70 पोहोचलो तरी आम्हाला त्या अजून आवडत. आम्ही नव्यानं खूप लिहिलंय, नवीन समीक्षेने खूप लिहिलंय, पण त्यांनी जी शिस्त आणि अनुभव कसा मांडावा किंवा त्याचं दिग्दर्शन कसा, सर्वसामान्यापासून कवितेची दिशा किंवा लेखनाची दिशा कशी असावी, चांगलं लिखाण कसं असावं, जागतिक तोडीचं किंवा अन्य भाषेतला त्याचा कसा सहवास असावा, सगळे शास्त्र आम्हाला त्या काळातल्या 11वी म्हणजे SSC पर्यंतच माहित झालं.
0: सर, एक महत्वाचा टप्पा म्हणजे अहमदनगरला झालेलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, यशवंतराव गडाखांनी ते खूप यशस्वी केलं आणि सगळ्यांनी कौतुक केलं की एवढी मोठी ग्रंथ विक्री किंवा इतके साहित्यिक आणि एवढा सगळा अगदी जेवणापासून सगळ्या गोष्टींचं कौतुक झालं. ते तुम्हाला चांगलं आठवत असेल, आता त्यालाही 25 वर्ष.
1: माननीय अशोक माजी खासदार आणि आमचे साहित्यिक स्नेही यशवंतरावजी गडाख साहेब यांचा माझा नेवाशामुळेच आमचा संपर्क. माझं बालपणी सोनईत गेलं, ते सोनईचे माझी थोरली बहीण वगैरे त्यांच्या वर्गातली.
0: बरोबर.
1: ते पानसवाडीला राहत आणि आम्ही नेवाशात राहत, माझे वडील ते तलाठी असतात. तर गडाख साहेबांचा माझ्यावर खूप जीव होता. ज्यावेळेस त्यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलन घेतलं त्या काळात मी 20 मंडळात घोडेगाव या गावीच काम करायचो. त्यांनी तर अगदी ठणकावून सांगितलं आमच्या अधिकाऱ्याला की येणाऱ्या 6 महिन्यात नगरला साहित्य संमेलन आहे, चंद्रकांत पालव्या कवीला सुट्टी द्या नाही तर आम्ही त्यांना घेऊन जाऊ. मग आमचे अधिकारी म्हणायचे, पालवेच नावाचे 8 अधिकारी होते, ते म्हणाले बाबा तू जा, आमचं काय तुला म्हणणं नाही, तू रिझराचा पण देऊ नको पण गडाख साहेबांचा आम्हाला परत असा आम्हाला निरोप नको. मग मी पण मी ऑफिस करायचो 1-2 तास आणि गडाख साहेबांच्या बंगल्यावर राहायचो. त्यांचं नियोजन फार त्यांना त्यावेळेस मोकळा वेळ होता, 6 महिने ती खासदारकीच्या त्या कार्यकालामध्ये त्यांना एक मनशांतीसाठी म्हणून त्यांनी मुळात ती साहित्य प्रेमी गडाख साहेब शिक्षक प्रेमी आणि त्यांनी आम्हा नगरच्या 100 लेखकांचा सत्कार 83 जिल्हा परिषद अध्यक्ष असताना केला. साहित्यिक कलावंत विषय अत्यंत आनंद आणि संवेदनशील बन गडाख साहेबांनी मी कवी पुरता मी त्यावेळेस बोलणार की त्यावेळेस नामदेवराव देसाई त्यांच्या बरोबर असायचे, आमचे सुप्र कुलकर्णी त्यांचे मित्रवत होते, अजून अरुण शेवते त्यांना खूप लहान,
0: अरुण शेवतेंच्या अनेक दिवाळ्यांकांमध्ये कथा लेख आपण बघतो. आपण
1: अरुण शेवते त्यांच्या जवळचे, तिथले आगळे म्हणून प्रिन्सिपल ज्ञानेश्वर कॉलेजचे, ते पण त्याच जवळचे. मग त्यांनी आता कवींचं काय करायचं, कारण नामदेवराव देसाईंना म्हणलं की आता कवी नामदेवराव देसाई म्हणून पालवेश चर्चा करतो, तर त्या काळात मी साहित्य परिषद नगरला कवी संमेलन घ्यायचो. पण मी म्हणलं की एवढे कवी येणार, 10-15 हजार लोक जे येतात त्यात 5-1 हजार तर कवीच असतात म्हणजे 3-4 दिवस संमेलन. संमेलन बंद केलं तर तुमचं
0: अहोरात्र सुरू होतं.
1: मी इतर संमेलनात पाहिलं होतं. तर म्हणलं आपण असं करूया की आधी एक कवी संमेलन, त्यांनी कोजागिरीचे निमित्त काढून आधी 2-4 महिने अगोदर कवी संमेलन त्यांच्या बंगल्याच्या बाहेरच्या ग्राउंडवर भरवलं आणि त्या ग्राउंडवर फमू शिंदे आणि रामदास फुटाणे यांना ते सूत्र संचलन करण्याकरता सांगितलं. परंतु रामदास फुटाण्याने किंवा प्रमु शिंदेने यायला वेळ झाला काही माहित नाही आणि कवी चुळमुकराला जिल्ह्यातून आलेले कवी होते, सांगितलं होतं सगळ्यांना की या संमेलनात आधीच्या संमेलनात तुमच्या कविता चांगल्या झाल्या तरच तुमचं मूळ मुख्य संमेलनात तुमचा सहभाग असेल, नाही तर आपल्याला काही जिल्हा संमेलन भरायचं नाही.
0: बर
1: मी खंडकाव सगळ्या कवींना निरोप पाठवले होते तर जिल्ह्यातले जवळजवळ 150 कवी आलेले
0: बर
1: घडाक साहेबांचे सगळे मित्र घुले साहेबांपासून त्या काळात असणारी निंबाळ जेवढी मंडळी होती शासनातली सगळी आणि साहित्यातले मित्र त्यांनी वाट पाहिली 10 वाजेपर्यंत भमू शिंदेचे ना रामदास सुटाण्यांची आणि मला आणि चंद्रकांत बाले सुरू करत माझ्या आता सूत्र सांगून सगळं दिलं प्रास्ताविक करून मी ते कार्यक्रम रात्री सुरू केला. तो कार्यक्रम 2.5 तास कुठल्याही गोंधळाशिवाय अत्यंत टाळ्याशिवाय तो झाला. कमी संपत आले पण साहेब म्हणले चालू ठेवा माझी तयारी. 1 वाजेपर्यंत कार्यक्रम घेतला. अखिल भारतीय साहित्य संमेलनात तसं मी 47-48 वर्षात होतो. मी आणि सुधाकर कुराडे कुराडे आमच्या नेवास तालुक्यातले आणि कुराडे सर आणि मी आम्हा दोघांनाही खूप मोठा कार्यभार दिला. मला तर त्या कविता विभागाचं त्यांनी मुक्तच केलं.
0: बर
1: तर त्या पहिल्या निमंत्रित संमेलनाचं सूत्रसंचलन कोणी करायचं हे शेवटपर्यंत ठरवलं गेलं नाही. नगर जिल्ह्यात महाराष्ट्रात खूप लोक म्हणायचे पालवे मला संचलन करायचं आहे ते सांगण्याची गोष्ट नाही. तुम्हाला त्या गोष्टी माहीत आहेत पण मी मला शेवटपर्यंत सांगितलं की तुम्ही चिठ्ठी शेवटपर्यंत उघडायची नाही. तुम्ही प्रास्ताविक करायचं. जवळजवळ 15,000 संध्याकाळचा कार्यक्रम लोक आले टीव्ही दूरदर्शन महाराष्ट्रात लोक आले आपल्या आकाशवाणीची लियाकत सय्यद तुम्ही मंडळी सगळे पत्रकार खाली होतात आणि मला सांगितलं तुम्ही प्रास्ताविक करा सूत्रसंचलन करायची चिठ्ठी ऐनवेळेस ओपन करा तोपर्यंत कोणाला काय बोलू नका. मग तोपर्यंत महानगरमधले मुंबई पुण्यातल्या कवी मला संचलन करायचं मला मी म्हटलं माझ्या हातात काहीच नाही. दुसऱ्या दिवशी पण निमंत्रित संमेलनाचा पहिल्या दिवशी 30 लोकांना सभा असतो कारण पब्लिक बरंच मोठं असतं. दुसऱ्या दिवशी निमंत्रित संमेलन 2 साहेबांचा निरोप आला की चंद्रकांत पालवे तुम्ही आणि रामदास फुटाणे प्रमुख शिंदेनी सांभाळायचं रामदास फुटाणे अध्यक्ष. रामदास फुटाणे अध्यक्ष करून मी सुधाकर कुराडे आम्ही संचलन कंट्रोलिंग सुरू केलं आणि रामदास फुटाणे सूत्रसंचलन ते करत असताना प्रचंड मराठवाड्यातल्या विदर्भातल्या कवींनी हल्ला बोल ग्राउंडवर संमेलन ठेवलं ते तर आम्हाला कविता म्हणायच्या गोंधळ. मी अगोदरच पोलिसातल्या गुप्तहेर खात्याच्या अधिकाऱ्यांना बोललो होतो की कवी सगळ्यात अवघड प्रकार आहे तुम्ही आम्ही सांगू त्याच कवींना बरं पाठवायचं आणि कॉलेजचे नेवासा कॉलेजचे काही प्राध्यापक मंडळी आम्ही त्यांच्या त्या चांगल्या ड्रेसमध्ये त्यांना ठेवलं होतं स्वयंसेवक म्हणून. त्यामुळे कवी जेव्हा खूप मला कविता म्हणायचे म्हणून माईक हिसकायचा प्रयत्न करू लागले आमच्या सगळ्याच्या कंट्रोलच्या बाहेर गेलं तर मग मी स्वतः उभा राहिलो म्हणलं मी उभा राहिलो म्हणलं आता आणि एकेकाचीच कविता होईल 10 जण एका सुद्धा माईकवर कविता म्हणू शकत नाही. मग रामदास फुटाणे मी आता बोलतो तुमच्याशी ना मला कविता मी एकालाच बोलवतो 2-3 जण वर चढले तर मग ते लोकांच्या लक्षात आलं की हे त्यांनी गुप्त एलसीबीचे लोक बोलवत म्हणून असे 3 दिवस
0: सलग सुरू होतं
1: आणि तोपर्यंत इकडे 4-4 सत्र चांगली झाली. गुलजार यांचा कार्यक्रम झाला. सगळ्यात महत्वाचा काळ तो जसा साहित्याचा पिढीचा काळ होता तरी परिवर्तनाची एक मोठी चळवळ त्याचा राबवते तर मी उल्लेख करत नाही. परंतु त्या काळात ते संमेलन कसं व्हावे यापेक्षा होऊ नये यावरच काही नगरच्या काही व्यक्तींच त्यावेळेस मत असावं हे मला नक्की माहित नाही. परंतु तसे होण्याच्या आतच ते गडाख साहेबांनी अत्यंत स्टेजवरून न हलता त्यावेळेस गिरीश कर्नाडा सारखी माणसं स्टेजवर होती मासुदा सारखी माणसं होती गुलजारांसारखी माणसं होती परंतु ते नियोजन अत्यंत प्रकट असल्यामुळे अत्यंत शांततेत उद्घाटनापासून तर 4-4 सत्रापर्यंत कार्यक्रम झाला. लहान मुलासाठी आपण बाल कवींचा वेगवेगळा कार्यक्रम येतात.
0: आता नवीन पिढीमध्ये आश्वासक लेखक कवी
1: नगर जिल्ह्यात खूप माणसं आहेत लिहिणारी. प्रत्येक तालुक्यात जातो ना तर नगर जिल्ह्यामध्ये इतकी माणसं लिहित आहेत इतकी मुलं लिहित आहेत पण मला थोडस आता एक राहिलं की नगर जिल्ह्यातलं पहिलं ग्रामीण साहित्य संमेलन हे बोलटा या गावी संगमनार त्या घाटामध्ये झालं. तर तिथे मारा लांबखेडेच मला वाटतं प्राध्यापक होते त्यांनी संचलित केलं. त्यावेळेस रावसाहेब कसबे रंगनाथ पठारे आम्ही सगळे तरुण मंडळी होतो 78 मध्ये. दया पवार माधव थोरात आम्ही एकत्र स्टेजवर बसून कविता म्हणल्या आणि पुण्याचे फोटोग्राफर आणि लेखक मोठे अनिल आवसट हे तिथे एक तरुण फोटोग्राफर म्हणून वावरत होते. ते एक दिवस 2 दिवस संमेलन खूप सुंदर झालं. त्यानंतर त्याच काळामध्ये 78 माझ्या प्रेमा पोटी त्यावेळेस तिथे अनिल सोनार नासर फरांदे यांनी 80 मध्ये नाटककार कानेटकरांच्या उपस्थितीमध्ये आम्ही पहिलं नगर जिल्हा साहित्य संमेलन कोपरवाला घेतलं. याची स्मरणिका कोपरवकरांनी काढली पण याचा फारस उल्लेख कुठं होत नाही. त्या कार्यक्रमात नाटककार कानेटकर आले होते आणि गंगाधर मोरजी त्याचे सत्तासंजय मुख्य होते. कवी संमेलन वसंत दीक्षित त्याचे मुख्य होते. त्या कार्यक्रमाला भरपूर गर्दी महाराष्ट्रातली होती. हे 2 महत्वाचे. त्यानंतर आनंद यादवांसहित नेवाशाला एक ग्रामीण संमेलन झालं. हा जिल्ह्यातला थोडा इतिहास. अजून त्यानंतर हल्लीच्या काळामध्ये पारनेर ह्या गावी सुद्धा तिथल्या तालुका स्तरावर काही मंडळी आता कवी संमेलन साहित्य संमेलन घेतात मोठी आपण नगरचा आमच्या साहित्य परिषदेचा सावळी शाखा ग्रुप जयंती लुलकर सारखी प्रभावी माणसे आता किंवा नरेंद्र फिरो सारखे माणसे बालकुमार साहित्य संमेलन त्यांनी 2-3 वर्षापूर्वी घेतलं त्यांनी विभागीय संमेलन सुद्धा साहित्य परिषद मोठा घेतला अगदी आणि हे खूप मोठं काम जामखेड आणि शिरगोंदाला संमेलन हे या काळातली महत्वाची संमेलन. तर मला सांगायचं म्हणजे त्या काळामध्ये धूळपाटी हा श्रीरंग तलवारेंचा एक कादंबरी थापड रामचंद्र तावरे नावाचे शेवगाव लेखक होते प्राध्यापक शिक्षक त्यांचा जायकवाडीच्या प्रकल्पामध्ये जे 62 गाव पाण्यात गेले त्यांच्या विस्थापितांवर त्यांची पहिली कादंबरी थापटणं म्हणते वाचली आता
0: बरोबर
1: अत्यंत सुंदर कादंबरी त्यांना कुठल्या मी नरसाबाई मेरा किराण्यांची कादंबरी अशा कितीतरी जीवन स्तरावर स्पर्श करणारी आत्मली कथने आपल्या नगर जिल्ह्यातून लिहिली गेली आहे. भारत शासने ह्या मराठी कथेचं नवीन जवान आणि अंजिरी पक्षी या माझ्या समोर लिहिल्या ह्या लेखानं आज मराठीमध्ये ह्या वर्षी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष आहे आणि एक प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी 40 वर्ष उत्तम सेवा केली आहे. उत्तम शिरवळकर चवी जोशी अजून देवदत्त हुसळे आय पवार अजून मनसाराम पाटील ही सगळी माणसं अजून सुधीर शर्मा यांचंही फार मोठं त्यांनी पण किशन मराठी
0: साहित्य
1: संपादक होते आणि त्यांचं कामही खूप मोठं आहे. परंतु त्यातल्या सुमती लांडे यांचं शब्दालय प्रकाशनाच्या वतीने त्यांना मोठा साहित्य अकॅडमी त्यांना निमंत्रित साहित्यिक म्हणून केलं होतं. त्यांच्या कमळ कासांचं अनेक प्रकाशनं झालेली आहेत. त्यांची 2 कविता संग्रह आहेत. विजय तेंडुलकरांचा त्यांचा स्नेह होता. रंगनाथ पठारेने त्यांच्याकडे पुस्तक प्रकाशित केली आहेत किंवा दीपू चित्रेने त्यांच्या प्रकाशनामार्फत पुस्तक केली आहेत. रावसाहेब बेंचे लेख यांनी त्यांचे अंक अत्यंत मोठे आहेत. रंगनाथ पठारे साहित्य अकादमी विनोद आहेत पण ते मराठी भाषा मंडळाचे विकास मंडळाचे आणि त्या कमिटीचे ते अध्यक्ष होते. त्यांनी अभिजात मराठी होण्यासाठी ते त्यांचे कार्य फार मोठं आहे. हे सगळंच पाहता पाहता हा सगळा इतिहास पूर्ण होत नाही. त्यामध्ये नगरला शंकरराव दिघे होते. रोहित अंक काढायचे, हौस दिवाळी अंक काढायचे, जैन युग काढायचे, माणिक मोती असा अंक अनेक लोक काढवतो. नसीर शेख हे धमाल धमाक काढतात. अरुण शेवते ऋतुरंग दिवाळी अंक गेले 30 वर्ष मुंबईत काढतात. त्यानंतर रामदास फुटाळेने साहित्यिक चळवळच चालवली नगरपासूनच. लहू कानडे सुमती लांडे आंबोरे संतोष पवार खलील मोमीन रायबा तवंगे बानुजी शेख हे उत्तम मुस्लिम कवयित्री. अजून राजू सदाफुले बाबासाहेब सौदागर चंद्रकला आरगडे पोपटराव सातपुते आबासाहेब प्रशांत खराडे लदो खराडे विलास गीते चवी जोशी डेरेकर शंकर चव्हाण कैलास दौंडे हिरंब कुलकर्णी सुनील शिंदे सुभाष सोनवणे शर्मिला गोसाई गुंफा कोकाटे टी एन परदेशी वर्षा तोडमल प्रतिष्ठा गंगावणे डॉक्टर अनिल शास्त्रबुद्धी लीला गोविलकर ही मोठी
0: म्हणजे
1: गायकवाड वंदना शिवलकर रुपाली कुलकर्णी रत्ना बलदाळ माधुरी उद्देदार गौरी कुलकर्णी सुप्रभा देशपांडे कुंदामुळे सुजाता महाजन सुजाता पवार चंद्रशेखर करवंदे अजून मकरंद खेर केशव बणगे मुकुंद देवळालीकर दशरी कुलकर्णींचा पण एक फार मोठा ग्रुप होता मराठी वाचक चळवळ. त्यामध्ये काम करणारे आपले देशपांडे महाराजांना म्हणतात पत्रकार कवी गणेश मरकड एक उपजिल्हाधिकारी अरविंद ब्राह्मणे दशरथ शिंदे मिलिंद चवंडके अशोक निंबाळकर विनायक पवळे भूषण देशमुख अशी किती नावे गावीत. दिलीप शहापुरी एम पी देवाण सुदर्शन दस सुनील दस अमोल बागुल निनगुणकर पुंडली गवळी अशोक पाचा आणि अण्णा संत यशवंत फुलांटे सुनील कडलक संगीता ठुबे संजय गीते गीताराम नरोडे अशी अनेक ह्या सर्व कवींची पुस्तकं आहेत. या सर्व कवींनी कवितेच्या डाव्यावर आपल्या कविता उच्च रात घोषित केल्या आहेत. अरुण कराड वसंत मुरदारे भास्कर पाटील यातले कवी आज मराठीतले प्रस्थापित कवी आहेत. यातले लेखक आणि महत्वाचा उल्लेख करायचा म्हणजे प्राध्यापिका पहिला स्वस्ती पद्माताई मोर्जे त्यांच्या पहिल्या कविता संग्रहाच्या मी दररोज त्यांच्याकडे त्यांच्या कविता ऐकत असे. तर प्रियदर्शन बंडलू निलिमा बंडलू शिरीष जाधव सुनंदा शिंगवी अजून हेमंतचंद्र भवर हे सर्व कवी मंडळी आजच्या पिढीतले देवीदास बुद्धवंत रत्नमाला ठाकूर ॲडव्होकेट शिवाजी कराळे खरवंडीकर स्वाती पाटील कर्जत सदानंद मोरे अनिल चौधरी नाथा मास्तर घोडेगावकर हे उत्कृष्ट वगनाट्य लिहिणार ते आता वारले. प्रेमलता पंडित या कवनालयाच्या कृष्णकांत लोळे हे आजही वयाच्या 80 वर्षी ही कविता लिहितात. अमृता खाकुर्डीकर राजाभाऊ भोंजाळ सुधा कांक्रिया विजय मुनक आशाराणी देवगणे ज्या जगभर जालिंदर बोरो चोबे उपेंद्र निकाळजे बाळासाहेब देशमुख कटारिया प्रगती पवार रजनी कुलकर्णी अपर्णा देशपांडे बाबासाहेब लांडे शमाम मंडली अजून स्वाती आहेरे अशा बहुसंख्य कवींच्या कविता आज नगर जिल्ह्याला माहीत आहे.
0: जुन्या आणि नव्या पिढीला सांधणारा दुवा म्हणजे तुम्ही आहात
1: होय सर.
0: आणि या सगळ्यांना तुम्ही पाहिलेलं आहे, अनेकांना लिहित केलेलं आहे, रस्तोनेच्या रूपानं त्यांना प्रोत्साहनही तुम्ही दिलेलं आहे. सर तुमच्या घरी जेव्हा मी आलो तेव्हा खरं म्हणजे तुमचा एक वरचा सगळा मजला पुस्तकांनी भरलेला आहे, पेनचा तुमचा संग्रह आहे आणि त्यापेक्षाही जास्त स्नेह म्हणजे तुमचा या सगळ्या साहित्यिकांशी आहे. आज तुम्ही आलात रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये येऊन तुम्ही अतिशय छानपणे हा सगळा प्रवास उलगडून दाखवला. खरं म्हणजे खूप बोलण्यासारखं आहे. या प्रत्येक लेखक कवीबद्दल आपण विस्ताराने बोलू शकू. कधीतरी पुन्हा एकदा आपण नक्की भेटूयात. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.
1: खूपच मनापासून धन्यवाद आणि मलाही खूप आनंद होतोय. धन्यवाद.
2: संचित अहमदनगरचं या विशेष मालिकेत आज आपण ऐकली ज्येष्ठ कवी श्रीयुत चंद्रकांत पालवे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला भूषण देशमुख यांनी. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. मंडळी दर रविवारी रात्री 8 वाजता ऐकायला विसरू नका. संचित अहमदनगर. आपल्या सगळ्यांचे आवडते आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, नगरवर प्रेम असणारे, नेहमी सहकार्याची भावना असलेले संवेदनशील प्रेमळ, आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख, त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहोत. आणि याच निमित्त त्यांनी संचित अहमदनगरचं या मालिकेत घेतलेल्या मुलाखती ऐकत आहोत. आत्ताच आपण यातील एक महत्वाची मुलाखत ऐकलीत. अशाच अनेक मुलाखती आपण ऐकणार आहोत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. जाता जाता एवढंच म्हणेल, भूषण सरांची शिकवण, त्यांचं प्रेम, त्यांच्या आठवणी नेहमी आपल्यासोबत राहतील. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा. पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: श्रोते मित्र हो नमस्कार। थोड्या गप्पा थोड़ी गाणी या शो मध्ये मी आरजे आदि आपल्या सर्वांचं स्वागत करतो। श्रोते मित्रांनो, आज ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांचा जन्मदिन। श्रीदेवी या अभिनेत्रीनं अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये खूप मोठं चित्रपटांमधलं कार्य त्यांचं उल्लेखनीय असं आहे। भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार ज्यांना मिळाला अशा अभिनेत्री श्रीदेवी यांचा आज जन्मदिन। तेव्हा आजच्या शोमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रीदेवी यांच्या जीवनाविषयी आणि त्यांच्या चित्रपटातली त्यांच्यावर चित्रित झालेली काही गीतांचा देखील आनंद घेणार आहोत।

श्रीदेवी यांनी 1978 मध्ये 16 सावन या चित्रपटातून पदार्पण केलं. तसं 1975 मध्ये जुली या चित्रपटामध्ये त्यांनी अभिनय केला, परंतु तो बाल कलाकाराच्या रूपात होता. त्यामुळं 1978 ला 16 सावन, त्यानंतर चित्रपट आले परंतु इतके काही गाजले नाही. 1983 मध्ये जितेंद्र नायक असलेला हिम्मतवाला हा चित्रपट श्रीदेवी यांच्या जीवनातला टर्निंग पॉइंट ठरला. तिथून पुढं त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर मवाली, तोहफा, नगीना, घर संसार, आखरी रास्ता, कर्मा, मिस्टर इंडिया अशा अनेक सुपर डुपर हिट चित्रपटात श्रीदेवी यांनी भूमिका केल्या. त्याचबरोबर तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड या भाषेतल्या चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला. आणि या अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्यामुळं श्रीदेवी यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कारानं गौरविण्यात आलं. 1975 मध्ये जुली या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात त्यांनी केली. त्यामध्ये बाल कलाकाराच्या रूपात त्यांची सुरुवात उत्कृष्ट होती, परंतु सुरुवातीच्या चित्रपटांना फारसं यश मिळालं नाही. आणि नंतर हिम्मतवाला 1983 साली प्रदर्शित झाला आणि श्रीदेवी स्टार बनल्या. हिम्मतवालामधून श्रीदेवी यांनी जबरदस्त पदार्पण केलं आणि शेवटी 2017 ला प्रदर्शित मॉम हा त्यांचा शेवटचा चित्रपट. 2012 साली इंग्लिश विंग्लिश या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं. चित्रपट निर्माते दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यासोबत विवाह झाल्यानंतर त्यांनी जुदाई नावाचा सिनेमा केला आणि जुदाई सिनेमाच्या नंतर चित्रपटसृष्टीपासून त्या दूर राहिल्या. त्यानंतर 6 वर्षांनंतर पुन्हा एकदा मिसेस मालिनी अय्यर या दूरदर्शनच्या मालिकेमध्ये त्या पुन्हा आढळल्या. 1975 सालचा हा प्रवास एक से बढकर एक चित्रपट त्यांनी बॉलिवूडला दिलेत. त्यामध्ये 16 सावन, हिम्मतवाला, जस्टिस चौधरी, जानी दोस्त, मवाली, कलाकार, सदमा, अकलमंद, इन्कलाब, जाग उठा इंसान, नया कदम, मकसद, तोहफा, बलिदान, सरफरोश, मास्टरजी, आखिरी रास्ता, आग और शोला, भगवान दादा, धर्म अधिकारी, घर संसार, नगीना, कर्मा, सुहागन, सल्तनत, औलाद, हिम्मत और मेहनत, नजराना, जोशीले, मिस्टर इंडिया, राम अवतार, सोने पे सुहागा, चालबाज, चांदनी, गुरु, गैर कानूनी, निगाहे, मैं तेरा दुश्मन, बंजारन, फरिश्ते, लम्हे, खुदा गवाह, हीर रांझा, गुरुदेव, रूप की रानी, चोरों का राजा, चंद्रमुखी, लाडला, चांद का टुकड़ा, मिस्टर बेचारा, जुदाई, मेरी बीवी का जवाब नहीं, हल्ला बोल, या हिंदी चित्रपटांचा त्यामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर मल्याळम चित्रपटांमध्ये पण त्यांनी भूमिका केलेल्या आहेत, तमिळ चित्रपटांमध्ये पण त्यांनी भूमिका केलेल्या आहेत. हिम्मतवाला या चित्रपटामध्ये जितेंद्र जवळपास दुप्पट वयाचे असताना देखील श्रीदेवी यांनी नायिकेची भूमिका अत्यंत उत्कृष्टरित्या साकार केली होती. आणि हिम्मतवाला या चित्रपटापासूनच श्रीदेवी यांचं बॉलिवूडमधलं स्थान जे आहे हे सुपरस्टारचं स्थान झालं होतं. त्यानंतर आलेला चित्रपट तोहफा यामध्ये पुन्हा एकदा जितेंद्र नायक होता आणि जयाप्रदा या तोडीच्या नायिका देखील होत्या. परंतु तोहफा या चित्रपटात देखील त्यांनी आपली अभिनयाची कला उत्तमरित्या साकार केली. आणि या तोहफा चित्रपटातलं प्रसिद्ध गीत त्या काळी खूप गाजलेलं जे होतं ते आता आपण ऐकूया. गीतकार इंदिवर, संगीतकार बप्पी लाहिरी, गायक किशोर कुमार आणि आशा भोसले.

श्रीदेवी यांनी बऱ्याचशा भूमिका केल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या. नगीना या चित्रपटामध्ये त्यांची भूमिका ही खूप गाजली. एका नागिनची भूमिका त्यांना त्यामध्ये करावी लागली आणि त्याचबरोबर एका स्त्रीची पण भूमिका करावी लागली. आणि त्यावेळेस जे गाणं सुपरहिट झालं ते म्हणजे मै तेरी दुश्मन. आणि नगीना चित्रपटातलं हे गीत आनंद बक्षी यांनी लिहिलेलं, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आणि सुमधूर अशा आवाजात लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत खूप गाजलं होतं. तेव्हा आता आपण ऐकूया नगीना या चित्रपटातलं हे गीत.

म्युझिकल ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. श्रीदेवी यांनी अनेक वेगवेगळ्या भूमिका केल्या, तर त्यामध्ये चालबाज नावाचा चित्रपट जो होता यामध्ये त्यांनी दुहेरी भूमिका केली, म्हणजे डबल रोल केला. एक साधी भोळी गावाकडची ग्रामीण स्त्री असते आणि एक शहरातली चॅप्टर मुलगी असते. आणि या दोन्हीही भूमिका करताना श्रीदेवी यांनी अत्यंत उत्कृष्ट असा अभिनय केला. आणि या दुहेरी भूमिका करताना त्यांच्या समवेत नायकसुद्धा तेवढेच तगडे होते. एक होते दक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत आणि दुसरे होते सनी देओल. परंतु त्या दोन्ही नायकांसमवेत श्रीदेवींची भूमिका देखील तेवढीच ताकदीची होती. आणि या चित्रपटातलं हे गाणं त्या काळी खूप गाजलं होतं. ऐकूया चालबाज या चित्रपटातलं हे गीत.

0: वेलकम बैक मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे श्रीदेवी नायिका होती. अनेक चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका करून पुढे ती सुपरस्टार अभिनेत्री झाली आणि एका चित्रपटामध्ये त्यांनी चक्क गीत गायलं आहे, म्हणजे पार्श्वगायन देखील केलंय. तो चित्रपट कदाचित तुमच्या लक्षात आलाच असेल. तो टायटल सॉन्ग असलेलं टायटल असलेला चित्रपट म्हणजे चांदनी. तर या चांदनी चित्रपटामध्ये श्रीदेवी यांनी एक गीत गायलं होतं. ज्वाली मुखर्जी या गायकांसमवेतचं हे गीत लिहिलं होतं आनंद बक्षी यांनी. संगीतकार होते शिवहरी आणि पडद्यावर होते श्रीदेवी आणि ऋषी कपूर. आणि त्या काळी हे गीत इतकं सुपरहिट ठरलं की आजही लोक ते गीत आवडीनं ऐकतात. तेव्हा आपणही ऐकूया चांदनी या चित्रपटातलं हे गीत.
1: तू मेरी चांदनी

नाम लिख लिया बिन पूछे ये कौन?

वेलकम बॅक मित्रांनो. श्रीदेवी यांच्याविषयी भरपूर काही सांगण्यासारखं आहेच आहे. आता त्यांनी एका राजस्थानी चित्रपटामध्ये भूमिका केली होती आणि तो चित्रपट होता लम्हे, ज्यामध्ये अनिल कपूर यांचा डबल रोल होता. एक पिता असतो आणि एक पुत्र असतो आणि श्रीदेवी जी आहे ती त्यांची नायिका दाखवली. यामध्ये एक राजस्थानी गीत इतकं अप्रतिम असं होतं जे आता आपण ऐकणार आहोत. गीत लिहिलं होतं आनंद बक्षी यांनी, संगीतकार होते शिवहरी, गायक होते इला अरुण, लता मंगेशकर आणि सहकारी, आणि पडद्यावर श्रीदेवी आणि अनिल कपूर यांच्या समवेत इला अरुण या देखील होत्या आणि सहकलाकार देखील होते. आणि राजस्थानच्या वाळवंटामध्ये चित्रीकरण झालेलं हे गीत त्या काळी खूप गाजलेलं होतं. तेव्हा आता आपण ऐकूया लम्हे या चित्रपटातले हे गीत.

श्रोते मित्र हो, पद्मश्री पुरस्कारानं गौरविलेली ही अभिनेत्री 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबई इथं या जगाला सोडून गेली। तेव्हा श्रीदेवी यांना आपण भावपूर्ण आदरांजली देऊया आणि ऐकूया। आणि या एक कलाकार सेगमेंटमध्ये अभिनेत्री श्रीदेवी याविषयी आपण माहिती पाहिली आणि त्यांची काही गीतं अभ्यासली। तुम्हाला हा सेगमेंट कसा वाटला हे आम्हाला अवश्य कळवा।

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुल या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुल यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ, नमस्कार मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। संध्याकाळचे 4 वाजलेत आणि सांज रंग या शो मध्ये तुमची सगळ्यांचीच लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मित्रांनो, लवकर लवकर तयार व्हा, छान छान गाणी सोबत असणार आहेत, खूप साऱ्या गप्पा सोबत असणार आहेत, कारण हा वेळ फक्त स्वतःचाच आहे। तर त्यामुळे थोडस सगळ्या टेन्शन जे आहे डोक्यामधलं ते बाजूला ठेवा आणि फक्त स्वतःसाठी वेळ काढा, फक्त आणि फक्त इव्हिनिंगचा। आणि मंडळी, त्याचमुळे आपण सुरुवात करत असतो एका शायरीने। चला तर ऐकूयात आजची शायरी। युवा शक्ती सिर्फ उम्र नाही होती, युवा शक्ती सिर्फ उम्र नाही होती, बल्कि आत्मविश्वास, सपना और साहस होती है। अगर तुम चाहो तो पूरा समाज बदल सकते हो। आणि ही ताकद फक्त युवांमध्ये आहे। कालच आपण जागतिक युवा दिन साजरा केलेला आहे आणि युवकांनी जागरूक होणं आणि स्वतःवर विश्वास ठेवणं किती महत्वाचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। त्यामुळे खूप महत्वाचं आहे की तुम्ही स्वतः पुढे येऊन सगळं करणं, कारण हा देश तुमच्यामुळे चालणार आहे, कारण तुम्ही भविष्य आहात या देशाचं, तुमचं स्वतःचं आणि आईवडिलांचं देखील। त्यामुळे तयार व्हा, सज्ज व्हा, सगळ्या अडी अडचणी दूर होणार आहेत, पण स्वतःवर आत्मविश्वास असणं गरजेचं आहे। वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पूर प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र RJ संजय।

माझ्या लाडक्या श्रोते हो, खरं म्हणजे आजची संध्याकाळ काही विशेष खास आहे बरं का, कारण आजपासून सुरू होतोय आपल्या सगळ्यांच्या मनाच्या अगदी जवळचा भक्तीचा, निसर्गाचा आणि उत्साहाचा महिना श्रावण. श्रावण म्हटलं की डोळ्यांसमोर येतात हिरवगार निसर्ग, रिमझिम पाऊस, मंदिरात घुमणारा घंटानाद, हर हर महादेवचा जयघोष आणि सोमवारी शिवलिंगावर वाहिलं जाणारं पाणी आणि बेलपत्र. खरं म्हणजे आपल्या हिंदू धर्मात ना श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे. या महिन्यात अनेक सण, अनेक जण ना सोमवारचा उपवास करतात, सण उत्सव असतात, शिवमंदिरात जाऊन पूजा करतात आणि भगवान शिवाचा अभिषेक करतात. पण श्रावणाची सुंदरता जी आहे ना ती फक्त पूजेत नाही, श्रावण म्हणजे निसर्गाचं नव्यानं बहरून येणंही आहे. पावसामुळे सगळीकडे पसरलेली हिरवाई, डोंगरांवरून वाहणारे धबधबे, मातीचा सुगंध आणि थंडगार वारा, जणू निसर्गही या महिन्याचं स्वागत करत असतो. आणि म्हणूनच कदाचित श्रावण आपल्याला एक सुंदर गोष्ट शिकवतो. जसं निसर्ग पावसाच्या प्रत्येक थेंबानंतर पुन्हा हिरवा होतो, तसंच आयुष्यात कितीही कठीण काळ आला तरी आपण पुन्हा नव्यानं उभं राहायचं असतं. आणि मंडळी, श्रावणात सोमवारला विशेष महत्व आहे बरं का, कारण भगवान शिवाला जल अर्पण करताना अनेकांच्या मनात एकच भावना असते, देवा आमच्या आयुष्यात सुख शांती ठेव, आमच्या माणसांना आनंदी ठेव आणि संकटांचा सामना करण्याची ताकद दे. आणि हीच तर आपल्या भक्तीची खरी ताकद आहे. देवाकडे फक्त काही मागण्यापेक्षा परिस्थितीशी लढण्याची शक्ती मागणं हे खूप महत्वाचं आहे. श्रावणात नागपंचमी, मंगळागौरी, रक्षाबंधन, जन्माष्टमी यांसारखे अनेक सण आणि उत्सव येतात, त्यामुळे हा महिना घराघरात आनंद, उत्साह आणि एकत्र येण्याची संधी घेऊन येत असतो. आता तुम्हीही आज संध्याकाळी घराच्या बाल्कनीत किंवा खिडकीत उभे राहा. बाहेर पाऊस असेल, वातावरणात गारवा असेल आणि कुठेतरी मंदिरात घंटा वाजत असेल, म्हणजे आत्ताच नुकताच आपल्याकडे पाऊस येऊन देखील गेलेला आहे, आणि तेव्हा असून मनात एकच गोष्ट म्हणा, हर हर महादेव. कारण श्रावण हा फक्त कॅलेंडरवरचा एक महिना नाहीये, तो आपल्या मनाला शांत करणारा, निसर्गाशी जोडणारा आणि भक्तीची अनुभूती देणारा एक सुंदर अनुभव आहे. आणि या सगळ्यामध्ये तुम्ही खूप महत्वाचे, तुमच्या आतली असलेली पॉझिटिव्हिटी खूप महत्वाची आहे. तर मंडळी, आजपासून श्रावण सुरू होतोय, श्रावणाचा आनंद घ्या, आनंदी राहा आणि भक्तीत रमून जा. आणि त्याबरोबरच तुमची पॉझिटिव्हिटी खूप महत्वाची आहे, तिला पण उफाळून वर येऊ द्या. वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सांज रंगमध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. संध्याकाळचे 4:35 झालेत आणि मंडई मस्त असं श्रावणातलं गाणं आपण ऐकलेलं आहे, श्रावणात घन निळा बरसला. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे छानसं गाणं आहे आणि हे जे गाणं आहे ते कवी गौरव मंगेश पाडगावकर यांचं आहे आणि गाणं ऐकून खरंच खूप छान वाटतंय आणि श्रावणाची चाहूल लागलेली आहे. श्रावण सुरू झालंय याची अनुभूती देखील होतीये. मित्रांनो, तुम्हाला माहितीये का, एकदा ना देव आणि असुरांनी मिळून समुद्र मंथन करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यातून अमृत मिळणार होतं. मंदर पर्वताची रवी आणि वासुकी नागाची दोरी करून समुद्र मंथन सुरू झालं, पण अमृत बाहेर येण्याआधी समुद्रातून एक भयंकर विष बाहेर आलं. त्या विषाचं नाव होतं हलाहल. त्याची जी तीव्रता आहे ना ती इतकी भयंकर होती की संपूर्ण सृष्टीच धोक्यात आली आणि देव देवता आणि असुर घाबरले. हे संकट दूर करण्यासाठी सगळे भगवान शिवांकडे गेले. सृष्टीचं रक्षण करण्यासाठी भगवान शिवांनी ते विष स्वतः प्राशन केलं, मात्र माता पार्वतीनं त्यांच्या गळ्यावर हात ठेवला त्यामुळं विष त्यांच्या शरीरात पसरलं नाही आणि ते त्यांच्या कंठातच राहिलं. त्यामुळं भगवान शिवांचा कंठ निळा झाला आणि त्यांना नीलकंठ हे नाव मिळालं. या कथेनुसार विषाची उष्णता कमी करण्यासाठी देवांनी भगवान शिवांवर जल अर्पण केलं, म्हणूनच श्रावण महिन्यात शिवलिंगावर जलाभिषेक करण्याची परंपरा आहे अशी धार्मिक मान्यता आहे. आणि म्हणून श्रावणात जेव्हा आपण शिवलिंगावर पाणी वाहतो तेव्हा त्यामागे फक्त एक धार्मिक विधी नसतो तर त्यामागे एक सुंदर संदेशही आहे. दुसऱ्यांसाठीचं संकट स्वतःवर घेणं, त्याग करणं आणि संपूर्ण सृष्टीचं रक्षण करणं हीच भगवान शिवांची शिकवण आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही कथा जी आहे ना ती सांगितली जाते किंवा ही या कथेवरून भगवान शिवांवर पाणी का टाकलं जातं, त्यांचा अभिषेक का केला जातो हे आपल्याला कळतंय. आणि म्हणूनच कदाचित श्रावण आपल्याला भक्तीसोबतच एक गोष्ट शिकवतो, आयुष्यात कितीही हलाहल आलं तरी ते पचवण्याची ताकद आपल्या मनात असायला हवी आणि आपल्या आसपासच्या लोकांसाठी आपणही थोडं निळकंठ व्हावं. हर हर महादेव. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तुमच्यासाठी प्ले करतीये हे छानसं गाणं.

श्रोता हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. संध्याकाळचे 4:45 झालेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मस्त अशा आपण गप्पा मारतो आहोत आणि आजपासून श्रावण सुरू झालेला आहे आणि ज्यांना ज्यांना नॉनव्हेज खायला आवडतं, जे जे नॉनव्हेज खातात त्यांचं आजपासून बंद झालेलं आहे बरं का. आणि मित्रांनो, श्रावण म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर देव, पूजा, सोमवार, उपवास हे सगळं येतं. पण आज ना आपण श्रावणाकडे जरा वेगळ्या नजरेनं पाहूया. तर श्रावण म्हणजे फक्त पूजा पाठ नाही, श्रावण म्हणजे निसर्गानं घेतलेलं एक सुंदर रूप आहे बरं का. पावसाळ्यामुळे उन्हानं कोरडी पडलेली जमीन पुन्हा हिरवीगार होते, डोंगर हिरवे होतात, झाडांना नवीन पालवी फुटते, ओढे नाले वाहू लागतात आणि वातावरणात एक वेगळाच गारवा निर्माण होतोय, जो आपल्याला काही वेळापूर्वी जाणवलाही असेल जेव्हा पाऊस येऊन गेला आपल्या नगरमध्ये. म्हणूनच श्रावण आपल्याला सर्वात आधी शिकवतो निसर्गाकडे बघा आणि त्याच्यासोबत जगायला शिका. आपण वर्षभर धावपळ करत असतो, काम, मोबाईल, सोशल मीडिया, जबाबदाऱ्या हे सगळं सोबत असतं. पण श्रावण आला की निसर्ग आपल्याला जणू सांगतो, थोडं थांबा, पाऊस बघा, हिरवाई बघा, स्वतःसाठी वेळ काढा. आता आणखी एक खास प्रश्न तुम्हाला विचारत बरं का, श्रावणात अनेक घरांमध्ये मांसाहार का केला जात नाही? हा प्रश्न मला लहानपणापासून पडायचा आणि अनेकांना पडतही असेल. तर तुम्हाला माहिती का, यामागे एक धार्मिक आणि सांस्कृतिक श्रद्धा आहे. पण आपल्या पूर्वजांच्या जीवनशैलीचा विचार केला तर पावसाळ्यात अन्न लवकर खराब होण्याची शक्यता, स्वच्छता आणि अन्न सुरक्षेची आव्हानं यांचाही विचार केला जात असावा. मांसाहार, मासे किंवा इतर प्राणीजन्य पदार्थ साठवण्यासाठी पूर्वी आजच्या सारख्या रेफ्रिजरेटरची सुविधा नव्हती. तसंच पावसाळ्यात पाणी आणि परिसरातील स्वच्छतेशी संबंधित समस्या वाढू शकतात, त्यामुळे हलका, ताजा आणि सहज पचणारा आहार घेण्यावर भर देण्याची परंपरा तयार झाली असावी. म्हणून श्रावणात अनेक जण भाज्या, डाळी, फळं, कडधान्य आणि घरचं ताजं अन्न याकडे जास्त वळतात. पण याचा अर्थ असा नाही की मांसाहार केला तर नक्कीच नुकसान होतं किंवा प्रत्येकानं तो बंदच केला पाहिजे. आपल्या शरीराची गरज, आरोग्य आणि आहाराची गुणवत्ता यावर निर्णय घेणं महत्वाचं आहे. आणि श्रावणात आणखी एक सुंदर संदेश आहे बरं का, संयम. हो, कधी खाण्यात संयम, कधी बोलण्यात संयम, कधी खर्चात संयम आणि कधी स्वतःच्या रागावरही संयम. आपण उपवास केला किंवा एखादा पदार्थ टाळला तर फक्त परंपरा म्हणून न करता मी माझ्या मनावर आणि इच्छांवर नियंत्रण ठेवू शकतो ही भावना त्यामागं असली तर त्याचा खरा अर्थ मिळतो. आणि बघा ना, निसर्गही आपल्याला हेच शिकवतो. पाऊस येतो पण तो कायम राहत नाही, हिरवाई येते पण ऋतू बदलला की तीही बदलते, म्हणजेच बदल हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून श्रावण आपल्याला सांगतो, थोडं निसर्गाच्या जवळ जा, थोडं स्वतःच्या जवळ जा, खाण्यापिण्यात जागरूक राहा, मनावर संयम ठेवा आणि आपल्या आजूबाजूच्या निसर्गाची काळजी घ्या. कारण हा निसर्ग फक्त पाहण्यासाठी नाही, तो आपलं आयुष्य जगण्यासाठी आहे. तर आजच्या या श्रावणाच्या पहिल्या संध्याकाळी खिडकीतून बाहेर बघा, पाऊस दिसतोय का, एखादं झाड हलताना दिसतंय का, मातीचा सुगंध जाणवतोय का, मग त्या क्षणाला थोडं मनापासून जगा. कारण कधी कधी मोठ्या आनंदासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते, छोट्या छोट्या गोष्टीही आनंद देऊन जातात. तर असा हा श्रावण आहे. मी तर ना जेव्हापासून पाऊस आला ना तेव्हापासून एवढी उत्साही आहे, इतकं छान वाटतंय ना, निसर्गावर पुन्हा एकदा प्रेम जडलंय असं वाटायला लागलंय. ऐकूयात हेच श्रावणातलं छानसं गाणं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

संध्याकाळचे 4:55 झालेत आणि सांज रंगमध्ये कोमल आहे तुमच्या सोबत, मस्त अशी गाणी सोबत आहेत, छान छान गप्पा आहेत, मजा मस्ती तर आपण करतोच. तुमचे प्रश्न माझे उत्तर, माझे प्रश्न तुमचे उत्तर, म्हणजे तुम्ही काही बोलत नाहीत पण न बोलताही मी सगळं समजून जाते हो ना, हेच आपलं बॉन्डिंग आहे. कारण आपण भेटतो, गप्पा मारतो आणि स्वतःसाठीचा वेळ हा काढत असतो. आणि आत्ता खरं म्हणजे ना आपण सगळे प्रतीक्षा करतो आहोत ती म्हणजे 15 ऑगस्ट, म्हणजेच काय तर स्वातंत्र्य दिनाची. लहानपणी किती मजा यायची ना, जे लहानपणीचे दिवस मला आठवतात. आज काय झालं ना, सकाळीच मी रेसिडेन्शियल शाळेमधून येत होते माझ्या ऑफिसकडे आणि तिथे सगळ्यांची प्रॅक्टिस चालू होती, लेझिमची प्रॅक्टिस चालू होते. अरे यार, मला असं वाटलं मी का शाळेत जात नाहीये, इतकं वाईट वाटलं. तुम्हालाही असं वाटत असेल तर नक्की कळवा 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावर. आणि म्हणजे आपल्या अहिल्यानगर शहरात ना आज तिरंगा रॅली काढण्यात आली होती बरं का, आणि या रॅलीमध्ये अनेक मुलं सहभागी होते, शाळेतील मुलं होते आणि ज्यांना ज्यांच्या लहानपणीच्या आठवणी पुन्हा ताजा करायच्या होत्या ना असे देखील मुलं दिसत होते. खरंच ते दिवस होते आणि ते म्हणतात ना, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी, आणि त्या आठवणी सांभाळणंच खूप महत्वाचं आहे आणि त्याचसाठी आपण नेहमी बोलत असतो आठवणींबद्दल. तर तुमचीही अशी काही लहानपणीची आठवण असेल स्वातंत्र्य दिनाची, कारण खाऊ मिळायचा त्या दिवशी, आपण छान छान विचार ऐकायचो, तसंच गीतं असायचे, डान्स असायचा आणि स्वातंत्र्य दिन आपण साजरा करायचो. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।
1: नमस्कार, मी नामदेव मुरकुटे, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा सांजरंग. मध्ये मी तुमची सगळ्यांचीच लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. संध्याकाळचे 5:08 झालेत आणि खूप खूप गप्पा त्या आपण मारतो आहोत. आणि मित्रांनो, खरं म्हणजे आज खूप महत्वाचा दिवस आहे बरं का, म्हणजे माझ्यासाठी तरी खूप महत्वाचा दिवस आहे, कारण आज आहे जागतिक डावखुऱ्यांचा दिवस. म्हणजे माझा दिवस आहे, मी स्वतः एक डावखुरी आहे, लेफ्टी आहे, त्यामुळे माझ्या आवाजात तो आनंद तुम्हाला दिसतच असेल, आवाजात तो ऐकू येत असेल. हो, आज आमचा दिवस आहे आणि जे जे डावखुरे आहेत ना त्यांच्या सगळ्यांचा दिवस आहे, त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि मित्रांनो, आपल्या आजूबाजूला काही लोक असतात जे लिहिताना, चित्र काढताना, खाणं खाताना किंवा जेवण करताना किंवा एखादं काम करताना प्रामुख्यानं डावा हात वापरतात, आणि त्यातीलच मी एक आहे आणि कदाचित तुम्हीही असाल. आणि गंमत म्हणजे काय तुम्हाला माहितीये का, जगाची बहुतांश लोकसंख्या उजव्या हाताचा वापर करते आणि त्यामुळे डावखुऱ्या व्यक्तींना काही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडचणी देखील येतात. पण डावखुऱ्यांनी असं म्हणायचं नाही, अरे यार मी डावखुरी आहे, अरे यार मी डावखुर आहे, आपण स्पेशल आहोत हेच म्हणायचं. आणि त्यामुळे या सगळ्या स्पेशल जणांसाठी, स्पेशल लोकांसाठी आजचा दिवस आहे आणि त्या स्पेशल लोकांना माझ्याकडून, रेडिओ नगरच्या टीमकडून आणि स्नेहालय परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. आणि एक लोक लक्षात ठेवा बरं का, वेगळं असणं म्हणजे चुकीचं असणं नाही, वेगळं असणं म्हणजे स्पेशल असणं आणि उठून दिसणं हा होतो. कोणी उजव्या हाताने लिहितं, कोणी डाव्या हाताने, कोणी पटकन बोलतं, कोणी शांत राहून व्यक्त होतं, पण प्रत्येकाची स्वतःची एक खासियत असते. म्हणून आज जर तुमच्या घरात, ऑफिसमध्ये किंवा मित्रमैत्रिणींमध्ये कोणी डावखुरं असेल तर त्यांना आज नक्की सांगा, तू वेगळा आहेस, तू वेगळी आहेस आणि म्हणूनच खास आहेस. आणि हो, डावखुऱ्या मैत्रिणीं किंवा मित्रांसोबत किंवा त्यांना आजचा दिवस तुमचा आहे हे सांगा आणि त्यांच्यासोबत तुम्हीही हा दिवस एन्जॉय करा, त्यांनाही छान वाटेल. आणि मंडळी, मित्रांनो, मैत्रिणींनो, आता आपल्यासोबत देखील आपले काही डावखुरे मित्र असणार आहेत बरं का, जे आपल्याला सांगणार आहेत त्यांच्या भावना, त्यांना काय वाटतंय, त्यांना अडचणी येतात का की मजा वाटते हे. चला तर मग त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: श्रोतहो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांजरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणजे आज आहे लेफ्ट हँड डे. हो, ज्यांचा हात लेफ्ट चालतो किंवा लेफ्ट हाताने आपण बरेच कामं करतो, लिहितो, त्यांच्यासाठीचा हा दिवस आहे. आणि अशीच एक आपली मैत्रीण आज आपल्यासोबत आहे. तर आपल्यासोबत आहे काजल शहा. हाय ताई.
1: हॅलो.
0: सो ताई, तू देखील लेफ्टी आहेस, लेफ्ट हाताने लिहितेस, तर त्याचा काय अनुभव आलाय का तुला?
1: हो, लेफ्ट हँडनी जे लोक रायटिंग करतात ते लोक जास्त क्रिएटिव्ह असतात. त्यांच्यामध्ये बऱ्याच प्रकारे क्रिएटिव्हिटी असते. जसं की आता माझं आहे, मला रांगोळी, ड्रॉइंग, पोर्ट्रेट, रंगोली, स्केचेस हे सगळं आवडतात. स्टिचिंग येते मला, शिवणकाम येतं, कुकिंग मध्ये पण एक्सपर्ट आहे. तसं जे लेफ्टी असतात ते ऑलराऊंडर म्हटलं तरी चालेल.
0: अरे वा. आणि आता आपण जर बघितलं तर जर लेफ्ट हाताने आपण लिहित असतो तर घरचे खूप ओरडतात की नाही तू राईट हाताने ट्राय कर, पण ते शक्य होतं का?
1: नाही, जे लेफ्टी असतात त्यांना लेफ्टनी लिहायला खूप सोपं होतं ऍज कम्पेअर टू राईट हँड. लेफ्टनीच त्यांना कम्फर्टेबल राहतं. सुरुवातीला लहानपणी आई रागवायची की राईटनी लिहायचं, राईटनी लिहायचं, पण मला ते थोडस प्रॉब्लेमच यायचा राईटनी लिहायला. लेफ्टनी मला जास्त चांगलं जमत होतं, सो मी मग लेफ्टीच झाले.
0: सो ताई, खरं म्हणजे आज तुझा दिवस आहे कारण तू पण लेफ्ट हँड न लिहितेस. सो तुला आजच्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
1: थँक्यू.
0: आणि तुझी क्रिएटिव्हिटी अशीच राहू देत. आणि आज जसं तू म्हणालीस की नाही, आपण कितीही प्रयत्न केले तरी आपण राईटनं नाही लिहू शकत कारण आपल्याला लेफ्टनं कम्फर्टेबल असतं, तर तू सगळ्यांना काय सांगशील आज आजच्या दिवसानिमित्त?
1: लेफ्टनी लिहिलं काय, राईटने लिहिलं काय, ते सारखंच आहे. तर जे कोणी पण लेफ्ट हँडने लिहित असतील तर त्यांना रोखू नका, कारण त्यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी ही खूप जास्त असते.
0: येस येस, नक्कीच. अँड थँक्यू, तू आमच्याशी खूप छान गप्पा मारलास.
1: प्लेजर इज माइन.
0: मी पुन्हा म्हणेल की तुझी क्रिएटिव्हिटी अशीच ठेव. आणि खरं म्हणजे आज या विषयावर बोलायला तू आमच्यासोबत तयार झालीस कारण बऱ्याचदा असं होतं की हा विषय कोणी हाताळत नाही किंवा कोणी यावर बोलू इच्छित नाही, पण तू बोललीस त्याबद्दल खूप खूप थँक्यू.
2: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा. पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे. आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात. तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची.

0: हॅलो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा आणि सांज रंगमध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. मित्रांनो, आपण सगळे ना नेहमी उजव्या हाताने लिहितो आणि सगळे जण असं लिहित असल्यामुळे जर कोणी डाव्या हाताने लिहित असेल तर आपल्याला त्याचं कौतुक वाटतं, नवल वाटतं. आणि आज त्यांचाच दिवस आहे, म्हणजेच आज आहे लेफ्ट हँडर्स डे. महत्वाचा दिवस आज आहे कारण आपल्या सोबत काम करणारे, आपल्या सोबत वावरत असणारे अनेक जण असतात जे लेफ्ट हँडने लिहितात. तसेच आपल्या सोबत आज आहेत बिपिन चंद्र चौघुले सर. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. तुम्ही स्वतः लेफ्टी आहात, लेफ्ट हँड न लिहिता, तर लेफ्टी असल्यावर काही अडचणी येतात का?
1: हो, आणि लेफ्टी असणं किंवा लेफ्ट हँडने लिहिणं म्हणजेच लेफ्टी आहे असं नसतो. आपण जेवत असतो, आपण पूजा करतो, दगड मारतो किंवा आणखीनही काही करतो, या सर्व कामांमध्ये काही लोक हातोडी वापरतात, काही लोक स्क्रूड्रायव्हर वापरतात. अशा सर्व कामांमध्ये डावा हात प्रकर्षाने जे वापरला जातो त्या व्यक्तींना डावखुरे किंवा लेफ्ट हँडर किंवा तुम्ही लेफ्टी म्हणाला तसं म्हणतात. त्यामुळे या सर्व कामांमध्ये डावखुऱ्या व्यक्तीला अडचणी येऊ शकतात. आणि त्यामध्ये काय होतं की सर्व रचना ज्या असतात त्या उजव्या हाताच्या सोयीच्या बनवलेल्या असतात आणि तिथे काम करताना डाव्या हाताने खूप विचित्र होतं, काहीतरी उलट काम केल्यासारखं होतं, डाव्या हातात शक्ती नसते आणि त्यामुळे डाव्या हाताने करताना विचित्र वाटतं. आणि काही वेळेला काय होतं की आपल्याकडे अंधश्रद्धा आहेत की डाव्या हाताने केलं तर चुकतं, डाव्या हाताने केलं तर अशुभ असतं, त्यामुळे उजव्या हाताने करायला लोकांना, लहान मुलांना खूप सक्ती होते, मारझोड होते, शिक्षा होते, त्यामुळे त्यांना उजव्या हाताने काम करणं शक्य होत नाही, काम चुकतं आणि मग त्यांच्यामध्ये खूप विचित्र मानसिकता त्यांची तयार होते. याविषयी आपली संघटना काम करते आणि समाजामध्ये योग्य माहितीचं प्रसारण करते.
0: सर, खरं म्हणजे हे खूप महत्वाचं तुम्ही बोललात की अनेक अंधश्रद्धा असतात आणि लहानपणीपासून आपल्यावर देखील बिंबवलं जातं की नाही, जर तू लेफ्ट हँडने लिहित असेल, म्हणजे जेवणाचे तर खूपच असतं की जेवला तर हातावर फटके पण पडतात, इथपर्यंत होतं घरामध्ये, पण नाही, ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. सर, तुमच्या लहानपणी असं काही तुमच्यासोबत झालंय का?
1: खरं सांगायचं तर माझे आई वडील सुशिक्षित होते, खूप चांगल्या पदावर होते, त्यामुळे शिक्षा वगैरे मला झाली नाही. मला उलट असं झालं की मला आमिष दाखवलं गेलं की उजव्या हाताने काम केलंस ना तर तुला शाबासकी देऊ, अमुक करू, तुला काहीतरी आणून देऊ, लेखन केलं तर. माझ्यासाठी एक शिक्षक पण ठेवले होते की जे मला उजव्या हाताने लिहायला शिकवायचे. मी लहान म्हणजे पहिली किंवा दुसरीत होतो बहुतेक, पण ते शिक्षकांनी 4-5 दिवस माझ्यावर काम केलं आणि ते पळून गेले, कारण त्यांना लक्षात आलं हा काही सुधारणार नाही, हा डाव्या हाताने सगळं करणार, आणि मी डाव्या हाताने लिहायला लागलो. पण जेवणाचं मात्र कसं कोण जाणे बदललं, मी लहानपणापासून उजव्या हाताने जेवतो, पण जेव्हा मला कळलं की, म्हणजे त्यावेळी मला सांगितलं होतं की उजव्या हाताने जेवलेलं चांगलं असतं वगैरे, पण जेव्हा मला हे समजलं की डावखुरे आहोत, डाव्या हाताने जेवणं आपल्याला चांगलं होईल, मी सुरू केलं आणि मला ते खूप चांगलं वाटायला लागलं. डाव्या हाताने जेवणं मला सुटसुटीत सुलभ वाटवू लागलं, त्यामुळे मला सक्ती मारण मारझोड शिक्षा काही झाली नाही, पण अनुभव मात्र आहेत खूप. कसे
0: सर, आज यांचाच दिवस आहे, म्हणजे आज आहे लेफ्ट हँडर डे, तर आज जे जे लेफ्ट हँडनं लिहितात, लेफ्ट हँडनं काम करतात किंवा त्यांना राईट हँडनं काहीच करता येत नाही, अशांना आज काय संदेश द्याल?
1: डावखुरे जसा हा शब्द आहे तसं उजव्या हाताने काम करणाऱ्यांना शब्द आहे, मराठीमधला अधिकृत शब्द आहे उजखुरे. तर उजखुरे लोकांना जसं डाव्या हाताने फारसं काही करता येत नाही, तसं डावखुऱ्या लोकांना फारसं काही उजव्या हाताने येत नाही. अजिबातच काही येत नाही असं आपण म्हणायला नको, दोघांनाही येतं, पण संदेश माझा असा राहील, माझा 4 लोकांना संदेश आहे. पहिलं म्हणजे डावखुऱ्या लोकांना की तुम्ही डाव्या हाताने काम करताना धीटपणे करा, अगदी धाडसाने आणि बिंदास करा. कुणी जर तुम्हाला अडवलं, कुणी जर तुमच्यावर सक्ती केली उजव्या हाताने काम करायची, तर त्यांना सांगा मी डावखुरा आहे किंवा मी डावखुरी आहे, मला डाव्या हातानेच काम करायला सोयीचं जातं, उजव्या हाताने काम केलं तर बिघडतं, चुकतं, तुम्हाला चांगलं काम पाहिजे का वाईट काम पाहिजे तुम्ही ठरवा, मी मात्र मला त्रास करून घेणार नाही, मला जे सोयीचं वाटतं तेच मी करणार. दुसरा संदेश आहे माझा त्या मुलांच्या पालकांना, तुमचं पाल्य जर डावखुरे असेल तर त्याला सक्ती करू नका, मारझोड करू नका, शिक्षा करू नका, त्याला डाव्या हाताने सर्व काही करू द्या, कारण अशी कुठलीही श्रद्धा अंधश्रद्धा आपल्याकडे असणं चुकीचं आहे. तुम्ही धर्मात कुठेही लिहिलेलं नाही की उजव्या हाताने चांगलं आणि डाव्या हाताने वाईट, ते लक्षात घ्या. तिसरा माझा संदेश आहे शिक्षकांसाठी, शिक्षकांना माझं सांगणं आहे की तुमच्या पाल्यांमध्ये जर कोणी डावखुरे असेल विद्यार्थ्यांमध्ये, तर त्यांना काय अडचणी येतात शिकताना, मग प्रयोगशाळेत असेल काय असेल, त्यांना मदत करा. आणि चौथा संदेश सर्व समाजाला आहे की डावा हात, डावी बाजू, डावेपणा याच्याविषयीच्या सर्व गैरसमजुती मनातून काढून टाका. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण नमस्कार करतो, नमस्कार हा एकमेव असा वंदन करण्याचा प्रकार आहे जगभरामध्ये की ज्याच्या दोन्ही हातांना समसमान किंमत दिलेली आहे. बाकी कुठेही जगात अशी किंमत नाहीये. याचाच अर्थ भारतीय संस्कृतीने डाव्या हाताला तेवढीच किंमत दिली आहे. तुम्ही प्रत्येकाने डावा हात आपला प्रकर्षाने सगळ्या कामांसाठी वापरा, फक्त काही विशिष्ट कामांसाठी नाही. आणि तुम्ही स्वतःचं मन, स्वतःची शरीर, स्वतःची एकंदरीत कार्यपद्धती संतुलित करा आणि पहा त्याचे किती चांगले अनुभव येतील.
0: नक्कीच नक्कीच सर, खरं म्हणजे तुमचं हे मार्गदर्शन खूप मोलाचं ठरणार आहे सगळ्यांसाठी. आज तुम्ही वेळ काढलात आमच्याशी, खूप छान गप्पा मारल्या, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
2: माझे नाव अखिलेश आदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90111125090 किंवा 98944567. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

मेरी कॉम या चित्रपटातलं हे छान सगळं ऊर्जा अब तेरी बारी हे खरंच आहे मित्रांनो. कधी ना कधी आपली वेळ येत असते तेव्हा उडायला तयार राहायचं असतं, त्यासाठी आतापासूनच तयारी करायची असते. संध्याकाळचे 5:54 झालेत आणि सांज रंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी कधी कधी ना एखाद्या व्यक्तीचं यश पाहताना आपण ना फक्त त्याची शेवटची पायरी पाहतो, पण त्या पायरीपर्यंत पोहोचताना त्यानं किती पायऱ्या चकल्या आहेत, किती अडचणी पार केल्या आहेत हे मात्र आपल्याला दिसत नाही. आज अशीच एक प्रेरणादायी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे बरं का. मला नाव आहे डॉक्टर असंग वानखेडे. हो, यांची ही स्टोरी आहे. मुंबईच्या झोपडपट्टीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज थेट ऑक्सफर्ड विद्यापीठापर्यंत पोहोचलाय. कायदेविषयक शिक्षण घेत त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून 2025 लॉमध्ये डीफिल म्हणजे PhD म्हणजेच डॉक्टरेट पूर्ण केली. पण त्यांच्या या यशाची खरी सुंदर गोष्ट त्यांच्या शब्दांमध्ये आहे. आपल्या पदवी दान समारंभानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले, हे यश माझं नाही तर माझ्या प्रवासात माझ्या पाठीशी उभ्या राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीचा. हे किती सुंदर विचार आहे ना. आपण यश मिळालं की म्हणतो मी केलं, पण असंग वानखेडे मात्र आपल्या यशात त्या प्रत्येक व्यक्तीचा वाटा मान्य करतात जी त्यांच्या प्रवासात कुठेतरी त्यांच्या सोबत उभी राहिली आहे. त्यांचा प्रवास फक्त एका विद्यार्थ्यांचा ऑक्सफर्ड पर्यंत पोहोचण्याचा प्रवास नाही तर परिस्थितीपेक्षा स्वप्न मोठं असू शकतं याचं उदाहरण आहे. त्यांच्या शैक्षणिक प्रवासात त्यांनी सामाजिक विषमता, जातीय भेदभाव आणि समानतेसारख्या विषयांवरही काम केलंय. ऑक्सफर्ड मधील त्यांच्या संशोधनात भारतीय आरक्षणाच्या धोरणांमध्ये जात आणि धार्मिक परिस्थिती यांच्यातील संबंधांचा अभ्यास करण्यात आला. आणि म्हणून मला वाटतं की आपण त्यांच्या या यशाकडे फक्त झोपडपट्टीतून ऑक्सफर्ड पर्यंत एवढंच म्हणून पाहू नये तर त्यांच्या प्रवासातून एक गोष्ट घ्यावी. परिस्थिती तुमची सुरुवात ठरवू शकते पण तुमची शेवटची मंजिल नाही. तुमच्याकडे आज किती आहे यापेक्षा तुम्हाला उद्या कुठे पोहोचायचंय हे खूप महत्वाचं आहे बरं का. आणि तुमच्या या प्रवासात त्यांनी तुम्हाला साथ दिलीय त्या सगळ्यांना धन्यवाद करणं देखील महत्वाचं आहे. आणि त्यांना कधीच विसरू नका, कारण यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही जर आपल्या माणसांची आठवण राहिली तर ते फक्त यश नसतं, ती तुमच्या प्रवासाची खरी श्रीमंती असते. डॉक्टर असंग वानखेडे यांचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. आणि आज सांज रंगमधून एवढंच, स्वप्न मोठं ठेवा, परिस्थिती कोणतीही असो प्रयत्न थांबवू नका आणि यश मिळालं की आपल्या प्रवासातल्या माणसांना विसरू नका. मंडळी आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. उद्या संध्याकाळी 4 पुन्हा भेटूयात सांज रंग या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनसा
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

श्रोत्यो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, आणि मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत। नगर डायरी या आपल्या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत। जसं आपण गेल्या काही दिवसांपासून अवयवदान, नेत्रदान, देहदान याबद्दल बोलतो आहोत, आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये दानाचं महत्त्व अगदी पुराण काळापासून आहे, त्याचबरोबर याही दानांचं महत्त्व अगदी श्रेष्ठत्वाचं आहे। आणि या दानाबद्दल बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आपल्या अहिल्यानगरमधील जिल्हा रुग्णालय अहिल्यानगरचे नेत्र आणि अवयवदानाचे समन्वयक सतीश अहिरे आज आपल्यासोबत आहेत, आणि आज आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, तुमचं सगळ्यात आधी खूप मनापासून स्वागत स्टुडिओमध्ये आणि या कार्यक्रमामध्ये सुद्धा।
3: नमस्कार, धन्यवाद।
2: नमस्कार। जसं मी आत्ता उल्लेख केला सर की आपल्या हिंदू धर्मामध्ये दानाचं प्रचंड महत्त्व आहे, आपण वस्तुरूपी दान देऊ शकतो, अन्नदान देऊ शकतो, ज्या काही भौतिक गोष्टी आहेत त्याचं दान आपण अगदी देऊ शकतो, सडळ हाताने देतो सुद्धा, पण तरीसुद्धा या दानाची गरज जी आहे ती आज समाजामध्ये प्रचंड मोठी आहे। मग त्यामध्ये नेत्रदान असेल, अवयवदान असेल, देहदान असेल, त्यामध्ये ही सगळी दानं जिवंतपणीसुद्धा आपण देऊ शकतो, त्याचबरोबर मृत्यूनंतरसुद्धा आपण हे दान देऊ शकतो। त्यामुळे आपल्या मृत्यूनंतर किंवा जिवंतपणी कोणाला ना कोणाला व्यक्तीला या दानाची नक्कीच गरज आहे, आणि त्याला ती गरज जेव्हा मिळते तेव्हा खरंच आपल्याला पुण्य मिळतं असं मी म्हणेन। तर सर, नेत्रदानाबद्दल किंवा या सगळ्या दानाबद्दल आज आपण बोलतो आहोत, पण समाजामध्ये अजूनही गैरसमज आहेत किंवा काही गोष्टी माहिती नाही आहेत, तर आपण सगळ्यात आधी नेत्रदानाकडे येऊयात। नेत्रदान नेमकं काय आहे?
3: नमस्कार, खूप सुंदर प्रश्न आहे। दानात दान, श्रेष्ठ दान, प्रत्येक दान हे खरं पाहिलं गेलं तर श्रेष्ठच आहे। आपण आता उल्लेख केलात की भूदान असो, अन्नदान असो, किंवा वेगवेगळ्या प्रकारची दानं आपण पाहतो। मनुष्य जन्माला आला तो मृत्यू पावणार हे अटळ सत्य आहे। आपल्या मृत्यूनंतर आपण जाता जाता कोणाचं तरी भलं करावं, चांगलं करावं, आपल्या डोळ्यांनी कोणीतरी हे जग पुन्हा पाहावं, आपल्या अवयवातनं कुणाला तरी उपयोग व्हावा, आपलं हृदय कुणाच्या तरी शरीरामध्ये पुन्हा धडकावं, चालावं, यासाठी आपण ही जी दानं पाहतो हे सर्व गोष्टी रुग्णालयामध्ये, हॉस्पिटल्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात। प्रामुख्याने तीन प्रकारची दानं आहेत। मृत्यूनंतर जे दान केलं जातं सगळ्यात महत्त्वाचं की त्याला नेत्रदान म्हटलेलं आहे, की जे आपल्याला 4 ते 6 तासात केलं जातं। दुसरं आहे अवयवदान, की जे फक्त ICU मध्येच व्यक्तीचा मृत्यू आला, ब्रेनडेथ या कारणाने जर मृत्यू झाला तर अवयवदान करता येतं, आणि मृत्यू पूर्ण झालेला आहे, तो व्यक्ती आता हे जग सोडून त्याचे श्वास संपलेले आहेत, अशा वेळेला देहदानाची प्रक्रिया देखील नातेवाईकाच्या संमतीनेही केली जाते।
2: नक्कीच, आत्ता तुम्ही तिन्ही दानाबद्दल एकदम सोप्या भाषेमध्ये सांगितलं, पण हेही सांगितलं त्याचबरोबर की हे दान कोण करू शकतं, म्हणजे मृत्यूनंतर आपण नेत्रदान करू शकतो, किंवा अवयवदान हे आपण ICU मध्ये जर मृत्यू झाला किंवा आपला डॉक्टरांच्या निगराणीखाली असताना जर मृत्यू झाला तर आपण करू शकतो, आणि देहदान जेव्हा आपण संपूर्ण देह सोडतो इथे तेव्हा आपण देहदान करू शकतो। पण हे कसं करायला हवं किंवा हे कुठं करायला हवं,
3: यामध्ये आपण काही प्रश्न विचारले की कोण, कसं, कधी, केव्हा आणि कुठं, असे अनेक प्रश्न आपल्या श्रोत्यांच्या मनामध्ये येत असतील। तर सर्वात प्रथम आपले आप्तगण, नातेवाईक, जिथे कुठे त्यांचा मृत्यू होतो त्याची कल्पना जवळच्या हॉस्पिटलला दिली पाहिजे। मग वय वर्ष 2 ते वय वर्ष मृत्यूसमयी जे काही असेल त्या वयामध्ये आपण प्रथम नेत्रदान करू शकता, जवळच्या नेत्रपिढीला संपर्क करू शकता, आणि कुठल्याही धर्माचा व्यक्ती कोणासाठीही दान करू शकतो, हे फार महत्त्वाचं। हे करत असताना जर आपण मनात आणलं तर आपल्या मृत्यूनंतर आपल्या डोळ्यामुळं कुणीतरी पुन्हा एकदा हे जग नव्याने पाहणार आहे, ही भावनाच फार सुंदर आहे, चांगली आहे। ऐश्वर्या रायने म्हटलं होतं की 90s च्या दशकामध्ये की जाते वक्त मैं अपनी आँखें इस दुनिया को डोनेट करके जाऊंगी, आय बँक को डोनेट करके जाऊंगी, असा संकल्प आपण केला पाहिजे आणि तो संकल्प घरच्यांनी पूर्णत्वास नेला पाहिजे तर हे शक्य आहे. मग अवयवदानामध्ये पण काही प्रकार आहे, थोडीशी प्रक्रिया ही समजून घेतली पाहिजे लोकांनी. आणि हे करताना तिन्ही प्रक्रियेमध्ये अवयवदान असेल, नेत्रदान असेल किंवा देहदान असेल, या तिन्ही प्रक्रिया वेगळ्या आहेत. त्याची माहिती लोकांनी जाणून घेतली पाहिजे. त्यासाठी ही जनजागृती मोहीम नगर जिल्ह्यामध्ये गेल्या 10-12 वर्षापासून सुरू आहे.
2: नक्कीच. आता तुम्ही सांगितलं की याचे काही प्रकार सुद्धा आहेत, जसं की अवयवदानामध्ये सुद्धा काही प्रकार येतात. त्यामध्ये तुम्ही सांगितलं की जर ICU मध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर अवयवदान करता येतं, किंवा जिवंतपणी सुद्धा आपण अवयवदान करू शकतो. तर या दोन्हीतला फरक काय आहे?
3: पा, मृत्यूचे प्रकार काही आपण पाहतो. सुरुवातीला एक नॉर्मल डेथ किंवा नॅचरल डेथ, ज्या व्यक्तीचं हृदय बंद पडलेलं आहे, डॉक्टर्स पूर्ण तपासण्या करून निदान करतात की आता ही इज नो मोर, किंवा हा व्यक्ती या जगात नाही, तर त्याला नॅचरल डेथ आपण म्हणतो. अवयवदानामध्ये दुसरा प्रकार आहे की ब्रेन डेथ किंवा ब्रेन स्टेम डेथ म्हटलं जातं. रक्ताच्या गाठी होणं, मार लागणं, ॲक्सिडेंट या कारणामुळं किंवा इतर कारणामुळं मेंदूचा रक्तपुरवठा हा खंडित होणं, ही एक संकल्पना आपण त्याला म्हणतो की ब्रेन स्टेम डेथ. याच कॉजमध्ये किंवा या कारणास्तव जर मृत्यू झाला तर ICU मध्ये जर व्यक्ती ॲडमिट असेल त्या नामांकित हॉस्पिटलमध्ये, जिथे रजिस्टर आहे, ज्या हॉस्पिटलला मान्यता आहे, त्या ठिकाणी हे आपल्याला अवयवदानाची प्रक्रिया अतिशय सुलभ प्रकारे करता येते. तर असं हे सुंदरसं काम. मग सगळ्यात पहिले आपण डोळे दान करू शकतो, किडनी आहे महत्त्वाचं, हृदय आहे, आपलं मूत्रपिंड किंवा पॅन्क्रियाज आपण म्हणतो, त्यानंतर आतडी आहे, त्वचा आहे. अनेक रुग्णांना पूर्वी आपण पाहायचो की बर्न पेशंट जे आहेत किंवा जळीत पेशंट, त्यांना त्वचा बसवण्यासाठी त्यावेळेस बँक्स नव्हत्या. आता मुंबई किंवा अनेक ठिकाणी चांगल्या सुंदरशा त्वचा पिढी पण झालेल्या आहेत. तर खूप मोठा वास्ट हा प्रकार आहे. अनेक लोकांनी जागृती करावी आहे, लोकांना सांगावं, माहिती मिळावी, त्यासाठी हा उपक्रम नेहमीच आम्ही राबवत असतो.
2: नक्कीच. या सगळ्यामध्ये एखाद्या व्यक्तीला जर अर्ज करायचा असेल किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्या मृत्यूपूर्वी जर कुठे नोंदणी करायची असेल, मग ती कुठल्याही दानासंदर्भातील असेल, नेत्रदान असेल, देहदान असेल किंवा अवयवदानासंदर्भात असेल, तर ती व्यक्ती कसं आणि कुठे करू शकते?
3: खूप सुंदर प्रश्न आहे की अनेकांच्या मनामध्ये असतो की आता खूप चांगली भावना आहे की हा व्यक्ती तर गेलेला आहे, दान करायचं, मग कुठे संपर्क करू? आता आपण पाहिलं असेल की या विज्ञानाच्या युगामध्ये, व्हॉट्सअपच्या युगामध्ये आणि फास्ट मोबाईलच्या तंत्रज्ञानामध्ये आपल्याला सगळं काही आपल्या मोबाईलमध्ये झालेलं आहे. पूर्वी आम्ही काही फॉर्म्स हाताने भरून घ्यायचो, आधार कार्ड झेरॉक्स जोडायचो, परंतु आता ही व्यवस्था घरपोच प्रत्येकाला आहे, अगदी QR कोडच्या माध्यमातून. केंद्र शासनानं www.abdmnoto.in या वेबसाईटवर जर गेलात तर ते QR कोड प्रत्येक हॉस्पिटलला उपलब्ध आहेत. अनेकांना हवं असेल तर आपण विळदघाट किंवा आमच्या जिल्हा रुग्णालयामध्ये भेट देऊ शकता, स्कॅन करू शकता, आणि आधार नंबर त्याला लिंक असतो, तो फोटो, ती माहिती येते, नाव, पत्ता, मोबाईल भरला की आपल्याला केंद्र शासनाचं जसं कोविडचं सर्टिफिकेट मिळायचं लसीकरणाचं, त्या पद्धतीने आपली रजिस्ट्रेशन ऑनलाईन होते. जवळजवळ गेल्या 3-4 वर्षापासून ही पद्धती खूप चांगल्या पद्धतीने काम करते.
2: नक्कीच. एखाद्या व्यक्तीला जर त्याच्या हयातीत असताना जर कुठल्याही पद्धतीचं रजिस्ट्रेशन करणं जमलं नाही, पण त्याने त्याच्या जवळच्या व्यक्तीबाबत किंवा त्याच्या जवळच्या व्यक्तीला जर इच्छा बोलून दाखवली, तर ती प्रक्रिया मृत्यूनंतर त्या व्यक्तीची कशी असू शकते, किंवा यामध्ये त्या जवळच्या व्यक्तीची किंवा नातेवाईकांची भूमिका काय असायला?
3: फार महत्त्वाचं आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं की माउथ पब्लिसिटी ही फार होणं महत्त्वाचं आहे. फॉर्म भरणं किंवा न भरणं ही नंतरचा भाग आहे, परंतु आता आपण जे करतोय की प्रत्येकाला याची माहिती व्हावी. एखाद्याला माहितीच नाही आहे काय करायचं, परंतु तो जवळच्या हॉस्पिटलला सांगू शकतो, तिथले स्टाफ त्यांचं कन्सेंट घेतात, आणि ॲट द टाइम ऑफ त्यांनी जरी पूर्वी फॉर्म भरलेला नसेल, ऑफलाईन किंवा ऑनलाईन, तरीही ते व्यक्ती दान तिन्ही प्रकारचे हे करू शकतात. डिपेंड अपॉन त्यावेळेची सिच्युएशन काय असेल, त्यांचं कॉज ऑफ डेथ काय असेल, हे डॉक्टरच्या डेथ सर्टिफिकेटवरती पाहून आणि काही रिपोर्ट्स पाहून आमची टीम ठरवत असते.
2: याबाबत अजूनही अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की याला वयोगट आहे का, किंवा खूप कमीत कमी वयाच्या व्यक्तीचा, बाळाचा, मुलाचा मृत्यू झाला असेल तर त्याचंही अवयवदान किंवा नेत्रदान किंवा देहदान होऊ शकतं का?
3: काळानुसार आपण फार आता बदलत आहोत, पुढे जात आहोत, विकसित झालेले आहे बरंचसं तंत्रज्ञान. आणि आपण ऐकलं असेल की हीच दानं नाही तर आता नवीन प्रकारची दानं शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली आहेत. आणि मागील काही वर्षामध्ये तर दोन्हीही हात एका व्यक्तीला मुंबईमध्ये बसवल्याच्या बातम्या आपण ऐकल्या असेल आणि चांगल्या पद्धतीने त्याच्या दोन्ही हातांचं रोपण झालेलं आहे. तर अशा पद्धतीमध्ये करीत असताना या दानामध्ये नेत्रदानाला जर वयोमर्यादा पाहिली तर वय वर्ष 2 ते साधारण 75 ते 80 या वयामध्ये समजा ज्येष्ठ नागरिकांचे ऑपरेशन झालेले असतात, मोतीबिंदू म्हणा किंवा इतर शरीरास पडदा आलेला असेल, तरीही आपण त्यांचं दान स्वीकारू शकतो. ही झाली नेत्रदानाची. परंतु अवयवदानामध्ये 18 वर्षापासून पुढचा व्यक्ती ते 65 ते 70 या वयामध्ये पूर्ण रिपोर्ट्स त्यांचे पाहिले जातात. आणि यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट की जिवंतपणे आपण आपल्या लिव्हरचा काही भाग दान करू शकतो, एक किडनी आपण दान करू शकतो, अशा अनेक घटना आपण वर्तमानपत्रात किंवा बातम्यांमध्ये ऐकल्या असेल. तर हे फार महत्त्वाचं आहे.
2: आत्ताच तुम्ही सांगितलं की जिवंतपणी सुद्धा आपण आपल्या शरीरातला अवयवाचा काही भाग देऊन दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा आपण ते एक चांगलं आयुष्य जे आहे ते देऊ शकतो आणि त्यापासून त्या व्यक्तीला, देणाऱ्या व्यक्तीला सुद्धा कुठलाही शारीरिक त्रास होत नाही. अनेक वेळा असा प्रश्न असतो, आपण पाहतो की अनेक वेळा किडनी फेल्युअरचे अनेक पेशंट्स आपण पाहतो आजूबाजूला, घरामध्ये पाहतो, नातेवाईकांमध्ये पाहतो, डायलिसिसवर सुरू असलेले आपण पाहतो. आणि त्यावेळेस डॉक्टरांचं सजेशन असं येतं की तुम्ही जवळच्या व्यक्तीमधून डोनर पहा किंवा जवळची व्यक्ती तुमचा डोनर असू शकते. तर मग आपली आई असेल, वडील असतील किंवा अजून कुठली भाऊ असेल, जवळची व्यक्ती असेल, तर त्यांची किडनी जी आहे ती कामी येऊ शकते. पण अनेकांना असं वाटत असतं की माझी किडनी मी जर दिली तर मला काही त्रास होईल का, माझं भविष्य कसं असेल, माझं आयुष्य सिक्युअर असेल का, असे अनेक मनात प्रश्न असतात. तर याबद्दल काय सांगाल?
3: पण लाईव्ह डोनरमध्ये हा प्रकार फार महत्त्वाचा आहे. जिवंतपणी अनेक अडचणी आत्ताच्या जीवनशैलीमध्ये आपल्या रुग्णांना म्हणा किंवा अनेक नातेवाईकांना येत असतात. तर हे करीत असताना आजची जीवनशैली कशी आहे, फास्ट आहे, लोक फास्ट फूड म्हणा किंवा इतर काही गोष्टी किंवा हेरिडिटीनं आलेलं काही आजार असेल. आता सर्वात महत्त्वाची गरज कुणाला पडते की किडनी रुग्णांना डायलिसिसवर जे अनेक हॉस्पिटल्समध्ये आहेत त्यांचं वारंवार डायलिसिस केलं जातं आणि एक स्टेज अशी येते की आता हे प्रत्यारोपण झालं पाहिजे. मग ते कुठून देणार, कोण देणार? तर मग नात्याची जी व्याख्या केलेली आहे ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ॲक्ट 1994-2014 आणि जे काही अमेंडमेंट झालेत त्यामध्ये जवळचा व्यक्ती फार महत्त्वाचा आहे. रक्त नाते संबंधातला आई, वडील, भाऊ, बहीण, आजोबा, मुलगा, रक्त नाते संबंधातलं त्यांचं हे डोनेशन सक्सेसफुली होऊ शकतं. पुढे त्यांच्या तपासण्या होतात, ब्लड ग्रुप आणि काउन्सिलिंग. आणि माझं ऑर्गन किंवा माझा अवयव दुसऱ्याच्या शरीरात त्याला देणं आणि मला नंतर त्याचा त्रास होईल का, किंवा मेडिकेशनची काही प्रोसेस आहे, इतर ह्या अनेक प्रश्न त्या व्यक्तीच्या मनामध्ये असतील. परंतु हे होत असताना शासनाकडं आता महात्मा फुले जन आरोग्य योजना किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याही योजनेतनं आता यांना सबसिडी दिली जाते, थोडं मदत मिळते, आर्थिक सहाय्य देखील. त्यामुळे हे नगर जिल्ह्यामध्ये प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी, जे आपण म्हणतो ग्रामीण रुग्णालय डॉक्टर विखे पाटील फाउंडेशनचं नगरचं आहे, विळद घाट या ठिकाणी विखे फाउंडेशन आणि सिव्हिल हॉस्पिटल आणि आता नव्याने साईदीप हॉस्पिटल आणि नगरचं लोटस हॉस्पिटल याही ठिकाणी ही व्यवस्था नगरकरांना उपलब्ध आहे.
2: नक्कीच. कुठल्याही व्यक्तीला अवयवदान करायचं असेल तर त्याचा मृत्यू हा हॉस्पिटलमध्येच व्हायला हवा का?
3: हे फार महत्त्वाचं आहे. आता ॲक्सिडेंट झाल्यावरती रस्त्यावरनं आपल्याकडं बॉडीज लोक घेऊन येतात आणि ते पाहिल्यानंतर जेव्हा आम्ही कॅज्युलिटीमध्ये जातो हा नेमका कुठल्या कारणाने मृत्यू झाला याचं प्रायमरी कॉज आम्ही तिथल्या जवळचा नातेवाईक तो जो कोण आपल्याशी बोलण्यास तयार आहे का हे ऑब्झर्वेशनने आम्ही माहिती घेत असतो. परंतु अवयवदान करताना हा पूर्ण व्यक्ती ब्रेन डेज झाला पाहिजे. या आजारानं जर मृत्यू आला तर आपल्याला तितकं सोपं जातं आणि त्याला आय सी यूमध्येच, ज्याला आपण म्हणतो की जीवनरक्षक प्रणाली किंवा व्हेंटिलेटरवरती आहे. व्हेंटिलेटर किंवा ही प्रणाली काय करते, त्याचा शरीरातला जो रक्तपुरवठा आहे तो चालू ठेवते. आणि मग मीनवाईल जर व्यक्ती तयार झाली, ब्रेन डेथ जर त्याचं निदान डॉक्टरांनी कमिटीने केलं, तर मग आपल्याला नातेवाईकाशी बोलून ही प्रोसेस अतिशय लिगली आणि काळजीपूर्वक हाताळावी लागते. याच्यामध्ये थोडा वेळ जातो, परंतु नातेवाईकांनी संयम ठेवणं फार गरजेचं आहे.
2: नक्कीच. कुठेतरी इथे भावनिक प्रश्न पण निर्माण होत असेल अनेक केसेसमध्ये, तर इथे नातेवाईकांची भूमिका कशी असायला हवी असं तुम्हाला वाटतं?
3: नातेवाईकांनी खरं तर आपला हा व्यक्ती या जगातनं गेला ही संकल्पना त्यांना रुजायला समजायला थोडा वेळ लागतो. कारण प्रत्येकाच्या बॉन्डिंग असतं, घरामधलं नातं आहे, आणि काही वेळानंतर ते एक्सेप्ट करतात की आता हा व्यक्ती नाहीत. परंतु जो गोल्डन सावर म्हणतो आपण, त्यावेळेला जर त्यांनी संधी साधली किंवा जवळच्या स्टाफ नर्सला डॉक्टर्सला विनंती केली की आमच्या ह्या पेशंटचं किंवा आमच्या ह्या नातलगांचं जे जे शक्य होईल ते आपण दान करू शकता, तर ते करायला हवेत. मग त्यासाठी ही टीम फार महत्त्वाची. नातेवाईकांनी काय करावे, तर पहिले कॉल केला पाहिजे, दिवसा असो रात्री असो, जवळच्या नेत्रपिढीला करा, जवळच्या हॉस्पिटल्सला करा, किंवा ग्रामीण रुग्णालय किंवा हे जे सेंटर्स आपण नगरमध्ये पाहतो यांना कॉल केला पाहिजे. त्यानंतर डेथ सर्टिफिकेट नेत्रदान करायचं असेल तर, हॉस्पिटलमध्ये जर व्यक्ती ॲडमिट असेल तर ऑब्व्हियसली आपल्याला नियमानुसार त्याचं डेथ सर्टिफिकेट मिळतं, ते कॉल केलं पाहिजे. जर घरी मृत्यू झाला एखाद्या व्यक्तीचा, ज्येष्ठ नागरिक असतात, झोपून असतात, बेडसोर जखमा झालेल्या असतात, आणि मग 90-95-80 दरम्यान लोक हॉस्पिटलमध्ये जवळच्या प्रायव्हेट डॉक्टरकडे नेतात, त्यांना त्यांची हिस्ट्री माहीत असते. मग त्यांच्या लेटर हेडवर त्यांनी कन्सेंट डिक्लेरेशन फक्त आपण घ्यावं आणि मग पुढे बॉडी नियमानुसार हॉस्पिटलला आणू शकता. किंवा अनेक वेळेला आम्ही घरीसुद्धा जाऊन आय डोनेशन करतो. अनेक समाजाचे लोक कॉल करतात, फॉर्म भरलेला असो किंवा नसो. आता अनेक लोकांनी फॉर्म भरलेत, परंतु त्यांनी कधी आय डोनेशन जेव्हा आम्ही वेळ येते करण्याची त्यांना सांगतो असं असं आहे, तुम्ही फॉर्म भरल्या नाही म्हणतात, शिवाय देतात, त्रास देतात, मारण्याची भूमिका ऑब्व्हियसली, कारण त्यांची ती परिस्थितीच आहे की ते हाताळणं हे फार कठीण होऊन जातं. एक भाऊ हा म्हणतो, एक भाऊ नाही म्हणतो, परंतु घरातील व्यक्तींची संमती याला फार महत्त्वाची आहे. म्हणून त्यांनी ठाम राहिलं पाहिजे की निश्चित आपला जरी व्यक्ती गेला तरी पुन्हा एकदा एखाद्याचं जीवन आपण आनंदमय करू शकतो, तो पाहू शकतो, तो जगू शकतो, त्याचं आयुष्य चांगलं करू शकतो.
2: नक्कीच. आता तुम्ही उल्लेख केला की बऱ्याच केसेसमध्ये तुम्ही स्वतः घरी जाऊन सुद्धा नेत्रदानाची प्रक्रिया जी आहे ती करता, तर एखाद्या व्यक्तीचं जर घरी जाऊन नेत्रदान करायचं असेल तर त्याआधी नातेवाईकांनी काय काळजी डोळ्यांची घ्यायला?
3: सर्वात महत्त्वाचं की त्यांनी किती तासाला मृत्यू झालेला आहे, साधारण ज्या घटकेपासून कॉल केला, डॉक्टरांची टीम घरी पोहोचेपर्यंत सर्वात प्रथम डोळ्यावरती ओलं कापड जे आहे आपण जे म्हणतो जसं टेम्परेचर आल्यावर आपण ठेवतो, की जेणेकरून डोळ्यांचा ओलावा टिकून राहावा, डोळे ड्राय होऊ नयेत, हे फार महत्त्वाचं. जर शक्य असतील काही अँटीबायोटिक ड्रॉप्स असतील जेणेकरून इन्फेक्शन होऊ नये डोळ्याला, तोपर्यंत आपण ड्रॉप्स टाकू शकता. आणि नेत्रपिढीला फोन झाला पाहिजे, डेथ सर्टिफिकेट सोबत असू द्यावं त्यांनी, आधार कार्ड पेशंटचे झेरॉक्स एखादा फोटो, ह्या बेसिक गोष्टी आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं संमती, कुटुंबाची संमती, एका व्यक्तीची नको आहे. होतं आहे काय की आम्ही घरी गेल्यानंतर आजींचा मृत्यू झालेला असतो, त्या आजींच्या चिरंजीवांची इच्छा असते, त्यांनी कॉल केलेला असतो, परंतु अचानक नातू येतो आणि खूप मोठ्याने ओरडायला लागतो, दरवाज्याला लाथा मारतो, मग त्याची इच्छा नसते. मग अशा वेळेला त्या सर्व कुटुंबातल्या लोकांना आम्ही व्यवस्थित समजून सांगतो, त्यांची कन्सेंट ऑन पेपर घेतल्यानंतरच आम्ही सुरू करतो. एकाही व्यक्तीने जर नाही म्हटलं तर त्याचं मनाचं समाधान झालं पाहिजे. जर नसेलच इच्छा तर कुठलाही सक्ती आम्ही करत नाही, हे केवळ ऐच्छिक काम आहे.
2: नक्कीच नक्कीच. बऱ्याच वेळा वेटिंग लिस्ट हा शब्द ऐकायला मिळतो अवयवदानाच्या बाबतीमध्ये किंवा नेत्रदानाच्या बाबतीमध्ये सुद्धा, तर नेमकं हे काय आहे?
3: प्रत्येक गोष्टीला आपण कुठेही जा आज वेटिंग आहे एरिया आपल्याला पाहायला मिळतो. आपणही आम्हाला कॉल केलात आणि या ठिकाणी खूप सुंदर आम्हाला परिसरामध्ये पाहायला मिळालं, आपण रेल्वे जा, हॉस्पिटल्स जा, बस स्टँड जा, प्रत्येक ठिकाणी वेटिंग आहे. तसं या दानामध्ये नेत्रदान असो, अवयदान असो किंवा देहदान, मग हे काढलेले डोळे किंवा हे काढलेलं हृदय, किडनी, हे कोणाला बसवावं याही लोकांची यादी गव्हर्नमेंटकडे असते. आता ही एक यंत्रणा आहे. बॉटम टू टॉप यामध्ये जिल्हा स्तरावरती आपण जिल्हा रुग्णालयामध्ये काही डाटा ठेवतो, जेणेकरून असे नेत्र बुबुळाने ज्यांना अंधत्व आलेलं आहे, आता डोळ्यांकरता सांगतो स्पेशली, ज्याचं कॉर्नियल ओपॅसिटी असं आजाराचं नाव ते आहे, चुना गेला, लागलं, मार लागला, काही कारणास्तव त्याचं वरचं बुबुळ आपण म्हणतो, कॉर्निया खराब झालेला आहे, अशा व्यक्तीला मृत्यूनंतर जो डोळा उपलब्ध होतो त्यानं त्याला दृष्टी प्राप्त होऊ शकते. या प्रक्रियेला नेत्ररोपण असं म्हणतात, इंग्रजीमध्ये त्याला कॅरेटोप्लास्टी आपण म्हणतो. आणि ही झाल्यानंतर वेटिंग लिस्ट जी आहे ही प्रत्येक ऑर्गन्सची वेगळी असते. डोळ्यांसाठी आय बँक्स ते वेटिंग लिस्ट ठेवत असतात, अवयवदानासाठी आमचं ZTCCT पुण्याचं जे सेंटर्स आहेत त्यांच्याकडे हे सर्व अधिकार, किंवा झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये जे नामांकित किंवा जे सर्व हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध सेवा आहे अशा हॉस्पिटलची कोऑर्डिनेशन करून ZTCC हे ठरवत असते आणि त्या हॉस्पिटलशी समन्वय तो साधला जातो. त्यानंतर स्टेट लेवलची कमिटी असते, रिजनल लेवलची कमिटी आहे, ह्या सगळ्यांच्या समन्वयाने हे काम चालत असतं. मग त्यामध्ये प्रायोरिटी पण आहे, 1 ते 5 काही नंबरिंग दिलेले असतात, कुणाला पहिलं बसवलं गेलं पाहिजे, त्याचं सिव्हिअरनेस काय आहे, त्याचं प्रमाण किती आहे हे देखील पाहिलं जातं. परंतु देहदानामध्ये तसं नाही. देहदानामध्ये फक्त नातेवाईकांची इच्छा असली पाहिजे, त्यांनी तो फॉर्म भरला असो किंवा नसो, आपण तो संपूर्ण मेडिकल कॉलेजला देह पाठवून देऊ शकतो, कुठलाही अंत्यविधी त्याच्यामध्ये होत नाही, हे फार महत्त्वाचं.
2: नक्कीच. नेत्रदान किंवा अवयवदान याचा उपयोग जो आहे तो दुसऱ्या इतर व्यक्तींना होऊ शकतो, तसा देहदानाचे काय फायदे आहेत किंवा काय उपयोग आहे?
3: देहदान म्हणजे बॉडी डोनेशन, पूर्ण शरीर किंवा आपला देह हा मृत्यू झाल्यानंतर मेडिकल कॉलेजला किंवा वैद्यकीय महाविद्यालयाला अभ्यासाकरता देणे. आता हे मी काय एवढं पोटतिडकीने एवढ्या वर्षापासून हे करतोय, कारण आधी केले आणि मग सांगितले. हे मी माझ्या आजोबांचं 2018 साली जेव्हा घरी मृत्यू झाला, जेव्हा 15 वर्ष आम्ही सांभाळलं बाबांना, प्रत्येकाचंच काम आहे, त्यांनी आपल्याला या जगामध्ये आणलं, त्यांची सेवा केली आणि जेव्हा मृत्यू झाला तेव्हा मी जरी आरोग्य क्षेत्रात असलो तरी सर्वांची परमिशन घेतली, आईची आणि मामा लोकांची, रात्री डेथ झालं, जवळच्या नेत्रपिढीला बोलवलं, घरी आय डोनेशन आम्ही केलं आणि त्याच वेळेला काही तासानंतर रात्री पूर्ण बॉडी घेऊन आम्ही मेडिकल कॉलेज विळद घाटामध्ये सुपूर्द केली सर्व प्रक्रिया आणि कुठलाही अंत्यविधी झाला नाही. हे जेव्हा आपण करतो तेव्हा लोकांना आपण चांगल्या पद्धतीने सांगू शकतो, फक्त फॉर्म भरून होणार नाही. आता फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्वी जर पाहिली, काही वर्षापूर्वी 2017 साली इंटरनॅशनल वंडर्स बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होईल असं काम नगर जिल्ह्याने केलं. त्या कामामध्ये आम्ही जवळजवळ 1 दिवसामध्ये 35,400 जास्ती फॉर्म भरलेत, परंतु त्या लोकांनी केलं का आज दान? नाही. कदाचित कोविडच्या लाटेमध्ये काही लोक मृत्यू पावले असतील. रेकॉर्डसाठी आपल्याला काम करायचं नाही तर आपल्याला क्वालिटी वर्कवरती भर द्यायचं आहे. म्हणून आता जे ऑनलाईन सिस्टम आहे त्याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती जगातला फॉर्म भरू शकतो, परंतु जेव्हा त्याचा मृत्यू होईल त्याच्या पत्नीनं, त्याच्या मुलानं, त्याच्या नातवानं हे ऑर्गन डोनेशन किंवा नेत्रदान किंवा देहदान करण्यासाठी पुढं आलं पाहिजे. मग आम्ही अशा केसेस नगर जिल्ह्यात असो किंवा महाराष्ट्राबाहेर असो किंवा विदेशात असो त्याही आम्ही हाताळतो, त्यांचं काउन्सिलिंग करून अगदी फोनच्या माध्यमातून किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांची कन्सेंट घेतो. अशा वेगवेगळ्या प्रक्रिया संमतीनंच केल्या जातात, कुठलाही विरोध नाही. यामध्ये मानवी अवयवांची तस्करी हा एक वेगळा भाग आपल्याला पाहायला मिळतो, परंतु हे कुठेही होत नाही.
2: नक्कीच. तुमच्या इतक्या वर्षाच्या कामामध्ये अनेक अनुभव सर तुम्हाला आले असतील, एखादा लक्षात राहण्यासारखा अनुभव तुमच्या आयुष्यामध्ये कुठला होता या कामासंदर्भातला?
3: सुरुवातच म्हणजे कामाची मी सांगेन की माझं जॉईनिंगच फर्स्ट डे मला माहीत नव्हतं, खूप विषय वेगळा आहे आणि नेत्रदान करायचं आहे. PM रूमच्या इथे जाताना ICU गेलो आणि पाहिलं हे वातावरण, अरे हे खूप रडरड चालू आहे. ज्या वेळेला मी पोहोचलो तेव्हा काहीतरी 20 मिनटं झाली असतील, त्या 20व्या मिनटाला त्या आजी मृत्यू पावल्या, आजोबा आहेत, गावाकडचे होते. आणि पहिली गोष्ट त्यांनाच माहीत नाही नेमकं काय झालेलं आहे, परंतु मी स्टाफकडे माहिती घेतली आणि कळालं की हे जग सोडून निघून गेले आहेत. 20व्या मिनिटाला मी गेलो, बाबांशी बोललो, काका आता माझं काम आहे लोकांना मोटिवेट करणं, सांगणं. आय सी यूमध्ये सगळं वातावरण, बाबा बसलेत, जवळ कोणी नाही, किती दिवस ॲडमिट झालेत माहीत नाही, झोप नसेल, आंघोळ नसेल, जेवण नसेल, त्या त्रस्त वातावरणामध्ये मी गेलो आणि विचारलं, बाबा आजी तर आता ह्या जगामध्ये नाहीत, परंतु तुमची इच्छा असेल तर नेत्रदान आपण करू शकतो. अरे असं काय विचारतो तू, आणि खूप रागाने ते अंगावरती आले आणि मला धरलं. मी समजून गेलो की काहीतरी चूक झाली, त्यांची इच्छा नाही. परंतु अशा एक नाही अनेक घटना आहेत की लोक त्रास देतात, शिव्याही देतात. अजून काही प्रसंगी पाहिलं तर एका भावानी संमती दिली, फॉर्म भरला आणि डेथ झाल्यावरती आम्हाला कॉल आला की सर नेत्रदानासाठी तुम्ही या. पूर्ण टीम घेऊन आम्ही श्रीगोंद्यामध्ये पोहोचलो. तिथे गेल्यानंतर त्यांनाच माहिती होतं, पण जेव्हा ॲम्ब्युलन्स पाहिली सगळी, घरच्या लोकांना माहितीच नाही काय आहे प्रकरण. दुसरा भाऊ तो हात नाही लावायचा, हात लावला तर तंगडं तोडून मारामार होते. आम्ही थोडंसं सेन्सिटिव्हली ही परिस्थिती हाताळली, त्यांचंही समुपदेशन केलं की आम्ही कुठलीच जबरदस्ती करत नाही, ऐच्छिक आहे, काकांनी फॉर्म भरलेला होता म्हणून आम्ही आलो, नसेल इच्छा तर हरकत नाही, परंतु त्यांच्या अगेन्स्ट जाऊन आपल्याला काही करायचं. म्हणून ही अवेअरनेसचा भाग आहे, अवयवदान, नेत्रदान, जनजागृती हे होणं गरजेचं आहे. लोकांनी ही संकल्पना समजून घेतली पाहिजे आणि याच्यातले गैरसमज लोकांनी दूर केले पाहिजे.
2: जिल्ह्यामध्ये आपल्या नगर जिल्ह्याचा विचार केला तर सध्या काय उपक्रम याबाबत राबवले जात आहेत?
3: गेल्या 2016 पासून महाअवयवदान अभियान हे महाराष्ट्रामध्ये सुरू झालं. माननीय गिरीशजी महाजन त्यावेळेस आरोग्यमंत्री असताना खूप सुंदर मुवमेंट

0: सातचं काम आहे, एकाचं काम नाही. परंतु जी काही टीम काम करते त्याला फार मॅनपॉवरची आणि संयमाची गरज असते. आणि हे करत असताना उपक्रम जर म्हणाल की जनजागृती हा बेस आहे, मग तो शाळा, कॉलेज, महाविद्यालय, लॉ कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि जो ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप आहे त्यामध्ये किंवा मॉर्निंग्स ग्रुप आहेत, या सगळ्यांमध्ये आम्ही जाऊन वेळोवेळी जनजागृती करतो. काही पथनाट्य आहेत, आजही सकाळी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त काही रॅली झाली आणि त्याही माध्यमातून जनजागृती होते. ऑन कॉल आम्ही फोनवरती लोकांना माहिती सांगतो आणि बड्डे असतात, ॲनिव्हर्सरी म्हणूया, असे काही लोक आमच्याकडे आवर्जून येतात माहिती घेऊन की सर आज माझा वाढदिवस आहे आणि परिवारासह आम्ही डोनेट करू इच्छितो. त्यांचं आम्ही वेलकम करतो, फॉर्म भरून घेतो ऑनलाईन, प्रिंटआउट काढून त्यांना देतो. समवेत सगळे जे आपले जिल्ह्यातील यंत्रणा आहेत, शासकीय यंत्रणा असो किंवा अशासकीय संस्था असो, या सगळ्यांसाठी जनजागृतीचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, माहिती, ही संकल्पना काय आहे किंवा दरवर्षी काही सी एम ई होत असतात मेडिकल कॉलेजला, त्यामध्ये काही तज्ज्ञांना आम्ही तिथे बोलवतो, त्यांच्याद्वारे रोल मॉडेल म्हणून कसं मार्गदर्शन करता येईल. किंवा आता मागच्या वर्षी आम्ही उपक्रम केला 1 मेला, ज्या ज्या लोकांनी नेत्रदान केलं, अवयवदान केलं, अशा 30 लोकांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते आम्ही पोलीस ग्राउंडवरती सन्मान केला आणि त्यांना यथोचित पुन्हा एकद्वार सन्मान देऊन घरी पोहोचवलं. आजही अशा अनेक अवयवदान होत आहेत, परंतु प्रमाण फार कमी आहे. मागणी आणि पुरवठ्याची म्हणजे फार मोठी तफावत आहे.
1: नक्कीच. आज अवेअरनेसचा भाग म्हणून आज आपण इथे रेडिओ नगरमध्ये आहोत आणि हे सुद्धा एक प्रभावी माध्यम आहे की या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत ही माहिती जात आहे. तर या माध्यमातून जे श्रोते आपल्याला ऐकतात किंवा जे नगरकर ऐकतात त्यांना काय आवाहन करा?
0: दानात दान श्रेष्ठ दान, दानात दान श्रेष्ठ दान, प्रत्येक दान हे श्रेष्ठ दान आहे. कोणत्याही धर्माचा माणूस कोणासाठीही दान करू शकतो, हे फार महत्त्वाचं. आणि म्हणून मरावे परी नेत्ररूपी उरावे असं जे म्हटलं जातं ते फार महत्त्वाचं. आपले दोन डोळे कुणाला तरी पुन्हा एकदा दृष्टीदान देऊ शकते, अनेकांच्या जीवनाची चैतन्यमय पहाट ती करू शकते. हा विचार आपण रुजवला पाहिजे, कारण आज अनेक रुग्णांना याची गरज आहे नेत्रदानाची. आता अवयवदानाने आपण जसं म्हणतो की मृत्यू के बाद अगर फेसबुक और मेसेज पडणार होतो नेत्रदान कीजिए, असे अनेक चांगले चांगले मेसेज जनजागृतीचे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून असं आव्हान नगरकरण करेल की अगर जला दोगे तो राख बन जाएगी, अगर जला दोगे तो राख बन जाएगी, अगर दफना दोगे तो मिट्टी बन जाएगी, अगर दफना दोगे तो मिट्टी बन जाएगी. ऐ मेरे दोस्तों, ऐ मेरे यारों, अगर अंगदान करोगे, नेत्रदान करोगे तो किसी की जिंदगी सवर जाएगी, किसी की जिंदगी सवर जाएगी.
1: आज तुम्ही या माध्यमात आला आहात, अनेक लोकांपर्यंत पोहोचताय, कसं वाटतंय?
0: खूप सुंदर जागृती आहे आणि मेसेज जातो आहे, परंतु अजूनही ग्रामीण भागामध्ये किंवा अनेक माध्यमातनं वेगवेगळ्या ठिकाणी हा संदेश, ही संकल्पना समजून घेणं लोकांना थोडंसं जड जात आहे. आणि यासाठीही आमची शासकीय यंत्रणा असेल किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल्स असतील हे मदत करत आहेत. परंतु आपल्या स्नेहालय रेडिओच्या माध्यमातनं, आज नगर FM 90.4 माध्यमातनं आव्हान आपण केलं, आम्हाला संधी दिली. उद्या जे दरवर्षी सालबद्धप्रमाणे 13 ऑगस्ट हा जागतिक अवयवदान दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो संपूर्ण जगामध्ये, हा एक तोच दिवस नाही तर त्या अगोदरचे काही दिवस आणि पुढे येणारा नेत्रदान पंधरवडा असेल, याही कालावधीत महिनाभर ह्या ॲक्टिव्हिटी चालतात. आता लोणी, प्रवरा या ठिकाणी किंवा संगमनेर या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचं काम चालू आहे. तर येणाऱ्या पुढील आठवड्यात काही मोठ्या रॅली आहे हॉस्पिटलच्या माध्यमातून आणि कॉलेजच्या माध्यमातून आम्ही करत आहोत पुढील आठवड्यामध्ये. उद्या पुन्हा एकदा सर्वांना फॉर्म भरण्यासाठी आम्ही हॉस्पिटल्सला आमंत्रित केलेलं आहे ग्रुपच्या माध्यमातून. मेसेज हाच की अधिकाधिक लोकांपर्यंत हे पोहोचवावं. धन्यवाद.
1: नक्कीच सर. आज सर तुम्ही स्नेहालाच्या रेडिओ नगर केंद्रात आलात आणि या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत अवेअरनेसचा भाग म्हणून इतकी सुंदर माहिती दिली. अनेक शंका असतात अनेक लोकांच्या मनामध्ये, अजूनही जर शंका असतील तर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय संपर्क क्रमांक आहे?
0: जिल्हा रुग्णालयामध्ये आपण येऊ शकता, तिथे मी सतीश आहिर्या आपल्या सेवेसाठी सदैव तयार आहे. 92 26 39 81 94.

0: दूरध्वनीवरती आपण संपर्क करू शकता. क्रमांक पुन्हा एकदा सांगतो, 92 26 39 81 94.
1: नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आज स्नेहालयाच्या रेडिओनगर केंद्रात आलात आणि इतकी महत्त्वाची माहिती आणि मार्गदर्शन अनेक श्रोत्यांना केलं, त्याबद्दल मनापासून पुन्हा एकदा तुमचे आभार. श्रोतेहो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होते आपल्या अहिल्यानगरचे जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर जिल्हा नेत्र अवयवदान समन्वयक श्री सतीश अहिरे. आज आपण त्यांच्यासोबत अवयवदान, नेत्रदान आणि त्याचबरोबर देहदानाचं महत्त्व आणि या संदर्भामध्ये जे काही गैरसमज आजही आपल्या समाजामध्ये आहेत ते आपण जाणून घेतले. त्यामुळे नक्कीच दानात दान श्रेष्ठ दान असं त्यांनी म्हटल्याप्रमाणे अवयवदान, नेत्रदान आणि शक्य असल्यास देहदान जरूर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

माझे नाव पोळ अनुष्का संतोष. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत। श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आता आपण ऐकणार आहोत। भाग 27, वाचक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचा।
2: मातृगायनाचे महन मंगल स्तोत्र, अर्थात श्यामची आई, लेखक साने गुरुजी। या पुस्तकातील रात्र 27वी, उदार पितृहृदय। आमच्या घरात त्यावेळी गाय व्याली होती। गाईचे दुधाचा खरबस घरी केला होता। आईला माझी आठवण येत होती। मला खरबस फार आवडत असे। मी लहान होतो तेव्हा गवळवाडीची राधा गवळण माझ्यासाठी तिच्या घरी खरबस असला तर घेऊन येत असे। ती राधा गवळण पुढे लवकर मिली। श्यामला खरबस पाठविला असता कोणी येणारं जाणारं असतं तर आई वडिलांना म्हणाली। वडील म्हणाले, कोणी येणारे जाणारे कशाला, मीच घेऊन जातो। घरच्या गाईच्या चिकाचा खरबस श्यामला आनंद होईल। उद्या पहाटे उठून मीच घेऊन जाईन, परंतु कशात दिसेल? त्या शेराच्या भांड्यात करून देईन। ते भांडे घट्ट खरवसाने भरलेले घेऊन जावे, आई म्हणाली। आईने सुंदर खरवस तयार केला। खरवसाची ती बोगणी घेऊन वडील पायी पायी दापोलीस यावयास निघाले। शाळेला मधली सुट्टी झाली होती। कोंडलेली पाखरे बाहेर उठून आली होती। कोंडलेली वासरे बाहेर मोकळी हिंडत होती। शाळेच्या आजूबाजूस खूपच झाडी होती। कलमी आंब्याची झाडे होती। कलमी आंब्याच्या झाडाला फार खालपासून फांद्या फुटतात। त्या झाडाच्या फांद्या जणू जमिनीला लागतात, भूमातेला मिठी मारीत असतात। मधल्या सुट्टीत सूर पारंब्याचा खेळ आंब्याच्या झाडांवरून मुले खेळत असत, जणू ती वानरेच बनत व भराभर उड्या मारीत। मुले इकडे तिकडे भटकत होती। कोणी घरून आणलेले फराळाचे खात होती, कोणी झाडावर बसून गात होती, कोणी फांदीवर बसून झोके घेत होती, कोणी खेळत होती, कोणी झाडाखाली रेलली होती, कोणी वाचित होती, तर कोणी वर्गातच बसून राहिली होती। मी व माझे मित्र एका झाडाखाली बसलो होतो। आम्ही भेंड्या लावित होतो। मला पुष्कळच कविता पाठ येत होत्या। जवळजवळ सारे नवनीत मला पाठ होते। संस्कृत स्तोत्रे, गंगा लहरी, महिम्न वगैरे येत होती। शिवाय मला कविता करण्याचा नाद होता। ओव्या तर भराभर करता येत असत। ओवी, अभंग, दिंडी, साकी यासारखी सोपी वृत्ते क्वचितच असतील। ती अभिजात मराठी वृत्ते आहेत। मी एका बाजूला एकटा व बाकी सारी मुले दुसऱ्या बाजूस, तरी मी त्यांच्यावर भेंड्या लावित असे। मला मुले थट्टेने बालकवी असे म्हणत। आम्ही भेंड्या लावण्याच्या भरात होतो। इतक्यात काही मुले, श्याम, अरे श्याम, अशी हाक मारत आली। त्यातील एक जण मला म्हणाला, श्याम, अरे कोणीतरी तुला शोधत आहे, आमचा श्याम कोठे आहे अशी चौकशी करीत आहेत। इतक्यात माझे वडील माझा शोध करीत माझ्याजवळ येऊन ठेपलेही। मी विचारले, भाऊ इकडे कशाला आलात? आता आमची घंटा होईल, मी घरी भेटलो असतो। वडिलांचा तो कसा तरी गाभाळ्यासारखा केलेला पोशाख पाहून मला लाज वाटत होती। इंग्रजी शिकणाऱ्या मुलात मी वावरत होतो ना। जरी कशाचे मला महत्त्व कळू लागले नव्हते, तरी झकपक पोशाखाचे कळू लागले होते। 6 कोस चालून आलेल्या पिताचे प्रेम मला दिसलं नाही। मी आंधळा झालो होतो। शिक्षणाने हृदयाचा विकास होण्याऐवजी संकोचच होत होता। शिक्षणाने अंतर्दृष्टी येण्याऐवजी अधिकच बहिर्दृष्टी मी होऊ लागलो होतो। वस्तूच्या अंतरंगात जाण्यास शिक्षणाने तयार होण्याऐवजी वस्तूच्या बाह्य रूपरंगावरच भुलू लागलो होतो। जे शिक्षण मनुष्याला इतरांच्या हृदयात नेत नाही, इतरांच्या हृदय मंदिरातील सत्यदृष्टी दाखवित नाही, ते शिक्षण नव्हे। शिक्षणाने मला प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती म्हणजे ज्ञान मंदिर वाटले पाहिजे। ह्या सर्व बाह्य आकाराच्या आत जी दिव्य व भव्य सृष्टी असते तिचे दर्शन मला झाले पाहिजे। ते जोपर्यंत होत नाही, अंधुकही होत नाही, तोपर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ समजावे. हृदयाचा विकास ही एक अति महत्वाची जीवनात सुंदरता व कोमलता आणणारी वस्तू आहे. 6 कोस वडील चालून आले का आले? तो खरवस ती एक खरवसाची वडी मुलाला देण्यासाठी किती प्रेम. त्या प्रेमाला कष्टही आनंद रूपच वाटत होते. खरे प्रेम तेच ज्याला अनंत कष्ट, हाल व आपत्ती सुंदर आणि मधुर वाटतात. हे असले दिव्य प्रेम मला लहानपणी मिळाले होते. आज मी माझ्या आईबापांच्या त्या प्रेमातही दोष पाहिन. त्यांनी स्वतःच्या गावातील एखाद्या गरीबाच्या मुलाला खरवस दिला असता तर, एखाद्या हरिजनाच्या मुलाला दिला असता तर, शेजारची मुले श्यामचीच रूपे यांना का न वाटावी? तमक्या आकाराचा, अमक्या रंगाचा, अमक्या नावाचा असा विशिष्ट नाम रूपात्मक मातीचा एक गोळा त्यांना आपलासा का वाटावा? परंतु ही थोर दृष्टी एकदम येत नाही. मनुष्य हळूहळू वाढत जातो, आसक्तिमय जीवनातून निरासक्त जीवनाकडे वळतो. माझे आईबाप मला अपरंपार प्रेम पाजित होते, म्हणून थोडे तरी प्रेम मला आज देता येत आहे. माझ्यामध्ये प्रेमळपणाचे बी त्यावेळेस पेरले जात होते, त्याच बीजाचा हा अंकुर आहे. मला नकळत, त्यांनाही नकळत, माझे आईबाप माझ्या जीवनात, माझ्या हृदयातील बागेत कोमल व प्रेमळ भावनांची रोपे लावित होते. म्हणून आज माझ्या जीवनात थोडा आनंद आहे, थोडा सुगंध आहे. ओसाड नाही, वृक्ष भगभगीत नाही, मुले मला हसतील. ते का तुझे वडील? काय फेटा बांधला आहे, काय तो खोट, असं म्हणून चिडवतील ह्याचंच मला वाईट वाटत होतं. वडिलांच्या हृदयाकडे मी पाहत नव्हतो, माझीच मला काळजी होती, माझ्याच प्रतिष्ठेच्या पूजेचा मी विचार करीत होतो. आपण सारे जण अहम वेद असतो. आपण द्विवेदी नाही, त्रिवेदी नाही, चतुर्वेदी नाही, आपण सारे एकवेदी आहोत. व त्या देवा वेदाचे नाव आहे अहम. सारखा आपलाच विचार आपण करीत असतो. आपला मान, आपले सुख, आपली आढ्यता, आपली अब्रू, सारे आपलेच. आपणास म्हणूनच मोठे होता येत नाही. जो स्वतःस विसरू शकत नाही तो काय प्रेम करणार? वडील म्हणाले, श्याम, तुझ्या आईने तुला खरबस पाठवला आहे, तुझ्यासाठी मी घेऊन आलो आहे. तो तू व तुझे मित्र खा व बोगणी परत द्या. त्यांनी खरवसाची बोगणी मजजवळ दिली. इतर मुले माझ्याकडे पाहून फिदीफिदी हसत होती. मी शरमलो होतो. माझे वडील पुन्हा म्हणाले, श्याम, अरे भगत काय बसलास? टाकूर कोण? लाजायला काय झाले? या रे मुलांनो, तुम्हीही घ्या. श्यामला एकट्याने खावायला लाज वाटत असेल. एकट्याने नाही तरी नयेच खाऊ, 4 चौघांना द्यावे. इतर मुले निघून गेली. माझे मित्र भक्त राहिले. एक धीट मित्र पुढे आला. त्याने भांड्याचे फडके सोडले. ए रे श्याम, या रे, आपण फण्णा करू, फडशा पाडू, असे तो म्हणाला. आम्ही सारे खरवसावर घसरलो. माझे वडील बाजूत जरा पडले होते, ते दमून आले होते. त्यांनी खरवस घेतला नाही. आम्ही देत होतो तर म्हणाले, तुम्हीच खा. मुलांनीच खाण्यात गंमत आहे. आम्ही सारा खरबस खाऊन टाकला. फारच सुंदर झाला होता. थकलेल्या वडिलांचा जरा डोळा लागला होता. इतक्यात घणघण घंटा झाली. वडील एकदम जागे झाले. ते म्हणाले, झाला रे खाऊन? आण ते भांडे, मी नदीवर घासून घेईन. ते भांडे मी तसेच त्यांच्याजवळ दिले. वडील जावयास निघाले. ते म्हणाले, अभ्यास नीट कर. हो, प्रकृती जप. गाईचे वासरू चांगले आहे, पाडा झाला आहे, असे म्हणून ते गेले. आम्ही शाळेत गेलो. मला माझी शरम वाटत होती. अशा प्रेमळ आईबापांचा मी कृतज्ञ मुलगा आहे, असे मनात येत होते. गोष्ट तर होऊन गेली, परंतु रुखरुख लागून राहिली. 6 कोस केवळ खरवसाची वाटी घेऊन येणारे वडील व त्यांना पाठविणारी माझी थोर आई या दोघांच्या प्रेमाचे अनंत ऋण कसे फरक पडणार? माझ्या 100 बहीण भावांना जर मी असेच निरपेक्ष प्रेम देईल तर त्यानेच थोडे अनऋणी होता येईल. एरवी नाही. या ठिकाणी श्यामच्या आई या पुस्तकातील रात्र 27 या ठिकाणी संपली.
1: श्रोते हो, श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकलं. वाचक स्वर होता माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवडी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
3: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची काम आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: گستاخی ما گستاخی ما
1: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा परित्यक्ता बालमाता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प महिलांसाठी निवास भोजन कायदेशीर सल्ला व समुपदेशन अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00 ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनसा
1: रसिको हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा। क्रीडा झेप या शो मध्ये आज आपण ऐकणार आहोत बास्केटबॉल संघटक वेदपाल तन्वर यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी साधलेला संवाद।
2: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा, मी अजय धोपावकर। आज आपल्या समवेत आगळे वेगळे व्यक्तिमत्व आलेलं आहे, ज्येष्ठ बास्केटबॉल पट्टू वेदपाल तन्वर सर आपल्या समवेत आहेत। सर, तुमचं मी पहिल्यांदा रेडिओ नगरमध्ये स्वागत करतो। तर सर, तुमचं एक ज्येष्ठ बास्केटबॉल पट्टू यांची ओळख आपल्याला सांगता येईल, त्याचबरोबरीने विद्यापीठ खेळाडू त्यांनी विद्यापीठ स्तरावर खेळलेले आहेत, विविध ग्राउंडचं पार्किंग व मैदानांची त्यांनी मार्गदर्शन, मैदान तयार करण्याचं नगर शहरातील शाळांमध्ये बास्केटबॉल क्लबमध्ये ज्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांनी स्वतः आर्थिक भार त्यांनी त्याचा उभारलेला आहे स्वतःचा, असे तन्वर सर आहेत। त्याचबरोबर त्यांनी पुण्याकडनं मास्टर्स बास्केटबॉल स्पर्धेतही ते सहभागी होत आहेत, त्याचबरोबरीने त्यांनी मास्टर्स ॲथलेटिक स्पर्धेतही रौप्य पदक त्यांनी मिळवून दिलं आहे 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत, त्याचबरोबर 200 आणि 400 मीटर स्पर्धेतही त्यांनी चौथा क्रमांक राज्य पातळीवर मिळवलेला आहे, असे तन्वर सर आपल्या समवेत आहेत। सर, तुमचं मी रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो।
3: खूप खूप धन्यवाद सर।
2: सर, तुमचं मला बालपण, शिक्षण, त्याचबरोबरीने तुम्ही बास्केटबॉल खेळाकडे कसे वळालात याविषयी अगोदर श्रोत्यांना सांगा।
3: माझी सुरुवात खरं तर मी आधी फुटबॉल खेळायचो लहानपणी, माझी 4th-5th आमचे निक्कम सर होते, कॉन्व्हेंट शाळेत होतो मी।
2: हा,
3: 6th-7th मी थोडं जसे लहान मुलांना इंटरेस्ट असतो फुटबॉलमध्ये, तेव्हा ते भिंगारमध्ये आम्ही राहायचो, तर भिंगारमध्ये खूप फुटबॉल चालायचा, मलाही खूप गेम आवडायचा, तर मी 6th-7th ते फुटबॉलकडे म्हणजे चांगला म्हणजे खेळायचो आणि भिंगारचे प्लेयर होते आमच्याबरोबर।
2: पण सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंटला होते ना तुम्ही?
3: हा, मी सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट आई शाळेत होतो।
2: बर।
3: आणि नंतर मग जेव्हा मी 7th गेलो, आम्ही इकडे बुरुडगाव रोडला राहायला आलो भिंगार सोडून, तर तिथे बुरुडगाव रोडून मग थोडासा म्हणजे वडील पण रिटायर झाले होते।
2: तुम्ही मिलिटरीत होते ना वडील?
3: हा, वडील आर्मी मध्ये होते माझे, थोडासा म्हणजे ते एकदम रिटायर झाल्यामुळं इथं, आणि ते आम्ही तसे राहणारे हरियाणाचे होतो म्हणून त्यांना काही इथं मराठी येत नव्हती, तर लवकर त्यांना थोडा नोकरीचा असं लवकर नोकरी मिळत नव्हती, तर मग आम्ही थोडा हातभार दिला त्यांना, म्हणजे थोडासा असा आम्ही मेहनत केली थोडी, असं आर्मीमध्ये जायचो मी काय काय असं गोळ्या वगैरे बिस्किट शेंगदाणे विकायला। शाळा संपवायची 3 वाजता, 4 वाजेपर्यंत मी आपल्या घरातनं निघायचो ते सगळं घेऊन आणि आर्मी मध्ये विकायला जायचो।
2: सायकलवर जायचे?
3: सायकलवर, सायकलवर। त्या काळात सायकली होते फक्त, काय मोबाईल वगैरे असं काही नव्हतं। तिथं मी पोचायचो 4-4:30 पर्यंत, तर तिथं नंतर एक 1/2-1/4 तास तिथं विकायचो, नंतर 5 वाजता त्यांची ती सुट्टी व्हायची, PT टाइम व्हायचं आणि गेम्सचं, तर ते सगळे रिक्रूट आणि ते सगळे निघून जायचे तिथं खेळायला। तर मी म्हणायचो आता 1 तास आपण काय करणार, तर मी त्यांच्या मागे जायचो, तिथं काय खेळतात, कधी हॉकीकडे जायचो, कधी बास्केटबॉलकडे जायचो, तर असं करून मी ग्राउंडवर थांबायचो 1/2-1 तास त्यांच्या बरोबर। तर मग मी बाहेर बसून हळूहळू मला ते बास्केटबॉलचे हे कळायला लागलं तिथं, म्हणजे ते कसं खेळतात काय करतात, आणि मी लहान होतो
2: त्यावेळेस मातीचेच मैदान असायचे।
3: नाही, तिथं आर्मी मध्ये ते एक सिमेंट कोर्ट होता, आर्मी मध्ये काय ते ऑफिसर्स आर्मीचं जरा इन्फ्रास्ट्रक्चर चांगला असतं, तर ते वायूसाठी तिथं ते सिमेंटचा कोर्ट होता, पण आपल्यासारखा ट्रेमिक्स वगैरे तेव्हा टेक्नॉलॉजी नाही नव्हती, तर एक साधा म्हणजे सिमेंटचा होता, पण तो कोर्ट अजूनही आहे म्हणजे इतके वर्षानंतर, ते वायूज आणि रेक्रुट्स तिथं खेळतात, ते CHQ म्हणतात त्याला, तर त्याच्या समोर होता ते, तर तिथं जाऊन मग मी बसायचो बाहेर, तर ते मला तेव्हा ते लोक म्हणायचे की बाबा स्कोर काउंट कर आमचा दोन्ही टीमचा, आणि तिथे टीम कसे खेळायचे, तिथे आर्मी मध्ये एक अशी पद्धत होती की बनियान घालून एक टीम खेळायची आणि एक बनियान काढून खेळायची, कारण की तिथे काही तेव्हा कलर बिलर अशी काही गोष्टी नव्हते, स्कोर काउंट करायचो, तर मला हळूहळू ते गेम कळायला लागला. आणि कधी कधी काय व्हायचं की त्यांचा इन्स्ट्रक्टर नाही आला तर ते मला म्हणायचे की ते तू विसल हे थोडा वाजव. मी थोडं थोडं म्हणजे विसलही वाजवायला लागलो. मला थोडे थोडे रुल्स कळायला लागले, कारण की बास्केटबॉल खूप टेक्निकल गेम आहे, तर ते समजायला बरेच दिवस जातात की म्हणजे काय रुल्स आहे कसं काय. तर मग त्यांचा गेम संपल्यानंतर मी त्यांचा बॉल घ्यायचो आणि एक 5-10 मिनिटं मी पण खेळायचा प्रयत्न करायचो, तिथे टाकायचा प्रयत्न करायचो. असं मग मला ते गोडी लागली. गोडी लागली तर मग मी 8वीला आलो. मग तेव्हा आमच्या कॉन्व्हेंट शाळेत पीपी शिंदे सर होते, शिक्षक होते आमचे स्पोर्ट्सचे. मग मी त्यांच्या मागे लागलो. मग ते म्हटले आपल्याला सिस्टरला विचारावं लागेल. मग तेव्हा आमची सिस्टर विक्टरीन होती. मग मी त्यांना जाऊन रिक्वेस्ट केली सरांनी आणि मी की आम्हाला असं असं एक लागलं तर मडकोट द्या, आपण बनवून द्या आम्हाला खेळायला. मग मी त्यांच्या मागे लागून ते मडकोट तिथं शाळेत बनवून
2: घेतला.
3: मग शाळेची टीम तयार केली आणि कॉन्व्हेंट शाळेचा मी बास्केटबॉलचा पहिला कॅप्टन झालो
2: 8वीला
3: असताना.
2: शालेय स्पर्धा व्हायच्या का त्यावेळेस?
3: हा व्हायचे. तर तेच सांगतो मी. मग फक्त नगरमध्ये सोसायटी हायस्कूलला ग्राउंड होता भाऊसाहेब फिरोदियाला आणि त्यांची एक टीम होती. मग भाऊसाहेब फिरोदिया आणि आमचे असे मॅचेस लागायचे. तिथं माझा मित्र होता एक शौकत म्हणून, तो चांगला प्लेअर होता.
2: शौकत
3: शेख. तर ते ऍथलेटिक्स पण करायचा पण त्याची हाईट बीट चांगली होती, तर तो बास्केटबॉल पण चांगला खेळायचा. तर त्यांची टीम आहे ना आमची टीम मध्ये असं मॅचेस लागायचे.
2: बरोबर.
3: तर कधी सोसायटी हायस्कूलच्या ग्राउंड वर जायचो आम्ही खेळायला, आपले मडकोट वर इकडं मॅचेस असायचे आमच्या शाळेत. हा पण दरवेळेस आम्ही त्यांना हरवायचो.
2: अरे बापरे.
3: हा दरवेळेस आम्ही विनर राहायचो. एकदा तर गंमत अशी झाली होती, मी 10वीत होतो, सोसायटी हायस्कूल वर आमची मॅच लागली. तर मी माझी टीम घेऊन गेलो इथं आणि मॅच चालू होती. पण तिथं ते जे ग्राउंड होता ना तो असंच म्हणजे शाळेचे एकदम बिल्डिंगच्या समोरच होता. तर तिथले मुलं मुली काय करायचे, ते असे वर बसायचे आणि तिथं समोर ती सगळी आजूबाजूला वाळू होती तिथं त्या काळात. तर ते वाळू घ्यायचे आणि वरनं काय करायचे, माझ्या हातात बॉल आला त्यांना माहिती आहे की हा बेस्ट प्लेअर आहे त्यांचा, तर ते वरनं अशी वाळू फेकून मारायचे मला.
2: अरे बापरे.
3: हा तर आमची एक मिस पण होती, देसीगर मिस, ती बरोबर यायची. पण मला आठवतो असं मुंग्या चावले सारखं व्हायची, ती वाळू लागायची टपाटप मारायची ते वरनं की मी डिस्ट्रॅक्ट होऊ आणि हे होऊ
2: बास्केट होऊ नये म्हणून प्रयत्न.
3: आणि गंमत म्हणजे त्याच्यात माझे होणारे मिसेस पण होते तेव्हा. तर ती मला ही गोष्ट तिने सांगितली की आम्ही वरनं तुला वाळू फेकून मारायचो. तर हे अशी गंमत जम्मत होती.
2: तरी मॅच जिंकायची
3: तरी मॅच आम्ही जिंकायचो.
2: त्यांची टीम जिंकावी म्हणून त्यांचा प्रयत्न असायचा.
3: त्यांचा खूप प्रयत्न असायचा, फुल चेअरिंग आमच्या अगेन्स्ट, इतकं चेअर करायचे ते त्यांना. पण मजेचे दिवस होते म्हणजे, नाही का. नंतर मग 11वी झाली, मग आम्ही 12वीला कॉलेजात आलो. मग कॉलेजला जेव्हा मी आलो तर तेव्हा मंगलसिंग होते प्रोफेसर, अहमदनगर कॉलेजला आलो मी. आणि डागवाले सर होते. डागवाले सर म्हणजे माझे गुरु, म्हणजे ऍथलेटिक्स त्यांनी शिकवला मला. हा मी ऍथलेटिक्स करायचो तेव्हा. क्रवीत मंग त्यांनी आमची ऍथलेटिक्सची टीम बनवली. मग आम्ही पुण्याला गेलो ज्युनियर स्टेटला.
2: इव्हेंट करायचे
3: मी 400 मीटर करायचो ना. तर हा मग 4x400 आम्ही पुणे डिव्हिजन मध्ये आम्ही थर्ड आलो होतो.
2: अरे बापरे.
3: तेव्हा डागवाले सरांनी सगळं आम्हाला शिकवलं की कसं बॅटन चेंज करायचा, कसं पळायचं, स्टार्ट कसं घ्यायचा, कोणते बाजूनी पळायचा ट्रॅकचे. जेव्हा तुम्ही कर्व मारताय तर कोणत्या बाजूनी, आतल्या बाजूनी पळायचं असतं म्हणजे डिस्टन्स कमी होतो. असं बरेच गोष्टी त्यांनी टेक्निकल समजून सांगितले. मग आम्ही ते फॉलो केलं आणि आम्ही थर्ड आलो. म्हणजे फर्स्टच वेळा आम्ही ते पार्ट घेतला होता. पण आम्ही म्हणजे तिथं ऍथलेटिक्स मध्ये हे झालो आणि बास्केटबॉल पण माझा चालू ठेवला. मग आणि मग 12वीत जेव्हा गेलो तेव्हा हॉकी पण खेळायचो नगर कॉलेज कडनं. मग मी कॉलेज टीम कडनं हॉकी खेळलो, क्रिकेट खेळलो टीवायला. एवढंच नाही तर शौकत मित्र झाला होता म्हणून शौकतनी काय केला, मला कबड्डीला पण नेला. कारण की फिटनेस होता. मग तो म्हणायचा अरे वेदपाल ये चल आपण कबड्डी पण हे कर. पण काय झालं, कबड्डीची मजा अशी झाली, मी एकदा कबड्डी खेळत होतो तर तिथं ते संध्याकाळी मंगलसिंग सर असं राऊंड मारायचे ग्राउंडचे, वॉकिंगला यायचे. त्यांनी मला बघितलं कबड्डी खेळताना, ते लगेच तिथं आले आणि इतके रागवले मला. ते म्हटले पहिले तू इथनं सुट, तुझा जे गेम आहे ना ते खेळायचा म्हणे, इथं हातपाय तोडून घेशील आणि तिथं आमची टीम बरबाद होईल. असं करून मला त्यांनी तिथनं पळवला म्हणे. मग मी अशोकला सांगितलं अरे बाबा आता मी मला नाही येऊ शकणार, आता त्यांनी पाहिलं तर ते मला काढूनच टाकतील. म्हणून मग मी परत याच्याकडे गेलो माझी बास्केटबॉलकडे. मग क्रिकेट बास्केटबॉल ते चालू ठेवला मी. आणि हॉकी मी एस वाय पर्यंत खेळलो. हॉकी पण सोडून दिला कारण की मला दोन्ही माझ्या पायाला बरेच जखम वगैरे झाले होते हॉकी खेळून. तेव्हा काय एवढे काय म्हणजे आतमध्ये शिन पॅड किंवा हे फार नसायचे. आम्ही साधे स्टॉकिंग घालून हॉकी खेळायचो. त्याच्यामुळे मग तर मग बास्केटबॉल चालू ठेवला.
2: बास्केटबॉलकडे मात्र मग तुम्ही मग
3: लक्ष केंद्रित केलं. आणि मग आम्ही ग्रुप्सला गेलो, ग्रुप्स खेळलो. डागवाले सर आम्हाला बरेच ठिकाणी घेऊन जायचे, बरेच आमचे मॅचेस असायचे. मग म्हणजे कधी अकोल्याला जा, कधी ते पुण्याला मंचरला जा, असं पुण्याला म्हणजे बरेच ठिकाणी
2: दरवर्षी
3: एफ वाय एस वाय टी वाय
2: बीएससी
3: केमिस्ट्री केला मी.
2: हा
3: आणि नंतर मग म्हणजे हे तर चालूच होता पण मधी मग मी आमचे इंटर डिस्ट्रिक्ट स्टेट्स पण खेळलो.
2: हा नगर जिल्ह्या
3: नगर जिल्ह्याकडनं मग डिस्ट्रिक्टच्या असोसिएशनची जी टीम असायची ती इंटर डिस्ट्रिक्टला जायची. तर 1980 मध्ये मी म्हणजे नगरकडनं माझी टीम बनवून घेऊन गेलो. मीच कॅप्टन होतो त्याचा. पहिलीच मॅच आमची मुंबई सेंट्रल बरोबर लागली आणि मुंबई सेंट्रल म्हणजे इतकी चांगली टीम होती. तो टुर्नामेंट फायनल त्यांनी जिंकला पण त्यांच्या अगेन्स्ट माझी म्हणजे हायेस्ट परफॉर्मन्स म्हणजे एकदम हायेस्ट शूटिंग झाली. म्हणजे आमच्या टीमने 56 पॉइंट मारले पण त्या 56 पॉइंट पैकी 34 पॉइंट माझे एकटेचे होते. आणि आमचा टोटल स्कोर 56/103 होता. आणि शिवाय त्या काळात फक्त 2 पॉइंटचा गेम होता ते.
2: बरं
3: म्हणजे 3 पॉइंट तेव्हापर्यंत आलेला नव्हता कारण 3 पॉइंट हे 1984 जेव्हा लॉस एंजेलस ऑलिम्पिक झाले त्याच्या नंतर मग ते 3 पॉइंट इंट्रोड्यूस झाला. त्याच्या आधी 80-82 पर्यंत सगळे 2 पॉइंट गेम होता. मार्किंग पण डिफरंट होते आणि पहिले कसं ग्राउंड पण छोटे असायचे. 13/26 ग्राउंड असायचा. आता 15/28 ग्राउंड असतो. आता तेव्हा मोठा केला.
2: किती प्लेयर खेळतात एका वेळेस?
3: 5-5 खेळतात. तसे टीम मध्ये 12 प्लेयर असतात पण ऍट अ टाइम ऑन द फ्लोर 5 असू शकतात. आणि तुम्ही सबस्टिट्यूट किती वेळा पण करू शकता.
2: किती वेळाचा गेम असतो
3: एक गेम? आता जुने काळात 20-20 मिनिटाचा एक हाफ असायचा. 20 मिनिटाचा एक हाफ, 20 मिनिटाचा दुसरा हाफ. पण आता त्यांनी चेंज केलं. आता 4 क्वार्टर केले. 10 मिनिटाचा एक क्वार्टर, मग सेकंड क्वार्टर, मग हाफ टाइम, मग थर्ड क्वार्टर आणि फोर्थ क्वार्टर. असं
2: विश्रांती असेल ना मध्ये?
3: हा मध्ये मग 1 मिनिटाची विश्रांती असते क्वार्टर मध्ये आणि याच्यामध्ये 5-10 मिनिटाची विश्रांती असते.
2: हा बदल किती झाला सगळे?
3: हे सगळे ऑलिम्पिक्स नंतर झाला. ते 84 ऑलिम्पिक्स नंतर लॉस एंजेलसचे जेव्हा ऑलिम्पिक झाले तर असे बदल होत राहतात मध्ये. म्हणजे तेव्हा ते 9-4 सर्कल नव्हता. नंतर मग 9-4 सर्कल आला. बास्केटबॉल म्हणजे हे खूप टेक्निकल गेम आहे. म्हणजे इतकं म्हणजे त्याच्यात चेंजेस, फास्ट चेंजेस होत राहतात आणि तुम्हाला फिटनेस पण खूप ठेवावं लागतं. बास्केटबॉल म्हणजे हायेस्ट कॅलरी एक्सपेंडिंग गेम आहे. टीम गेम.
2: कौशल्य पण लागतं खूप.
3: कौशल्य तर लागतातच पण जर कधी तुम्ही सगळे गेम्स धरलं तर सगळ्यात जास्त कॅलरी एक्सपेंडिंग आहे स्कॉश.
2: बरोबर.
3: म्हणजे स्कॉश मध्ये खूप घाम येते आणि खूप कॅलरीज एक्सपेंड होतात. पण तो कसा इंडिव्हिज्युअल गेम आहे. आणि टीम गेम म्हटलं तर बास्केटबॉल म्हणजे सगळ्यात जास्त कॅलरीज एक्सपेंड होतात तुमचे बास्केटबॉल मध्ये. आणि फिटनेस खूप लागतं.
2: खूप जबरदस्त.
3: आणि मजा म्हणजे
2: त्यावेळेस मैदान किती होती नगर मध्ये?
3: नगर मध्ये तर फक्त 2 मैदान होते. सोसायटी हायस्कूल आणि आपला नगर कॉलेज.
2: बर.
3: हा आणि आमचा जे कॉन्व्हेंटला होता तर ते मडकोट होता.
2: बर. मग हे मात्र याचे होते का?
3: हे दोन्ही ते याचा होता म्हणजे याचा जे आपण रस्त्यावर टारकोट म्हणतो.
2: बर.
3: टारकोट भाऊसाहेब फिरोदियाला टार होता. नगर कॉलेजला आधी सिमेंट कोट होता पण ते पण नंतर त्याच्यावर मग सरांनी ते टार मारून टाकला होता. ते सिमेंट उखडायला लागला होता. त्यांनी त्याचे ते पण टारकोट म्हणजे असे दोन्ही टारकोट होते.
2: आता कुठल्या याच्यावर खेळले जात?
3: आता काही ठिकाणी टारकोट आहे, काही मोस्टली सिमेंट कोट्स आहे आता सध्या. म्हणजे मोस्टली सिमेंट कोट आहे आता. ते टारकोटचीच मजा तुम्हाला मला अशी सांगायची होती. त्या काळात म्हणजे आमच्याकडे तर काय म्हणजे असं शूज बीज नसायचे. सगळे मॉडेस्ट फॅमिलीमधनं आलेले पोरं असायचे, हॉस्टेलचे पोरं असायचे. तर तेव्हा ते 30 रुपयाचे ना टेनिस शूज भेटायचे तेव्हा. 30 रुपयाचे. आणि ते काय व्हायचं की आम्ही ते नवीन बूट आणलं की पहिले 1 आठवड्यातच त्याच्यात खालनं बॉक्स व्हायचं.
2: अरे बापरे.
3: आणि ते फाटून जायचे. मग आम्ही काय करायचो ते मोची गल्लीत जायचो. 10 रुपयाचा त्याला विमान टायरचा रबर बसवायचो. त्याला शिवून घ्यायचो, खेळ मारायचो आणि ते परत 1-2-3 आठवडे चालायचा तो शो. असं करून म्हणजे आम्ही खेळायचो.
2: वाढवायचं
3: आयुष्य वाढवायचं. असं करून म्हणजे आम्ही खेळलो. म्हणजे आत्ताचे जे पोरांना, ठीक आहे, आत्ताचे पोरं खूप म्हणजे हे झाले, त्यांच्या आई वडिलांकडे पैसा आहे, सगळं आहे, खूप त्यांना पॅराफर्नेलिया लागतं, खूप जास्ती गोष्टी लागतात, नाही का? पण जे बेसिक गोष्टी आहे म्हणजे त्याच्याकडे आपण जास्ती फोकस द्यायला पाहिजे.
2: म्हणजे तुम्ही सुविधा, अल्प सुविधा असताना तुम्ही त्याच्या वर गेलो
3: हे
2: विशेष आहे.
3: हा म्हणजे ते तो काळच तसा होता. म्हणजे काय ना, सायकलीवर यायचं, चार चार चक्र आम्ही सायकलीवर मारायचो कॉलेजला, सकाळी प्रॅक्टिकल करायचो, मग थिअरीला यायचो, मग परत घरी जायचो, मग जेवण करायचो, मग परत खेळायला यायचो.
2: एवढी तपश्चर्या केली.
3: हा, हे सगळ्यांचंच म्हणजे असा पॅटर्न असायचा तेव्हा.
2: अरे मोबाईल वगैरे काही नसतं,
3: काही नसतं, टीव्ही पण नव्हते तेव्हा. कुणाचे फार एक दोन घरात टीव्ही असायचे तेव्हा, म्हणजे नाही का. बाकी काय, एंटरटेनमेंट खेळणं म्हणजे एंटरटेनमेंट. आणि तो काळ असा होता की नगर कॉलेज पुरा भरलेला असायचा ग्राउंडनी. एका कोपऱ्यात व्हॉलीबॉल, त्या साईडला बास्केटबॉल, पलीकड खो खो. ते आपल्या निर्मल थोरात होते, ते तुम्हाला माहितच असेल. पलीकड ते खो खो, अशोक पितळे, निर्मल थोरात, असे ते सगळे लोक तिथं, सिनियर चपळगावकर, ते हे सगळे तिथं खो खो खेळायचे. आणि मग इथं कबड्डी चालू होती, इथं क्रिकेट, त्या क्रिकेटच्या शेजारी पलीकडनं मग हॉकी, फुटबॉल, लेडीज क्रिकेट. तेव्हा लेडीज क्रिकेट आपला एवढा चांगला होता त्या काळात 1979-80 मध्ये, की आपले नगरचे 7 मुली महाराष्ट्र स्टेट टीम कडनं खेळायचे. इतका भारी होता तो म्हणजे स्टेट क्रिकेट. तेव्हा आपले रहीम सर होते, त्यांनी ते मुलींची टीम बनवली होती. तर ते खूप चांगला म्हणजे
2: मैदान भरलेले
3: भरलेले असायचे, आणि इतकं चांगला वाटायचं, आणि खूप चांगला होता. आणि ते जे दळणी
2: सर्व खेळांच्या भरलेले
3: सगळे, टेनिस म्हणा तुम्ही, आतमध्ये टेबल टेनिसचा हॉल म्हणा, म्हणजे नंबर लावा लागायचे तिथे.
2: म्हणजे नंबर लागायचा नाही परिस्थिती.
3: तर तेव्हा अभय मुत्ता, धनेश भोगावत, हे सगळे म्हणजे टेबल टेनिसचे खूप प्लेअर होते. माझा एक मित्र होता दीपक पुजारा, ते खूप चांगले खेळायचे. म्हणजे सगळे म्हणजे खूप हे चांगला होता ग्राउंड, म्हणजे एकदम मजा असायची. आणि ते जे आपले स्वयंसिद्ध कॅन्टीन होती तिथंच, ते दळवी तात्या होते, तर ते काय करायचे, मोठे मोठे असे रेकॉर्ड घेऊन यायचे आणि ते रेकॉर्ड वाजवायचे. आणि ते नेहमी मला विचारायचे, वेदपाल नवीन कोणता पिक्चर आला, मी कोणता रेकॉर्ड लावू. मग ते जोरात लावायचे, म्हणजे सगळे प्लेअर लोकांना ऐकू जायचं. ते प्लेअर लोकांसाठीच लावायचे. म्हणजे
2: फेमस,
3: हा चटणीवाडा फेमस. असं करून ते म्हणजे आमचे खूप चांगले दिवस होते. म्हणजे आम्हाला असा घरी जाऊशीच वाटायचं नाही, असं वाटायचं की ग्राउंडवरच राहावं.
2: अरे बाबा, एवढी एकदम आनंदी
3: आनंदी आयुष्य होता. आणि जेव्हा आपला टेस्ट मॅच असायचा, आम्ही कॉमेंट्री ऐकायचो आणि लेक्चर नाही करायचो. आणि आमचे प्रोफेसर लोक पण इतके भारी होते, ते असं आम्हाला कधी त्यांनी विचारलं नाही, तू लेक्चरला का नाही आला. तर ते जाता जाता फक्त एवढं विचारायचं, अरे वेदपाल स्कोर काय झालं, ते स्कोर विचारून निघून जायचे.
2: तुम्हाला एवढी खेळाची आवड होती की तुम्हाला पाहिलं की कोर्चेच विचार टाकायचे. म्हणजे एकदम मस्त दिवस होते,
3: खूप चांगले दिवस होते. आणि नंतर मग कॉलेज लाईफ संपला.
2: बरं, तुम्ही ते याच्यामध्ये सांगत होता, ते मुंबई टीम बरोबर तुमची मॅच झाली.
3: हा मॅच झाली, तर तिथं फक्त माझा हायेस्ट स्कोरिंग झाला होता.
2: बरं,
3: आम्ही हारलो होतो आणि शेवटी ती टीम फायनल जिंकली.
2: तुम्ही फायनलला, आपण नगरची टीम फायनलला,
3: फायनलला नाही गेली, आम्ही आधीच हारलो. पण ती जी दुसरी टीम होती ज्यांच्याकडनं आम्ही हारलो, ती फायनलला गेली.
2: अरे बापरे.
3: आणि त्या काळात असं असायचं की पहिले जे फायनल जी टीम खेळायचे, दोन टीम आणि जे विनर रनर अप, त्यांच्यातच ते प्लेअर स्टेट टीमला सिलेक्ट करायचे. हा, तर ते म्हणजे आम्हाला काही असं मला माहित होतं की माझी हायेस्ट शूटिंग झालेली असली तरी ते काय आपल्याला एवढं कन्सिडर नाही
2: संधी मिळणार नाही.
3: हा, तर मग मी डोक्यात एकच ठेवला की बाबा ठीक आहे, आपला नाही सिलेक्शन झाला तरी हरकत नाही, पण याच्यानंतर टीम असे बनवायचे आपले सगळे नगरचे की नगरची टीम जिंकली तर आपले पोरं पुढे जातील, हे मला तेव्हा कळलं. हा, नंतर मग मी थोडे एक दोन वर्ष भाऊसाहेब फिरोदियाला कोचिंग केली.
2: नाही, आंतरविभागीय स्पर्धा होत्या बास्केटबॉलच्या कॉलेजच्या, त्याच्यातही तुमचं विनर होती नगर कॉलेज.
3: मी नगर कॉलेजची टीम विनर होते, ते कायम विनर असायची.
2: किती वर्ष तरी तुमच्या काळात?
3: आता मी 5 वर्ष तर मी खेळलो ना ग्रुप्स,
2: एफ आय पासून
3: तर नंतर पण मी एमबीएल ऍडमिशन घेतली होती. तर मग 4-5 वर्ष खेळलो मी. हे माझा म्हणजे ह्याचा टेन्युअर संपलं तर मग मी 83 मध्ये इकडं भाऊसाहेब फिरोदियाला कोचिंग सुरू केली. ते मुत्ता मॅडम होते, ते माझ्या खूप मागे लागले, म्हणे वेदपाल तू येत जा इथं आमच्या मुलांना शिकव थोडासा. त्यांनी माझा गेम बघायचे आणि आम्ही नेहमी भाऊसाहेब फिरोदियाला हरवायचो. 2 वर्ष मग मी तिथं त्यांना शिकवायला गेलो, म्हणजे 2 वर्ष कोचिंग गेली.
2: कॉलेज संपल्यानंतर
3: 83 ची गोष्ट आहे. म्हणजे माझा म्हणजे जस्ट लग्नाचे एक वर्ष आधी आणि लग्नाचे एक वर्ष नंतर.
2: अरे बापरे.
3: तर असे राजेंद्र ससे असे बरेच प्लेअर होते जे त्या काळात तिथं निघाले. राम नाटे हे ते सगळे प्लेअर
2: त्या जुने खेळाडूंचे काही सांगा ना नगरचे.
3: हा नगरचे. आता हे सगळं कसं झालं की हे 83-84 गोष्ट झाली आणि मग 83-84 लाच मी म्हणजे नगरची आपली गर्ल्स टीम होती त्यांचाही मी म्हणजे त्यांनाही मी शिकवायचो. त्याच्यात माझी मेहुणी खेळायची आणि त्या मेहुणी बरोबर त्यांचे म्हणजे प्रिया देशमुख तिचे बरोबर तिची जे मैत्रिणी होते सगळे शमी शर्मिला दाबोलकर नंतर मग साधना गुंदेचा निलिमा टोक्शिया हे खूप चांगले प्लेअर होते आणि मी त्यांना खूप म्हणजे त्यांना प्रशिक्षण द्यायचो आणि चांगली टीम बनवली होती. आणि मग मी ती टीम घेऊन गेलो म्हणजे इंटर डिस्ट्रिक्ट मुंबईला.
2: अरे बापरे.
3: तर मुंबईला इंडियन जिमखानेला म्हणजे आमचा म्हणजे मॅच लागली आणि मॅच लागली ते आमच्या ग्रुपमध्ये ठाणे होती आणि ठाणे म्हणजे मागची वेळची सेमीफायनल टीम होती जी सेमीफायनल पर्यंत पोहोचलेली होती. त्या टीम मध्ये दोन बहिणी होते गौरी आंग्रे आणि वैशाली आंग्रे ते स्टेट प्लेअर होते. त्यांच्या बरोबर आमची पहिली मॅच लागली तर आमच्या मुली थोडेसे जरा घाबरले नाही का सर इतकी भारी टीम आहे असं तसं. मग मी म्हटलं अरे काही नाही तुम्ही बिंदास खेळा मी तुम्हाला बरोबर खेळतो फक्त मी जसं सांगेन तसं खेळा. आणि मला प्रत्येक प्लेअरचा माहिती होता की बाबा कोण चांगला डिफेन्स करतो कुणाची शूटिंग चांगली आहे कुणाची पासिंग चांगली आहे तर त्या हिशोबाने मी यांना खेळवला आणि खेळवला तिथं. आणि रागिनी आणि मुले म्हणून पण होती डॉक्टर अनबुलेंची मुलगी ती पण खेळायची. मग आम्ही गेलो तिथं खेळायला आणि काय झालं की एक मिनिट फक्त राहिला होता बर का आणि तेव्हापर्यंत एक पॉइंट लिडिंग होते ठाणे. आणि आमचे जे होते निलिमा टोक्शिया आणि माग प्रिया देशमुख हे म्हणजे डिफेन्स म्हणजे डिफेन्स हे सोडायचेच नाही त्यांचे ते दोन्ही बहिणींना. आणि हे बाकीचे तिघं हे खूप पुढं चांगले अटॅक करायचे. आणि मग काय झालं ते रागिनी पडली एक मिनिट असताना आणि तिला खूप अशी इंजरी झाली म्हणजे तिचा गुडघाच हे झाला गुडघ्यावर इंजरी झाली आणि तिला आम्हाला बाहेर काढावं लागला आणि एक सबस्टिट्यूटला आम्ही टाकला. आम्ही घाबरलो म्हटलं आता आपण एक पॉइंटने हारतोय आणि शिवाय ही आमचा चांगली प्लेअर मागची हे गेली. तर ऍक्च्युली काय झालं मग ते शेवटचा म्हणजे लास्ट 3-4 सेकंड राहिले होते तर तेव्हा आपले प्लेअरनी शॉट घेतला म्हणजे शर्मिला डाबोलकरनी आणि तो शॉट बोर्डला लागला आणि ही टोक्शिया याचे डी टॉपवर उभी होती तिच्या हातात बॉल आला. बॉल आला आणि तिने फेकला आणि फेकला आणि विसल वाजली आणि विसल वाजली पण तो फेकला बॉल गेला आतमध्ये. गेला आतमध्ये तर आपल्याला 2 पॉइंट मिळाले म्हणून आम्ही 1 पॉइंटने जिंकलो विनर झालो. आणि त्या सगळ्या ठाण्याच्या मुलींचे तोंड उतरले सगळं म्हणजे काही विचारू नका. आणि आम्ही नुसता म्हणजे आपल्या मुली नुसते उड्या मारायला लागल्या ग्राउंड मध्ये
2: म्हणजे बलाढ्य टीमला हरवलं.
3: हो हो बलाढ्य म्हणजे तो क्षण आम्ही कुठलीच मुलगी आणि मी पण कधी विसरू शकत नाही. आणि मुख्य म्हणजे तो जो टुर्नामेंट होता ते थम्सअपनी स्पॉन्सर केला होता आणि थम्सअपनी स्पॉन्सर केला होता त्यामुळे मग काय झालं आपले टीम सगळे जिंकले. मग आपल्या मुलींनी ते थम्सअप घेतले असे असे हलवले आणि असे उडवलं थम्सअप. आणि ते थम्सअप उडवल्यामुळे काय झालं की ते थोडासा थम्सअप जाऊन ते दुसरे टीमचे अंगावर त्यांच्या काही मुलींच्या ड्रेसवर पडलं ते. मग तिथे थोडासा वादावादी झाली असं तसं. हा पण मुली इतके आनंद झाले ते मला उचलून उचलून वर फेकायला लागले नाही का. म्हणे बाकीचे पण सगळे येऊन कॉंग्रॅट्स म्हणायला लागले म्हणे खूप चांगला म्हणजे खेळवला तू म्हणजे इतके म्हणजे अशी टीमला तू हरवला म्हणजे कॉंग्रॅट्स वगैरे मध्ये असं करायला लागले. तर तो क्षण म्हणजे रात्रीची वेळ होती आणि जबरदस्त म्हणजे अविस्मरणीय म्हणजे हे मुलींसाठी पण आणि हे पण मग आमचा ते दुसरा लगेच आम्हाला हे करायचं होता की हिचा गुडघा हे झालेला होता ना. तर मग मी ते जे रेफरिंग करत होते आत्ताचे जे आमचे सेक्रेटरी आहे गोविंद मुथू कुमार म्हणून त्यांचे वडील ते रेफरी करत होते ते म्हणजे एशियन गेम्सला पण त्यांनी रेफरिंग केली होती. मग ते त्यांना मी रिक्वेस्ट केली मग त्यांनी बिचारीने स्वतःची कार काढली. मग आम्ही रागिनीला घेतला हे दोन मुली घेतले माझ्या बरोबर आणि आम्ही त्यांना तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो. मग तिला ते तिथं तिला गुडघ्यात एस्पिरेट करून ते तिला थोडासा हे काहीतरी क्रिया केली तिची आणि मग तिला परत घरी आणलो. असे बरेच म्हणजे वेगवेगळे आमचे
2: हे पुढं काय परफॉर्मन्स होता.
3: हा नाही पुढं मग आमची दुसरी जी मॅच होती ना ठाण्याला तर आम्ही मारला आणि दुसरी मॅच पण आपण जिंकलो.
2: अरे हा
3: कॉन्फिडन्स वाढला पण मग पुढं आम्ही नाही जाऊ शकलो कारण की ते 5-5 टीम असायची. आम्ही 2 मॅच जिंकलो आणि 3 हारलो. त्याच्यामुळे मग म्हणजे आम्ही पुढचे क्वालिफाय नाही झालो म्हणजे ते 16 बाद फेरीला जे प्री क्वार्टर फायनल म्हणतो ना त्याच्यासाठी नाही झालो पण बाकीचे चांगला परफॉर्मन्स झाला मुली चांगले खेळले म्हणजे फर्स्ट वेळा नेला आणि फर्स्ट वेळा त्यांनी म्हणजे एवढे भारी टीमला हरवला म्हणजे हे मग असे हे मुली आठवण खूप छान मग मी काय केलं की बाबा म्हणजे 2-3 वर्ष मग मी तिथं खेळलो नगर कॉलेजला आणि मग आम्ही म्हणजे राहायला इकडे आलो होतो भुतकरवाडी तर भुतकरवाडीत राहायला आल्यानंतर काय झालं मी जायचो नगर कॉलेजलाच खेळायला रोज संध्याकाळी तर मला एकदा दिनुभाऊ सर भेटले मेजर दिनुभाऊ ते म्हटले अरे वेतपाल तू एवढे लांब कशाला जातो खेळायला आपला इथं सारडा कॉलेजचा ग्राउंड आहे नाही का इथं खेळत जा आपले पण मुलं तयार होतील मग मी पण विचार केला खरं इतके आपण ट्रॅफिक मधनं तिकडे एवढे लांब जातो रोज म्हटलं बघू आपण इकडे सुरू करून कारण की तेव्हा सारडा कॉलेजला मडकोटच होता मग मी म्हटलं सरांना ठीक आहे सर मी येतो मग मी इथं सुरुवात केला 87
2: काहीतरी
3: 87 नाही ते आधी 87 मी हे सुरू केला आमची पहिली बॅच मी सुरू केली म्हणजे नाही का बास्केटबॉलचे तर इथं सारडा कॉलेजला कसं असायचं का अर्धा तास आमचा पाणी मारणं आणि रोलिंग करणं याच्यात जायचं म्हणजे पहिले 15-20 मिनिट आम्ही पाणी मारायचो ते पुरे ग्राउंडला मग रोलिंग करायचो आणि त्याच्यानंतर मग आम्ही खेळायला सुरुवात करायचो पण खेळणं पण कसं की पहिले 15-20 मिनिट तुम्ही सगळं ड्रिबल करणार मग ते लेअप शॉट्स मारणार आणि त्याच्यानंतर एक 10 मिनिटाचा गेम खेळायचो म्हणजे पहिलेपासून असं त्यांना शेड्यूल ठरवून दिला की तुमचा हे प्रोटोकॉल असणार बापरा रोज हे करायचं असं तर कधी मला उशीर व्हायचा ड्युटीवरनं येताना मी यांना सांगून जायचो की ते तुम्ही
2: एमआयडीसीला
3: हा मी होगनस इंडियाला सर्व्हिसला होतो आणि
2: कॉलेज झाल्यानंतर सर्व्हिसला
3: लगे 1980 लागलो मी माझा कॉलेज बीएससी संपली ना दुसऱ्या दिवशी मला नोकरी मिळाली सेकंड डे पासून मी नोकरीला लागलो आणि हे नोकरी करून करायचो
2: नंतर तुम्ही संध्याकाळी मात्र मोकळे व्हायचे तर बास्केटबॉलला
3: यायचो तर जवळपास 87 गोष्ट आहे आणि मग आम्ही दिनुभाऊ सरांच्या घरी जायचो 88-89 तेव्हा मला आठवतो तेव्हा गिरीश म्हणजे लहानच होता म्हणजे तसं लहान नाही म्हणता येणार पण लहान होता पण त्यांनी मला आठवतो की इतकं चांगलं त्यांनी 2 मुलं घेऊन त्यांनी घरातच हे त्याचा स्टार्ट केला आहे स्नेहालाय हा तर ते 2 मुलं ते मला सगळं आठवत म्हणजे सर गिरीश त्याची हे बघून म्हणजे आम्हालाही अभिमान वाटायचं की बाबा कसं तो म्हणजे गरिबांसाठी इतकं चांगला काम करतोय घरी ठेवतोय असं तसं आणि मॅडम जे होते म्हणजे गिरीशी आहे तर ते पण खूप कोऑपरेटिव्ह होते इतके चांगला म्हणजे ते सगळं करू द्यायचे आम्ही नेहमी गेलो नाही का चहा हे ते आणि करडी लेसर होते इथे आपले सारडा कॉलेजला तर असं करून आम्ही पहिल्या वर्षी एक टीम तयार केली पण पहिल्या वर्षीचे पोरं जेव्हा गेले पास आउट झाले तर मग दुसऱ्याला काय करायचं तर मी काय करायचो आधीपासूनच जरा स्काउटिंग स्टार्ट केला तर मी काय करायचो की कोणी असं उंच मुलगा दिसला ना तर करडीले सरांना सांगायचो की विचारा याला हा बास्केटबॉल खेळायचा तर असं आम्ही धरून धरून आणायचो तर त्याच्यात संजय ढोणे म्हणून प्रताप परदेशी हे सगळे कसे होते की उंच होते आणि यांना आम्ही धरून धरून आणून तिकडे शिकवला की या तुम्ही बास्केटबॉल खेळा म्हणून आणि मग असे प्लेयर तयार केले आणि काही प्लेयर आम्ही असे तयार केले की ज्यांच्याकडे फिटनेस होता ते दुसरा गेम खेळायचे पण मग त्यांना त्या दुसऱ्या गेम मधनं की बाबा तुम्ही हे पण खेळा असं करून संजय वैकर तो व्हॉलीबॉलचा प्लेअर होता त्यांना तिथून आणला उबेद शेख हा बॉक्सिंगचा होता त्याला बास्केटबॉलला असं करून करून

0: जातीन तो सगळ्यांना चहा पाजणार असं रोजचा आमचा कार्यक्रम असायचा. तर आम्ही रोज सारडा कॅन्टीनला जायचो आणि मग ज्यांनी कमी शॉट मारलेले असतील तो चहा द्यायचा सगळ्यांना. म्हणजे छान दिवस होते असं हे करून. आणि मग सरांनी आज दिनभाऊ सर म्हटले की आपण असं करू आता एपीई स्टार्ट करू. मग 89 मध्ये आम्ही अकॅडमी ऑफ फिजिकल एज्युकेशन सारडा कॉलेजला स्टार्ट केला. तर त्याच्यात मग काय सगळे गेम्स असायचे कारण की इथं सारडा कॉलेजला जेव्हा हे राजेश भालसिंग सर हे जिमनॅस्टिक काही मल्लखांबचे होते ते सुवर्ण कळमकर नंतर आपला तो गायकवाड रंजन गायकवाड शिंदे नंदे शिंदे हे सगळे डॉक्टर म्हस्केंचे मुली होते हे सगळे म्हणजे हे खेळायचे. गव्हाणे सिस्टर्स होते दोन हे सगळे म्हणजे मल्लखांब हे सगळं खेळायचे. आणि जिमनॅस्टिक्स खोखोला रवींद्र बाले कटारिया हे सगळे खोखोचे प्लेअर होते. त्यांना तिथून आम्ही बास्केटबॉलला पण आणला होता. तर असं करून मग ते आम्ही एपीई स्टार्ट केली. एपीई म्हणजे आम्ही काय करायचो एक दीड महिन्याचा कॅम्प घ्यायचो दर उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे लहान मुलांना म्हणजे एक तिसरी चौथी पासून तर 10वी 12वी पर्यंतचे मुला मुलींसाठी आम्ही कॅम्प घ्यायचो. तर त्या कॅम्पला माझे दोन्ही मुलं असायचे म्हणजे पहिले तर माझा म्हणजे दोन्ही नाही म्हणजे हर्षू असायचा पहिले स्टार्टिंगला
1: आणि हर्षवर्धन म्हणजे
0: हर्षवर्धन डॉक्टर हर्षवर्धन तर त्याला त्याला पण मग इंटरेस्ट आला. मग तोही बास्केटबॉल म्हणजे हळूहळू खेळायला लागला एपी नंतर. पण तेव्हा तो जिमनॅस्टिक वगैरे करायचा हा तर स्विमिंग करायचा जिमनॅस्टिक करायचा. तर असं करून ते त्याला म्हणजे आम्ही रोज घेऊन जायचो आणि सगळे पॅरेंट्सना पण असं वाटायचं की आपले मुलं याला गेले की चांगली गोष्ट आहे. मग आम्ही त्यांच्यासाठी काय करायचो की एक रविवारी ट्रेकिंगला घेऊन जायचो एक रविवारी स्विमिंगला एक रविवारी मॅरेथॉनला असं करून तो कॅम्प घ्यायचो आम्ही आणि सगळ्यांना खूप चांगला फिटनेस डेव्हलप करायचो. मग आम्ही लेक्चर्स घ्यायचो त्यांचे एखादे संडेला संध्याकाळी की बाबा फिजिकल फिटनेस कसं ठेवायला पाहिजे प्लेअरनी काय खायला पाहिजे न्यूट्रिशन कसं असायला पाहिजे मग असं ते त्यांना आम्ही हे पण सांगायचो. तिथं फक्त एक तीन चार वर्ष आम्ही कॅम्प चालवला. हा पण 92 असं झालं की मिसेस आणि मी सकाळचा संडे होता आणि सकाळची वेळ होती म्हणजे तेव्हा आम्हाला हे करायचं होतं म्हणजे कॅम्प सुरू करायचं होतं आणि मिसेस प्रेग्नेंट होते तर त्यांना थोडासा त्रास व्हायला लागला.
1: बर
0: तर लगेच मला निरोप आला की असं असं मिसेसना त्रास होत. तर आम्ही मिसेस पण येणार होते पण मग आम्ही लगेच तिथनं मी घरी गेलो परत आणि माझ्याकडे तेव्हा TVS 50 होती. मग ते TVS 50 घेऊन मी मिसेसला घेतलं आणि बाळासाहेब देशपांडेला नाव टाकलेलं होतं. मग तिथंच मी घेऊन गेलो आणि सकाळी 9:30 मिसेसची डिलिव्हरी झाली. सांगायचा उद्देश हे की बाबा म्हणजे हे असून सुद्धा आम्ही म्हणजे ग्राउंडवर ना तिकडे जावं लागलं तिकडे जावं लागलं आणि त्याचा बेनिफिट असं झाला की म्हणजे माझी मुलगी जन्मली आणि ती मुलगी माझी आता म्हणजे मृणाल म्हणून तर तिला माझ्यासारखाच म्हणजे बास्केटबॉलचा एवढा वेळ आहे की तिने इथं बी इंजिनिअरिंग केला आणि नंतर बी इंजिनिअरिंग करून नंतर ती स्टेट्सला गेली. तिथं तिनं तिथं MS स्पोर्ट्स मॅनेजमेंट केला नंतर MBA केला आणि ती आता मोठ्या एका कंपनी स्पोर्ट्स कंपनीसाठी काम करते आणि सगळे जे NBA टीम्स आहे न्यूयॉर्कमधले तर ते त्यांचा बराच मॅनेजमेंट बघते आणि त्या NBA प्लेयर्स बरोबर ती खेळते. म्हणजे तिला इतकं आवडतं बास्केटबॉल की म्हणजे आपण म्हणतो ना
1: करिअर केलं
0: करिअर केलं आणि पुरे फॅमिली ट्रेडिशन
1: म्हणजे तुमची पुढची पिढी चालवली
0: आणि आमचं म्हणजे आमच्या घरी सगळे बास्केट म्हणजे सगळ्यांना वेळ लागला बास्केटबॉल. माझा मेहुणा होता तो जज आहे गणेश देशमुख तर तो सुद्धा यायचा त्याचे सगळे मित्र यायचे साडा कॉलेजला सगळे त्यांना मी शिकवला माझे बहीण भाऊ सगळे त्यांच्या मुलांना त्यांना सगळ्यांना शिकवला. आणि आत्ता सुद्धा आम्ही दरवर्षी काय करतो एक मॅच घेतो म्हणजे आमच्या घरी फॅमिली दिवाळीच्या वेळेला हा फॅमिलीचे मॅचेस हा म्हणजे कसं बहिणी आणि बाकी म्हणजे मुलींचे नवरे ते सगळे एका साईडला म्हणजे ज्यांचं आडनाव तन्वर नाही ते तन्वर वर्सेस नॉन तन्वर अशी एक मॅच घेतो स्पर्धा घेतो आम्ही आणि दरवर्षी खेळत असतो. आम्ही आधी सारडा कॉलेजला खेळायचो आणि नंतर मग आता आपण इथं ग्राउंड बनवलंय जॉगिंग ट्रॅकला तिथं खेळतो असं वेगवेगळे याच्यावर अशी आमची मॅच असते कारण की आमचे सगळे फॅमिली एक आमचा फॅमिली गेमच आहे ते हो वर्ष दिवाळीच्या वेळेला सगळे सुट्टीला आलेले असतात मग एक मॅच ठरवतोच आम्ही तिथं
1: म्हणजे पार सगळ्या नसा नसत बास्केटबॉल
0: बास्केटबॉल हो
1: अरे वा वा वा मग तुम्ही मैदानांना पण मदत केली ना.

0: आता 87 हा मी ते सांगतो आता आपण 88 काय झाला मग हे सगळं झालं ते मुथ्था मॅडम तिकडचे सर ते काही सोसायटी मुलं मुली आपल्याकडे खेळायला यायला लागले की चांगले कोचिंग करतात तुमचा गेम चांगला होईल तुम्ही तिथं जात जा खेळायला. मग आम्ही काय करतो आम्ही मी भुतकरवाडीतच राहायचो तर मग मी 89 मी क्वालिफाय झालो महाराष्ट्र स्टेटचा पहिला पंच झालो हा नगर जिल्ह्यातला फर्स्ट पहिला आलो अख्ख्या स्टेटमध्ये आणि परीक्षा पास होऊन मग मी पंच झालो. मग मी असं ठरवलं आपले सगळे इथनं पण सगळे प्लेयर लोकांना गेम्स तर पाहिजे पण त्याच्यात त्यांचे रुल्स हे सगळे माहिती पाहिजे नाही तर काय होतो आपल्याला रूल माहिती नसला तर डिसएडव्हान्टेज होतो आपल्याला कळत नाही तो रेफरी काय
1: वाजवतोय ना बास्केटबॉलची पंच परीक्षा उत्तीर्ण झाली
0: हो हो हो
1: राज्य पातळीवर
0: येस येस येस. आणि मग मी काय विचार केला की आपण यांनाही आपण शिकू की रूल्स सगळे त्यांना यायला पाहिजे प्लेअरला गेम तर चांगला पाहिजेच पण त्यांना रूल्स पण पाहिजे. मग मी काय करायला लागलो की दर रविवारी माझ्या घरी क्लिनिक घ्यायला लागलो. मग सगळे मुलं मुली यायचे 10 आणि 10 येऊन त्यांना 1 मी क्लिनिक घ्यायचो. मग त्यांना दर संडेला तिथंच नाश्ता चहा त्यांना घरीच मिसेस बनवायचे ते सगळे कधी इडली कधी असं हे करून मग आम्ही म्हणजे त्यांचे क्लिनिक घ्यायचो. त्यांनी काय व्हायला लागलं की ते सगळ्यांना ते रूल्स प्रॉपरली कळायला लागले आणि मग काय काय पुढं जाऊन रेफरीज पण झाले म्हणजे याच्यामुळे त्यांना एकदम कॉन्फिडन्स आला की आपल्याला सगळे रूल्स माहिती आहे आणि त्यांचे गेम पण इम्प्रूव्ह व्हायला लागले की हे याच्यामुळे तसं तर हे असं म्हणजे तेव्हाचे दिवस होते की घरी म्हणजे आपण आपले एक्सपेन्सेस आपले पॉकेट मधनं करून सगळ्यांना पण गेमचा प्रचार व्हावा चांगली टीम व्हावी हे उद्देशाने आपण हे प्रयत्न होता. नंतर मग आपण म्हणजे हे 88 याला झाले आणि 93-94 मग आपण म्हणजे दरवर्षी इंटर डिस्ट्रिक्टला जायचो तिथं टीम्स घेऊन बरेच म्हणजे सगळ्यांना दरवर्षी कोणी ना कोणी प्लेअर एखादा लागायचा कोणी चांगला खेळायचा असं हे सगळं करू. मग 89 आम्ही काय केलं होतं पोलीस हेडक्वार्टरला तेव्हा प्रकाश पवार साहेब होते डीएसपी त्यांनी सांगितलं मला त्यांना कळलं की असं असं सर आहेत मग त्यांनी मला बोलून घेतलं आणि ते म्हटले आपल्याला खूप चांगला ग्राउंड करायचं आहे लाईट पण बसवायचे तुम्ही मदत करा. मग ते पोलीस हेडक्वार्टरचं मी काय केलं मग तिथं फ्लड लाईट्स बसवले ते ग्राउंड खूप चांगला केला. पोलीस टीमला मी 2-3 कोचिंग केलं आणि ते डीएसपी जे होते प्रकाश पवार साहेब ते सुद्धा स्वतः खेळायला यायचे आमच्या बरोबर रोज. नगरला आम्ही एक फार मोठी ट्रॉफी भरवली फ्लड लाईट मधली फर्स्ट फ्लड लाईट मधली ट्रॉफी वैभव ट्रॉफी म्हणून. आपले माझे मित्र होते माझे क्लासमेट पण होते अरुण काका जगताप तर मग मी त्यांच्याकडे गेलो त्यांना सांगितलं असं असं आम्ही वैभव ट्रॉफी त्यांचा तेव्हा हॉटेल नवीन झाला होता वैभव च्या नावाने मग आम्ही काय केलं ट्रॉफी भरवली वैभव ट्रॉफी म्हणून. मग त्यांनी मला मुंबईहून ते म्हटले काळजी करू नको चांगले ट्रॉफ्या घेऊन येतो ते मुंबईला जाऊन ते असे 2 मस्त ट्रॉफ्या आणले त्यांनी विनर राहणार. मग आम्ही ते टुर्नामेंट भरवली 89 त्याचे आम्ही विनर झालो आणि मग चांगले म्हणजे टुर्नामेंट झाले ते 89 म्हणजे मग मी 2 तिथं कोचिंग वगैरे करायचो. पोलीसची पण चांगली टीम तयार केली ते नाशिक रेंजचे जे त्यांचे मॅचेस असतात ते विनर व्हायचे 3-4 पुढचे 4-5 ते विनर व्हायचे इतके चांगले ते टीम तयार केली. आणि इन द मीन टाईम मग आम्ही आर्मीचे पण रेजिमेंटल मॅचेस असायचे त्यांचे इंटर रेजिमेंटल. आता हे माझे पोरं तयार झालेले होते त्यांना सगळ्यांना रेफरीज बनवलं होतं मी क्लिनिक घेऊन तर मग त्यांना घेऊन मी आर्मीचे मॅचेस कंडक्ट करायला जायचो म्हणजे टेबल ऑफिशियल्स फ्लोर ऑफिशियल्स ते सगळं ऑफिशिएटिंग करायचो. आणि मग एमपीकेबीला आम्ही जायचो ते कृषी विद्यापीठ ते बोलून घ्यायचे मग तिथले सगळे मॅचेस आम्ही कंडक्ट करायचो कधी आम्हाला ते सिलेक्टर म्हणून बोलवायचे कधी ऑफिशिएटिंगला आमची टीम बोलवायची म्हणजे असं आम्ही सगळीकडे जायचो. म्हणजे तसं बघितलं तर नगरला आणि संगमनेरला हे 2 ठिकाणीवरच बास्केटबॉल खूप चालायचा कारण की संगमनेरला तर एक काळ असा होता की नगरपेक्षा जास्ती क्लब होते. तिथं जे आपला न्यू आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज होता तिथं 2-3 सर जे होते धर्म सर करवंदे सर सांगले सर तर हे यांनी इतकं इंटरेस्ट घेतला होता तिथं चांगला ग्राउंड केला होता आणि खूप क्लब्स बनवले होते. तर आम्ही तिथे एक ते ट्रॉफी भरवायचे सावजी पवार ट्रॉफी तर ते खेळायला आम्ही कायम जायचो म्हणजे मुलांची टीम मुलींची टीम असं घेऊन जायचो आणि भरपूर मॅचेस खेळलो होते. तर एक असेच मॅचेसला आम्ही गेलो होतो तिथं आणि जाताना काय आम्ही एसटीने जायचो ते कन्सेशनवर घेऊन एसटीनेच परत यायचो, पण एसटीत पण धिंगाणा करत जायचो असा नाही का, गाणे म्हणत हे करत ते करत असं. तर डॉक्टर करंदीकरांची मुलगी होती मानसी करंदीकर, म्हणजे एकदा पुणे युनिव्हर्सिटीने ते महिलाचे जे टुर्नामेंट्स असतात त्याला मला सिलेक्टर म्हणून नेमला होता. तर मी ते हुजूर पागाला गेलो होतो पुण्याला, मग तिथे मॅचेस झाले होते, तर तिथं ते मानसी करंदीकरचं सिलेक्शन झालं होतं आणि मग ती स्टेट खेळून आली. हा, तर आणि एकदा पुणे युनिव्हर्सिटीने पण मला हे केला होता त्यांची युनिव्हर्सिटी टीमचा सिलेक्टर म्हणून. तेव्हा हा, तर तेव्हा एक बलजीत कौर होती भिंगारची, राणा सरांचे बहीण होती, तर तिचा सिलेक्शन झाला होता. आणि मग 93 मला पुणे युनिव्हर्सिटीने स्पेशलिस्ट म्हणून नेमला होता. म्हणजे हे जे फिजिकल डायरेक्टर्स असतात जितके कॉलेजेस आहे पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर, त्यांना फिजिकल फिटनेस आणि न्यूट्रिशन याच्यावर मला त्यांना शिकवायचा होता, लेक्चर द्यायचा होता, असा ओरिएंटेशन प्रोग्राम होता 2 दिवसाचा. तर मी नाशिकला गेलो होतो KTHM कॉलेजला, तिथं राहिलो. आणि लकीली माझे जे रूम पार्टनर होते ते आपले योग गुरु BK अय्यंगर सर, ते माझे बरोबर होते 2 दिवस. मग आम्ही खूप गप्पा मारले, खूप मजा आली मला,
1: वेगळा अनुभव आला.
0: हा, खूप चांगला अनुभव आला. त्यांची लाईफस्टाईल बघून एकदम म्हणजे वेगळा हे वाटलं त्यांना, म्हणजे चांगला शिकवला. त्यांनाही कळलं की फिजिकल फिटनेस काय असतो, फिजिकल फिटनेसला म्हणजे काय कन्सेप्ट असतात. कारण की तेव्हा त्या काळात फिजिकल फिटनेस म्हणजे इतकं लोकांना काय वाटायचं, मी खूप चांगलं पळतोय म्हणून मी फिट आहे असं नसतं. मग मी त्यांना सांगितलं की बाबा फिजिकल फिटनेस म्हणजे 3 गोष्टी महत्वाची असतात. एक तर तुमचं लंग पॉवर म्हणजे स्टॅमिना, दुसरी तुमची फ्लेक्झिबिलिटी, काय करता किती फ्लेक्झिबल आहे लवचिकता, आणि तिसरं तुमचं स्ट्रेंथ. हे 3 गोष्टी असले तर माणूस फिट असतो. एखादा मॅरेथॉन पळत असला तर तो फिट नसू शकतो. तर गेमसाठी हे 3 गोष्टी लागतात. तर हे असं तुम्ही फिट व्हा, तुम्हाला कुठला गेम खेळायचा असेल तर तुम्हाला स्ट्रेंथ पाहिजे, फ्लेक्झिबिलिटी पाहिजे आणि लंग पॉवर पाहिजे, स्टॅमिना असं करून. आणि मग काय त्याच्यासाठी न्यूट्रिशन घ्यायला पाहिजे, कुठले एक्सरसाइज करायला पाहिजे. आणि मग इन द मीन टाइम काय झालं की ते बरेच आमचे प्लेयर लोकांना असे स्पोर्ट्स इंजुरीज होतात, मग ते स्पोर्ट्स इंजुरी झाली तर कसं रिहॅबिलिटेट करायचं त्याला, म्हणजे काय करायला पाहिजे. मग मी थोडासा इंटरेस्ट घ्यायला लागलो स्पोर्ट्स मेडिसिन याच्यात त्याच्यात, फिजिओथेरपी. आणि मग मला एक खूप चांगले हा डॉक्टर पण भेटले, डॉक्टर शारंगपाणी म्हणून होते. तर काही प्रॉब्लेम आला तर मी मुलांना पण त्यांच्याकडे पाठवायचो आणि मी पण जायचो. हळूहळू मला कळायला लागला की बाबा काय असतं, बर्फाचा किती इम्पॉर्टंट रोल आहे स्पोर्ट्स इंजुरीमध्ये हे ते. तर मग हळूहळू माझं ते नॉलेज म्हणजे वाढायला लागलं आणि मी ते अप्लाय करायला लागलो. आणि म्हणजे मला कळायला लागला की फिटनेस हे ते, आणि मी फॉलो करायला लागलो. त्याच्यामुळं म्हणजे देवाचा कृपा आहे की अजून मी म्हणजे आता 68 कंप्लीट होऊन आता 69 लागणार आहे 10-12 दिवसात. म्हणजे अजून मी खेळतो, मला कधी गुडघे दुखत नाही, काय म्हणजे अजून काही प्रॉब्लेम नाही आहे, अजून खेळू शकतो. का, कारण की हे सगळं मी फॉलो केला, डॉक्टर शारंगपाणीचाही फॉलो केला आणि जनरल फिटनेसचे जे रूल्स असतात तेही फॉलो केले. म्हणजे मला खेळायचं होतं म्हणून मी स्वतःला फिट ठेवला. तर ते
1: मैदान कुठली तयार नगर मध्ये सांगा.
0: हा, आता 93 हे झाले. मग मीन टाइम मध्ये काय झालं, आता हे सगळं संपलं, मी बरेच मुलं तयार केले. तुम्हाला फक्त साडा कॉलेजची गोष्ट सांगतो की जे पोरं मी तयार केले तर त्यांनी कमीत कमी 10-12 वर्ष ते पुणे युनिव्हर्सिटीचे दरवर्षी चॅम्पियन्स विनर्स असायचे. हो, ते पुण्यालाही मारायचे दरवर्षी. पोरं पुणे युनिव्हर्सिटी खेळले, म्हणजे संजय ढोणे, नंतर मस्के, सत्यम, वैकर, प्रताप परदेशी, सचिन अगरवाल, हे सगळे पोरं म्हणजे युनिव्हर्सिटी खेळले. तर बरेच पोरं निघाले. मग मलाही ते आनंद आणि समाधान वाटला की आपण तयार केलेली टीम आज ते तो चालू आहे, म्हणजे बंद नाही पडला बास्केटबॉल. छान वाटायचं. आणि मग 2000 इथं सिमेंट कोट झाला बास्केटबॉलला एक. आणि मग काय झालं, माझ्या कंपनीत माझा थोडा प्रमोशन झाला. आणि आधी मला शिफ्ट असायचे तर मी सकाळ संध्याकाळ ऍडजस्ट करायचो खेळायला, पण आता प्रमोशन झाल्यामुळे मला रिस्पॉन्सिबिलिटीज वाढले. आणि मग मला ते जायची वेळ होती 9 वाजता, पण यायची वेळ नव्हती. त्याच्यामुळं मग मला एक 10-12 वर्षा 15 वर्षाचा गॅप पडला. मग मी म्हणजे ग्राउंडवर येऊ शकलो नाही. 13 रिटायर झाल्यानंतर मग मी म्हटलं आता आपण परत हळूहळू सुरुवात करायला पाहिजे.
1: परत तुमची नवीन इनिंग सुरू झाली,
0: नवी इनिंग, सेकंड इनिंग सुरू झाली. काय केलं, मी म्हटलं आधी तर आता आपण राहायला, मी सपकाळ हॉस्पिटलपाशी गेलो 99 म्हटलं आता सावेडी उपनगरात आपल्याला एक सुद्धा ग्राउंड नाही आहे, आपण एक काहीतरी ग्राउंड बनवायला पाहिजे. म्हटलं आपण बघू हे जे जॉगिंग ट्रॅक आहे तिथं मेजर दिनुभाऊ कुलकर्णी क्रीडा मंडलचा जे आपल्या जॉगिंग ट्रॅक आहे तर तिथं आपण एक ग्राउंड बनवू. तर मी एक ऍप्लिकेशन द्यायला म्युन्सिपाल्टीत गेलो. काय झालं नेमकं, तिथं म्युन्सिपाल्टीमध्ये तो माझा एक मित्र होता उबेद शेख, ते भेटला. त्यांनी मला विचारला, अरे वेदपाल सर आप क्या कर रहे इधर. मैं बोला अरे उबेद मेरे को ऐसा ऐसा ग्राउंड बनाने का है तो मैं ऍप्लिकेशन किसको देऊ. तो बोला इधर किधर दे रहे आप ऍप्लिकेशन, इधर आपका कोई नहीं सुनने वाला. बोले इधर देऊ भी मत, तुम सीधा जाओ संग्राम भैया के पास. त्यांनी मला ही आयडिया दिला. मग मी काय केलं, एक ऍप्लिकेशन तिथं त्यांना विचारला. ते म्हटलं, ते मला म्हणाला की ते तिथं एक पोस्टाचा हे असतो, तिथं तुम्ही देऊन टाका, ते तुम्हाला एक्नॉलेजमेंट देऊन टाकतील. तुम्ही एक असंच ऍप्लिकेशन लिहा आणि संग्राम भैयांना द्या. मग मी काय केलं, ते त्यांना देऊन टाकला आणि घरी जाऊन सेम ऍप्लिकेशन लिहिला. संग्राम भैयांकडे गेलो आणि भैयांकडे गेलो तर भैयांना मी भेटलो आणि त्यांना सांगितलं मला असं असं ग्राउंड पाहिजे. मग भैयांचा म्हणजे स्पोर्टसाठी असं आहे की ते मी जसं गेलो आणि त्यांना हे माहीत होतं की मी म्हणजे त्यांच्या वडिलांचे मी क्लासमेट आहे, पण ते मला लगेच म्हटले मी देतो सर तुम्ही काळजी करू नका. मग त्यांनी इमिजिएट 13 लाख रुपये सँक्शन केले आणि ते जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांना त्यांना त्यांना सगळी सांगितलं यांना खूप चांगला ग्राउंड बनवून द्या.
1: अरे वा.
0: आणि मला म्हटले की फक्त सर तुम्ही लक्ष द्या, चांगला बनवून घ्या. मग मी ते कॉन्ट्रॅक्टरला हे केला, कॉन्टॅक्ट केला आणि मी तिथं उभं राहून मग ते ग्राउंड बनवून घेतला. म्हणजे मी 2016 ऍप्लिकेशन दिलं, 3 वर्ष लागले. म्हणजे 2019 तो ग्राउंड सुरू झाला, म्हणजे तयार झाला. आणि मग पण ते म्हणजे 2019 मी बनवून घेतला त्यांच्याकडनं पुरा चांगला ग्राउंड बनवला तो. म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टरने पण खूप चांगला ग्राउंड बनवला. एक खूप चांगली फॅसिलिटी तयार झाली, म्हणजे एकदम एकदम चांगला भारी. मग त्या ग्राउंडचा ओपनिंग भैयानी, मग ते आदितीताई तत्कर यांच्या हाताने आणि भैया स्वतः आले होते. मग खूप चांगला म्हणजे कार्यक्रम झाला. आपण तिथं ते ग्राउंड सुरू केला आणि कोविड नंतर मग 2020 आपण तिच्यावर तिकडं मग कोचिंग स्टार्ट केली. मग आत्ता आज घडीला 100-125 मुलं मुली सकाळ संध्याकाळ रोज खेळतात तिथं आणि मी पण रोज स्वतः खेळायला जातो. म्हणजे नाही का तिथं चांगली हे झाली, चांगली टीम पण तयार होती. आता ज्युनियर नॅशनलचा आमची एक श्रावणी शिंगारे ती खेळून आली, असे बरेच प्लेयरना चान्स मिळतं आणि मेन म्हणजे खेळायला मिळतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं कसं आहे की काही मुलांचे पालक येऊन बसतात, तर मी आम्ही नेहमी सांगत असतो त्यांना की तुम्ही असं बसत नका जाऊ इथे येऊन, तुमचे मुलं खेळताय ना, मग तुम्ही पण राऊंड मारा ना, कशाला वेस्ट टाईम वेस्ट करताय. म्हणजे आम्ही म्हणजे नेहमी त्यांना असं प्रोत्साहन देतो की बाबा की त्यांनी पण हा फिटनेस कड, तुम्ही इथं नुसतं बसून मोबाईलवर काय करणार, तर तुम्ही इथे न बसता बेंचवर तुम्ही राऊंड मारा ना, 4 राऊंड मारले तर तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. असं म्हणजे नेहमी जितका फिटनेसचा आपल्याला हे वाढवता येईल कल्चर, तर तेवढा म्हणजे आपण प्रयत्न करत असतो की फिटनेस कल्चर वाढावा म्हणून. त्या अनुषंगाने मी मध्ये एक आपला या वर्षाचा जे योगा डे होता, ते मोठा योगा डे आपण सेलिब्रेट केला तिथे सगळ्यांना, म्हणजे थोडासा अवेअरनेस वाढवण्यासाठी
1: पुढाकार घेतला होता.
0: हो हो हो, म्हणजे मेन ऑर्गनायझर मीच होतो त्याचा आणि भैयाचा ट्रस्ट होता, क्रीडा भारती होती, नंतर आपली म्युन्सिपाल्टी होती आणि आपल्या डीएसओचा म्हणजे आपला जिल्हा क्रीडा अधिकारीचा ऑफिस होता. आम्ही चौघांनी मिळून, पण एवढा मोठा म्हणजे नगरमध्ये पहिल्यांदाच झाला.
1: पूर्ण नगर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं होतं.
0: हो हो, खूप चांगला म्हणजे हे झाला होता. नंतर मग बाकी मग आता म्हणजे चालूच आहे असं नाही का, खेळासाठी आहे. मी म्हणजे अजून ऍथलेटिक्स बास्केटबॉल असं खेळत असतो.
1: ऍथलेटिक्स मध्ये पण प्रौढांच्या म्हणजे
0: मास्टरच्या टुर्नामेंट मध्ये मी जात असतो.
1: त्याच्यात सांगा
0: काही नाही, मी 2024 गेलो होतो. तर
1: तिथे स्पर्धा
0: याला मीनाताई ठाकरे स्टेडियमला होते नाशिकमध्ये, तर तिथं म्हणजे सिल्वर मेडल मला 100 मीटरमध्ये मिळाला आणि 200 आणि 400 मीटरमध्ये मी चौथा आलो होतो. थोडे वर्ण काय मला ते सिंथेटिक ट्रॅकवर 65 ते 70 वर्षाचे गटात.
1: म्हणजे वेगळ्या तुम्ही एवढे वयाचे असताना अजून खेळताय आणि
0: असं काही नाही. म्हणजे मी तिकडे गेलो ना तर मी तिकडे बघितलं की 80 वर्षाचे म्हातारे 80 वर्षाचे ते लॉंग जम्प करत होते, हडल्स करत होते. म्हणजे आपल्याला लाज वाटते. आणि एक एक तर माणूस असा पडला तो 80 वर्षाचा म्हातारा पळता पळता, तर त्याला ते उठवायला लागले तर त्यांनी हात नाही लावू दिला. ते म्हटले नका नका मी स्वतः, आणि स्वतः उभा राहिला आणि परत पळायला लागला तो. म्हणजे हे सगळं असं बघून आपल्याला वाटतं की आपण फार छोटे, वी आर यंग, म्हणजे असे प्लेयर येतात. मला एकदम वेगळा जाणवला. फक्त माझा प्रॉब्लेम कसा झाला की मला सिंथेटिक ट्रॅकवर पळायची सवय नव्हती. आपण इथं मातीचे प्रॅक्टिस केली होती मातीचे कोर्टवरती, म्हणून ते थोडासा आपला परफॉर्मन्सचा हे राहिला. पण त्याच्यात जे पार्टिसिपेशनचा जे आनंद आहे ते एकदम वेगळा असतो. म्हणजे आपला वाटतच नाही आपण 65-70 वर्षाचे झालोय. म्हणजे इतकं छान वाटतं की बस. हा
1: आणि बास्केटबॉलच्या तुम्ही प्रौढांच्या मास्टरच्या स्पर्धा?
0: हा पुण्याकडनं. काय नगरला कोणी खेळतच नाही ना माझे प्लेयर. आता माझेच वर्गातले बरेच म्हणजे जे माझे मित्र होते हे ते बरेच ते तर बिचारे वर पण गेले नाही का. त्याच्यामुळं काय ते टीमच नसती इतके इतके म्हणजे इतके 12 प्लेअरला आणणं 65-70 मध्ये फार अवघड असतं.
1: पुण्याकडनं खेळ.
0: हा मग मी पुण्याकडनं म्हटलं या वर्षी आपण पुण्याकडनं खेळू.
1: तोही आनंद घेतला.
0: तोही आनंद घेतला.
1: बरं काय नवीन काय सांगू इच्छिता सर तुम्ही मला?
0: नाही मला असं फक्त एवढंच सांगायचं आहे. आता कसं आहे तुम्हाला तर माहिती आहे की मोबाईल मुळे सगळ्या मुलांचं खूपच नुकसान होतंय. तर माझी सगळ्या पॅरेंट्सना हेच हे राहीन की मुलांना जितकं होऊ शक्य होईन तित ग्राउंडवरती पाठवा. एक तास रोज खेळायलाच पाहिजे. काय एक तास खेळले मुलं तर काही होत नाही. मी माझे दोन्ही मुलांना रोज एक तास स्विमिंग किंवा गेम्स बास्केटबॉल काही पण खेळवलाय राहिले. आणि माझा मुलगा खूप चांगला मोठा डॉक्टर झालाय सगळं खेळून. म्हणजे तो आता इथं युरोलॉजिस्ट आहे, मोठा हॉस्पिटल आहे, आता रोबोटिक सर्जरी करतोय. आमचा सातारकर लोटस हॉस्पिटल आहे हर्षवर्धन तनवर. हा आणि माझी मुलगी पण आता इतकी चांगला ती सगळं न्यूयॉर्कला राहती, सगळं NBA प्लेयर्स बरोबर खेळती. ती तिचा तिचा इंडिपेंडेंट आहे. म्हणजे असं काही हे नाही आहे की आपण म्हणजे खेळलो एक तास गेला तर अभ्यासात काही फरक पडेल किंवा हे नाही. ते मुलं काहीतरी वेळ काढतातच आणि ते मोबाईलवरच चिटकून राहतात. म्हणून मोबाईल पासून लांब व्हा. पॅरेंट्सला पण सांगेन तुम्ही पण मोबाईल जितकं शक्य असेल कमी आहे. काय मी अजून बघतो ते आमच्या जॉगिंग ट्रॅकला पण असे चक्कर मारत असतात ग्राउंडवरती, ते फिरत असतात पण सारखा मोबाईल कानात लागलेला असतं त्यांचे. तर ही सवय थोडासा पॅरेंट्स लोकांनी पण हे बघून त्याचा अवेअरनेस आणून म्हणजे हे चेंज करावी. म्हणजे खरं आम्हाला मनापासून त्रास होतो या गोष्टींचा. मी कधी पण ग्राउंडवर गेलो तर कधी मोबाईल नेत नाही, कधीच नाही, घरी ठेवून जातो. आणि मग म्हणजे याचं जातं. आणि मुलांनी मला हे पाहिजे ते पाहिजे सगळं ते डिमांड त्यांचे आधी सुरू होतात. म्हणजे क्रिकेट खेळायचं असेल तर मला बॅट पाहिजे, पॅड पाहिजे, शूज पाहिजे. हे न करता तुम्ही आधी खेळायला जा, पहिले हे करा आणि मग तुम्ही म्हणजे नंतर तुम्हाला जे लागतं ते घ्या. पण पॅराफर्नेलिया जास्ती असतो मुलांचा आणि गेम कमी असतो. तर तसं न करता पॅरेंट्सनी पण याचा हे करायला पाहिजे थोडा की बाबा मुलांना आधी खेळू द्या, घाम काढू द्या. मेन म्हणजे घाम आहे. आता बास्केटबॉलचा गेम मी नेहमी सांगतो की बाबा बास्केटबॉलचा तू किती चांगला प्लेअर झाला तरी 80% बास्केटबॉल इज म्हणजे डिपेंडेंट ऑन युअर स्टॅमिना. तुमचा स्टॅमिना तुमच्यात हे असेल तुम्ही पळालेच नाही तर तुमचे स्किल्स तुम्ही दाखवणार कसे. तुम्ही जर कधी त्या स्पीडनी तुम्हाला पळता आला, त्या उंच जंप मारता आली, तुम्ही फिट असले तर तुमच्या स्किल्सला महत्व आहे. स्किल्स 20% आहे, ठीक आहे. स्किल्स आर इम्पॉर्टंट पण ते कसं आहे की आधी फिटनेस करा. म्हणून आम्ही जेव्हा करायचो तर खूप रगडा द्यायचो त्याला. मी अक्षरशः रगडाच म्हणतो. ते रगडा दिल्याशिवाय प्लेअर तयार होत नाही. तर हे असा आहे. मी आता बघतो की ते आता आपले कॉमनवेल्थ गेम्स झाले तिथं गुलवीर सिंग म्हणून आहे बरं का. तो माझ्या आईचे गावचे जवळचाच आहे. पण मला माहितीये की ते तिथं किती गरिबी आहे, किती तो कसं पळत असेल. तिथं काहीच नाहीये फॅसिलिटी. माझ्या आईचा गाव आहे म्हणून मला माहितीये. आईचे गाव पासून ते 18 किलोमीटरवर त्यांचा गाव आहे. तिथं सगळी अशी माती असती असा म्हणजे चालता येत नाही लवकर आपल्याला. अशा मातीमध्ये तो पळत असेल आणि तो 10,000 मीटर मध्ये त्यांनी सिल्वर मारलाय गुलवीर सिंगनी. हा तर असे म्हणजे मुलं निघतात. त्याच्याकडे काहीच नसेल, तो बॅरफूट पळत असेल पण इतकं म्हणजे त्यांनी परफॉर्मन्स चांगला दिलाय. तर म्हणजे आपल्यासाठी एक लर्निंग आहे म्हणजे पॅरेंट्ससाठी पण आणि आपल्या स्वतःसाठी पण की बाबी आपण हे न करता की आपण जे मेन गोष्टी आहे त्याच्याकडे फोकस करायला पाहिजे तर तुम्ही नक्की म्हणजे चांगला अचीव्ह करणार याच्यात.
1: बरं सर, आज आपल्या समवेत वेदपाल तन्वर सर होते. त्यांनी बास्केटबॉल खेळाचा अनुभव आणि त्यांच्या एकूणच बास्केटबॉल कामगिरी, त्यांनी जी सुरुवातीपासून बालपणापासून जी तपश्चर्या केलेली आहे आणि अजूनही ते बास्केटबॉलचे खेळाडू तयार करीत आहेत, वेळात वेळ काढून स्टुडिओत आलात. धन्यवाद सर तुमचे.
0: खूप खूप धन्यवाद. सगळ्या श्रोत्यांना खूप खूप धन्यवाद.
2: नगरकर क्रीडाजीत या शो मध्ये आज आपण ऐकत होता बास्केटबॉल संघटक वेदपाल तन्वर यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी साधलेला संवाद. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
3: माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्त्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शोमध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: रसिको हो नमस्कार, रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते आहेत सुहास जोशी. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात राग बिलास खाणी तोडी. ऐकूयात स्वर संजीवनी.
1: नमस्कार, मी सुहास जोशी बोलतोय. आजच्या या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज सादर करणार आहे राग बिलास खाणी तोडी. हा राग ऐकल्यामुळे मेंदूला चालना मिळेल, मनाची प्रसन्नता आणि एकाग्रता वाढेल, आणि मुख्य म्हणजे निराशा किंवा डिप्रेशन याचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर त्यापासून सुटका व्हायला मदत होईल. तुम्हाला जर काही प्रश्न असतील, सूचना असतील तर ईमेल पाठवा. ईमेल ॲड्रेस आहे emailcuretune@gmail.com. emailcuretune@gmail.com. धन्यवाद.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM वर आपण ऐकत होतात संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. आज तुम्ही ऐकलात राग बिलास खाणी तोडी. गायक आणि सादरकर्ते होते सुहास जोशी. रसिक हो, स्वर संजीवनी या कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता होईल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी प्रार्थना बेहरे. आपण ऐकत आहात अहमदनगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत ऐकत रहा. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा परित्यक्ता बालमाता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प महिलांसाठी निवास भोजन कायदेशीर सल्ला व समुपदेशन अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00 ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.